नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 15 आश्विन शके 1948 अर्थात 7 ऑक्टोबर 2026. 5:58 झाली आहेत. पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

11:43 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6 वाजतात. आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

चा दृष्टिकोन आणि जीवन दृष्टी बदलते. रवींद्रनाथ टागोर. श्रोते हो, मंगल प्रभात. भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतोय. मधुसूदन कानिटकर यांनी गायलेली श्रीकृष्ण स्तुती सुरुवातीला आपण ऐकूया.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपाळी आता आपण ऐकूया. रचना आहे रामानंद यांची आणि संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, मंगल प्रभात. भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग.

कार्यक्रमात शेवटी समूह स्वरातलं देशभक्तीपर गीत सूर्यकांत खांडेकर यांचं, संगीतकार बाळ माटे.

श्रोते हो, समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकला.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झाली आहेत. श्रोते हो, कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
2: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
1: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
2: संपर्क 70 20 83 07 89.
0: परिसरातील संगोपनासाठी देशी कोंबड्यांच्या जातीविषयीची माहिती आपण ऐकूया.

0: आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात माहितीचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कमी जागेत कमी गुंतवणुकीत तरुण शेतमजूर महिलांसाठी देशी कुक्कुटपालन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. देशी जातीच्या कोंबड्यांच्या संगोपनातून उच्च गुणवत्ता असलेले प्रथिनस्रोत जसं की मांस आणि अंडी उपलब्धता ही सहजपणे होते. स्थानिक आनुवंशिक जैवविविधता आणि उत्पादनाची शाश्वतता यामध्ये राखण्यासाठी देशी कोंबड्यांच्या जातींचं संवर्धन महत्त्वाचं आहे. या कोंबड्या कमी गुणवत्ता असलेल्या खाद्याचं मांस आणि अंड्यांमध्ये अगदी सहजतेने रूपांतर करू शकतात. यामधली पहिली जात म्हणजे नेकड नेक. या कोंबड्यांच्या मानेवरती पिसं किंवा हॅकल्स नसतात. यांचं संगोपन मुख्यतः अंडी आणि मांस यांच्या उत्पादनासाठी केलं जातं. इतर जातींच्या तुलनेत उष्ण आणि दमट वातावरणात या कोंबड्या उत्तमरित्या तग धरू शकतात. वातावरणातील बदलाचा अंडी उत्पादन आणि पुनरुत्पादनावर फारसा फरक पडत नाही. दुसरी जात म्हणजे हंसली. सभोवतालचं तापमान आणि आर्द्रता जास्त असतानाही या कोंबड्या कमी प्रमाणात पुरवण्यात येणाऱ्या खाद्यामध्ये चांगलं उत्पादन देतात. या कोंबड्यांचं वजन कमी असतं. भक्षकापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या सहज उडू शकतात. यांचं सरासरी वजन 20 आठवड्यात 1318 ग्रॅम आणि कोंबड्याचं वजन 1629 ग्रॅम इतकं भरतं. यानंतरची जात आहे बसरा. या जातीचं संगोपन महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर राहणारे आदिवासी बांधव करतात. परसातील कुक्कुटपालनासाठी ही जात फायदेशीर आहे. या जातीच्या कोंबड्या आकाराने लहान असतात. भक्षकापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोंबड्या सरड्याप्रमाणे त्यांच्या शरीराचा रंग बदलतात. यांची पिसं पांढऱ्या रंगाची असतात. मान आणि शेपटीवरील पिसांचा रंग काळा असतो. खांदा किंवा पंखांवर लाल तपकिरी पिसं असतात. प्रतिवर्षी उत्पादित होणाऱ्या यांच्या अंड्यांची सरासरी ही 40 ते 55% इतकी असते. यानंतरची जात म्हणजे पंजाब ब्राउनी. यांचं संगोपन अंडी मांस उत्पादनासाठी केलं जातं. 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत ही परिपक्व होतात. यानंतरची जात म्हणजे चितगाव. या जातीला मलय म्हणून देखील ओळखलं जातं. शरीराचा आकार यांचा मोठा असतो. पुढच्या बाजूला तो रुंद असतो. कमरेचा भाग किंचित अरुंद असतो. इतर जातींच्या तुलनेत या कोंबड्यांची मान आणि त्यांचे पाय हे उंच असतात. पायावरती पंख नसतात. बहुतांश वेळा कोंबड्या सरळ स्थितीत थांबतात. या कोंबड्या वर्षाकाठी 70 ते 120 अंडी देतात. मंडळी, देशी कोंबडी पालनाचे काही फायदे आहेत ते म्हणजे परसबागेतील कोंबडी पालनाला या योग्य जाती आहेत. यांची रोगप्रतिकारक शक्ती ही व्यावसायिक संकरित जातींच्या तुलनेने अधिक असते. कमी गुणवत्तेच्या खाद्याचं उच्च प्रतीच्या प्रथिनात रूपांतर त्या करतात. प्रतिकूल परिस्थितीशी सहज जुळवून घेतात. अंडी आणि मांसाच्या चवीमध्ये लक्षणीय फरक आहे. तेव्हा मंडळी, परसबागेतील कोंबडी पालनासाठी देशी कोंबड्यांच्या ज्या जाती आत्ताच सांगितल्या त्यांचं पालन करून त्यापासून चांगला आर्थिक नफा आपण मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: परसातील संगोपनासाठी देशी कोंबड्यांच्या जातीविषयीची माहिती आपण ऐकलीत आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. आणि श्रोते हो, हाच कार्यक्रम 2:02 आम्ही पुन्हा प्रसारित करू. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम. हे दोन कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
2: पावणे 7 आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद

0: तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागच्या भागात आपण शरद ऋतूतील आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी माहिती ऐकली। या भागात शरद ऋतूत उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय पथ्य याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मागच्या भागात मी उल्लेख केला त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते। बऱ्याच लोकांना लघवीला आग होणे, प्रमाणतः कमी होणे अशा तक्रारी दिसून येतात। अशा वेळेला 2 टेबलस्पून धने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून थंड करून दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्यायल्यास आराम मिळतो। लघवीचे प्रमाण जर कमी असेल तर गोखरू पावडर 1/2 चमचा या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळेला पाण्यासोबत घेतल्यास प्रमाण वाढायला मदत होते। उष्णतेमुळे आणि तिखट पदार्थ सेवन केल्यामुळे अनेक जणांना शौचास आग होते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं। साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते। अशा वेळेला 1 चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते। त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते। अशा लोकांनी पुरेसं पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं। काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या। रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जर त्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते। हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात। अशा वेळेला महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो। साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो, त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा। खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गरमी जाणवत राहते, अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो। 1/2 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते। शिवाय तळहात तळपायांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात। बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं, खूप कोरडेपणा असतो। अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो। वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं, त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवंडते आणि कोरडी पडते। अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा। रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते। साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो। चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप आठवड्यातून 2-3 वेळा लावल्यास चांगला परिणाम होतो। चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो, त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत। अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

श्रोते हो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमध्ये

मधून खूप परिचयाचा झालेला दिसतो. शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नीलपर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरुदैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली. दक्ष यज्ञामध्ये कितीतरी पशूंची हत्या झालेली होती, तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगलं, शेती, डोंगर, सपाट कुरण तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपानी हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाडं खातात, त्यामुळे परिसर पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमोल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगलं त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्यालाही आपुलकी दाखवून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्याची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकरांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येनी कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवदूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रूपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यांना दिला जातो. 64 योगिनीमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत, म्हणूनच निसर्ग शृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवदूती आपल्याला सांगत आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाली आहेत. आता आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊया. श्रोते हो, या रूपरेषेनंतर 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:20 दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 मर्चंट नेव्हीविषयी प्रसाद माने यांच्याकडून माहिती आपण जाणून घेऊ आमच्या करिअर मंत्रा या कार्यक्रमामध्ये.

निवेदन कश्मीरा सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल सकाळी 9 वाजता. 9:30 मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 10 वाजता. NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण काल 10:30. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:40 इंद्रधनुष्य. या कार्यक्रमामध्ये आपण काल निर्माल्य संकलन याविषयी ॲडव्होकेट मनीष नलावडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोतेहो, यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ती याप्रमाणे: 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम. यामध्ये पपेट शो, बबल शो करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादर करते सुमित श्रीवाद. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. 1:05 गीतबहार. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून होईल. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र गाडगीळ यांनी सतारवादनात सादर केलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. श्रोतेहो, असे असतील पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या संध्याकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये आज आपण काही मराठी चित्रपटातली गाणी, तर 6:10 प्रसारित होणाऱ्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी ऐकणार आहात. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये स्टेट युन या सदरात डिजिटल युगातली उद्योजकता, तंत्रज्ञान, व्यवसाय विकास याविषयी प्राध्यापक हेमंत गायकवाड यांच्याशी संवाद. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत आपण ऐकाल. 7:15 अर्थविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन रुचा गद्रे, सादर करते विवेक वानखडे. 8:15 नाट्यसंगीत आम्ही प्रसारित करू. 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट्ट यांनी गिटारवादनात सादर केलेला राग हेमंत आपण ऐकाल. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली आज दिवसभरातल्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:07

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो. 1857 स्वातंत्र्ययुद्धामध्ये आपण बघतोय की या वनवासी आणि जनजातींनीसुद्धा खूप मोठा भाग घेतला, खूप मोठा सहभाग होता. यांच्यामधली अनेक अपरिचित नावं या कथामालेच्या रूपानं आपण सर्वांनी ऐकावीत, आपल्या सर्वांना समजावीत, हा त्यातला मूळ उद्देश. याच्यामधलंच एक नाव रणमतसिंह. सतना नावाचा मध्य प्रदेशमधला जिल्हा आहे, म्हणजे हा जो गोंडवन भाग आहे, या गोंडवन भागामधल्या कथा आपण गेले 5-6 दिवस ऐकतोय. याच्यामधलं नेतृत्व, याच्यामधल्या जनजाती, याच्यामधले वनवासी, याच्यामधले आदिवासी, त्यांच्यामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेली भावना आणि त्या भावनेतून जन्माला आलेले समाजक्रांती करणारे क्रांतिकारक आणि देशभक्त यांच्यापैकीच एक रणमतसिंह. मानखारी नावाचं गाव आहे सतना जिल्ह्यामध्ये. तिथे राहून रणमतसिंहांनी इंग्रजांशी प्रचंड मोठा संघर्ष केला आणि एकट्याने नाही तर संपूर्ण जिल्ह्यातली जनता त्यांनी या क्रांतीमध्ये सहभागी करून घेतली. जंगलात सैन्य उभं केलं, ब्रिटिश चौक्यांवर हल्ले केले आणि ब्रिटिश सैन्याला सळो की पळो करून सोडलं. त्यांचा जन्म झाला 1825 रिवामध्ये. रिवा जे संस्थान आहे तिथले जे महाराज होते विश्वनाथ सिंह यांचे ते बराच वेळ सरदार होते आणि अत्यंत विश्वासू मित्र होते. त्यांना रिवाच्या सैन्यामध्ये हे जे मोठं पद मिळालं होतं ते त्यांचा शौर्य आणि पराक्रम याच्यामुळे मिळालं होतं. कारण मुळातच ते युद्धकलेमध्ये अतिशय निपुण होते. लहानपणापासून त्याचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. सरगुजा नावाचं जो भाग आहे त्याच्यामध्ये खजूर नावाचं गाव आहे, तिथे त्यांचं लग्नही झालं आणि लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. 1857 हे जे रिवा संस्थानचे राजा होते महाराजा विश्वनाथ सिंह यांच्यावरती इंग्रजांनी बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. पुढे पुढे असं ठरलं की हे संस्थान खालसा करायचं आणि ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घ्यायचं. आणि पन्ना नावाचा जो प्रदेश आहे तिथे त्या काळी हिऱ्याच्या खाणी होत्या, अत्यंत मूल्यवान असे दगड तिथे सापडायचे, हिरे सापडायचे. आणि या रिवा आणि पन्ना दरम्यानचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बुंदेल्यांची सत्ता होती, बुंदेल्यांची वस्ती होती. ती बुंदेल्यांची वस्तीपासून आणि तिथल्या काही गोष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी वाईट घटकांपासून रणमतसिंह पुढे आले आणि रिव्याचे महाराज त्यांना मदतही करत होते. या सगळ्या याच्यामुळे इंग्रजांचा एक हस्तक होता, त्याचं नाव मेजर जनरल ओसवान. त्यांनी या सर्व लोकांविरुद्ध, समाजाविरुद्ध आणि रणमतसिंह यांच्या चढाईविरुद्ध अंतर्गत कारवाया सुरू केल्या. त्यामुळे सर्व समाजांनी एकत्रित येऊन इंग्रजांविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला आणि हे सगळं काम त्यांनी त्या घनदाट जंगलामध्येच केलं. रणमतसिंहनं नागोडच्या इंग्लिश रेसिडेन्सीवरती हल्ला केला. इंग्लिश रेसिडेन्सवरती जसा हल्ला झाला तर तिथल्या युरोपियन रहिवाशांनी पळ काढला आणि पळ काढल्यानंतर ती रेसिडेन्सी खाली करायला लागली. तेव्हा ही खूप मोठी शौर्याची घटना होती, कारण रेसिडेन्सी शस्त्रसज्ज असायची, तिथे सैन्य असायची. तेव्हा ह्या ब्रिटिश सरकारची याच्यामध्ये मानहानी झाली. त्यामुळे त्यांनी रणमतसिंहांना पकडण्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार जाहीर केला. रणमतसिंह जेव्हा त्याचा मित्र, त्यांचं नाव विजयशंकर नाग, यांच्या घरी गेले होते सहज एके दिवशी, अत्यंत गुप्तरित्या वेषांतर करून गेले होते. तिथून ते शेजारी ज्वालादेवीचं मंदिर आहे तिथे पोचलं. ही बातमी कुठून ना कुठून तरी इंग्रज सैन्याला समजली. तेव्हा इंग्रज सैन्याने त्या मंदिराला वेढा घातला आणि त्या ज्वालादेवीच्या मंदिरामध्ये या रणमतसिंहांना अटक करण्यात आली. त्यानंतर तिथून त्यांना आग्र्याच्या तुरुंगात हलवलं गेलं आणि आग्र्याच्या तुरुंगामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी 1859 त्यांना सार्वजनिकरित्या सर्वांसमोर फाशी दिलं गेलं. लोकांचा मनोभंग करायचा, लोकांची मानहानी करायची या हेतूनच त्यावेळेला सार्वजनिकरित्या फाशी दिलं जात असे.
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी

1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत.
4: तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी त्याच्यामध्ये जर तुम्ही एआयने अपस्किलिंग केलं ही बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे.
3: जरूर ऐका 8 ऑक्टोबरचा कामगार सभा हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आपण ऐकू शकाल.
5: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
6: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
5: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा. आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील, महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. राज्य पोलीस दलातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी त्यांना मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाणार आहे. पोलीस कोठडीत अनैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या वारसाला नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अशा व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक छळामुळे अपंगत्व आल्याचं निष्पन्न झाल्यासही त्याला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातली सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठीची CM सृष्टी योजना अंमलात आणण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च

0: शिक्षण घेता यावं यासाठी राबवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. याचबरोबर अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याला तसंच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बैठकीत वडार समाजासाठी गौण खनिज स्वामित्व धनासाठी असलेली वार्षिक उत्खनन मर्यादा वाढवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. एकात्मिक परिवहन आणि पुरवठा साखळी प्राधिकरण स्थापन करायला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. पुरवठा साखळीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात अनेक महामार्ग, रेल्वेमार्ग, जलमार्ग, विमानतळ आणि नवीन बंदरं विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग गुंतवणुकीसाठी 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी स्थापन करण्यालाही मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या अशा एकंदर कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून कालपर्यंत 74.17% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी 89.57% उपयुक्त पाणीसाठा होता. कोकणात सर्वाधिक 90.25% पाणीसाठा असून सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात 44% इतकाच आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातला उपयुक्त पाणीसाठा बराच कमी असला तरी पुणे, नाशिक आणि कोकण विभागातल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. पुणे विभागातल्या नीरा देवघर, डिंभे, भामा आसखेड, येडगाव, पवना, भाडघर आणि गुंजवणी प्रकल्पांमध्ये 100% उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळग्रस्त भागात पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसंच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलं. दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील दुष्काळी उपाययोजना, उपलब्ध पाणीसाठा आणि पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बँकांनी किंवा खासगी वित्तसंस्थांनी या काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दूरध्वनी करू नयेत असे निर्देश देत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागानं उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून त्याचं नियोजन करण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे असंही ते म्हणाले. राज्यात चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी चारा बँका उभारण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. दुष्काळी उपाययोजनांसाठी यापूर्वी 265 तालुके घोषित करण्यात आले होते. यापूर्वी वगळलेल्या 19 तालुक्यांचा समावेश करून तिथं 20% पीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची ठिकाणं निश्चित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी करून संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी, चारा आणि इतर आवश्यक बाबींना प्राधान्य देऊन तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स अटेंड.

0: बाष्पक वापर करते कारखानदार विद्यार्थी व कन्सल्टंट्स आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकां संबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com प्रवेश निःशुल्क आयोजक बाष्पके संचालनालय कामगार विभाग महाराष्ट्र शासन
1: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रियंका गांधी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना पदावरून हटवणं हे राज्य सरकारच्या अधीन नसून सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार केवळ राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात ही कारवाई करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. दरम्यान एमपीएससीची कार्यपद्धती आणि त्यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असून त्यांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही असं पुणे पोलिसांनी काल स्पष्ट केलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे विभागात शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकंदर 30 तर अमरावती विभागात 31 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परवा 9 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. जनसेवा से देशसेवा अर्थात जनसेवेच्या माध्यमातून राष्ट्रसेवेप्रती असलेली कटिबद्धता त्यांनी जोपासली आहे. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊयात अयोध्येतील राम मंदिर उभारणीविषयी.
2: उत्तर प्रदेशातलं अयोध्या हे फक्त एखादं शहर किंवा स्थळ नाही तर कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येतलं जन्मस्थळ पुन्हा प्राप्त करण्यासाठी हिंदू समाज 500 वर्षांपासून प्रयत्न करत होता. या जागेवर मंदिर उभारण्याचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आणि अनेक पिढ्या ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याआधीच या जगातून निघूनही गेल्या. न्यायालयातही जवळजवळ 70 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या प्रकरणी युक्तिवाद करण्याऐवजी अनुकूल पार्श्वभूमी तयार करण्याचा मार्ग स्वीकारला. सर्व पक्षांनी न्यायालयाचा निकाल स्वीकारावा, शांतता राखावी आणि कुठलीही प्रक्षोभक कृती टाळावी असं आवाहन सातत्यानं करण्यात आलं. नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयानं ही भूमी मंदिरासाठी देण्याचा निकाल एकमतानं दिला. हा निकाल शांततेनं स्वीकारला गेला आणि त्यानंतरही कोणतीही मोठी हिंसक घटना घडली नाही. 22 जानेवारी 2024 श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन ध्वजारोहण झालं. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे 500 वर्षांनंतर कोट्यवधी लोकांना त्यांचं श्रद्धास्थान पुन्हा प्राप्त झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हस्कर.
1: क्रिकेट. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील. महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1100

44 kHz वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकताय. 7:21 आणि 50 सेकंद झाली आहेत.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
4: श्रोते हो, आज 7 ऑक्टोबर, आजचे काही दिनविशेष आता आपण जाणून घेऊया. मराठी नवकाव्याचे प्रवर्तक ज्यांना म्हटलं जातं त्या कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी झाला. सात ऑक्टोबर 1914 रोजी गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म झाला. सात ऑक्टोबर 1905 रोजी पुण्यात विलयती कपड्यांची होळी झाली. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. नामवंत शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1960 सालचा. जागतिक कापूस दिन दरवर्षी 7 ऑक्टोबरला साजरा केला जातो. कापूस या महत्त्वपूर्ण पिकाचं जागतिक अर्थव्यवस्थेतलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:25 होत आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
5: सात वाजून 25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योगाची परंपरा जपत असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास या क्षेत्राला रोजगार आणि व्यवसायाच्या नवी संधी उपलब्ध होऊ शकतात. सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादीसारखी मूल्यवर्धित उत्पादने आणि मधमाशी पालनासारखे पूरक ग्रामोद्योग यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते. या नव्या संधी, त्यातून निर्माण होणारा रोजगार

0: आणि ग्रामीण भागातील युवक व कारागिरांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या शक्यता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण मार्केटिंग डिजिटलायझेशन बद्दल बोललो, त्याचबरोबर आता आधुनिक तंत्रज्ञानही यात आपण वापरतोय, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे चरखे असतील किंवा आणखीन अनेक गोष्टी असतील, तर त्याचा उत्पादकांना किंवा कारागिरांना कसा फायदा होतो?
1: अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. सौर ऊर्जा म्हणजे जी पर्यावरणाला आणखीन पूरक असं हे सगळं तंत्रज्ञान आहे. फक्त त्याचा एक विषय काय आहे की सौर ऊर्जा म्हटल्यावर सौर ऊर्जेवर चालणारे चरखे आणि हातमागावर विणणारे चरखे ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे जे गांधीवादी विचारवंत आहेत या विचारवंतांमध्ये ह्याच्याबद्दल मतभेद आहेत. कारण सौर ऊर्जेवर त्या चरख्याद्वारे आपण जे कापड उत्पादन करतो ते खादी धरायचं का नाही धरायचं, कारण त्याच्यात कुठची महिला किंवा कुठचाही पुरुष हे प्रत्यक्ष चरख्यावर काम करत नाही. खरं मला असं वाटतं की त्याच्यात सौर चरखा आपण वापरला तर खूप कापडाची गुणवत्ताही खूप वाढते, उत्पादन सुद्धा खूप वाढतं आणि मजुरी सुद्धा, मला असं वाटतं की मजुरीवर त्याचा परिणाम होईल, त्याला चांगली मजुरी मिळू शकेल, तिला किंवा त्याला जो कोणी काम करेल तो. आणि गांधीजी तर मला असं वाटतं की उदार विचारांचे होते किंवा प्रागतिक विचारांचे होते, की त्यांना या सगळ्या कापडांमध्ये या खादीच्या विषयात त्यांना गुणवत्ता हवी होती, त्यामुळे त्यांनी गुणात्मकता हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सौर ऊर्जेवर जी कापडं होतील किंवा जे वस्त्र होईल त्याच्याकडे सुद्धा आपण खादी या विषयाकडे बघितलं पाहिजे. अर्थात तो विचारवंतांमधला मतभेद आहे, पण याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी, अमरावतीला कस्तुरबा नावाने एक काम चालतं, कस्तुरबा महिला संघ नावाने काम चालतं, त्यापैकी असे अनेक उदाहरणं आहेत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांद्वारे वस्त्र निर्मिती. त्यामुळे त्याचे गुणात्मक फायदे आहेत, त्याचं उत्पादन जास्त होईल आणि त्यातनं मजुरी सुद्धा जो करणार आहे त्याला मजुरी सुद्धा जास्त मिळेल असा आमचा अनुभव आहे.
2: जुनं ते सोनं आपण म्हणू, तर आपण परत म्हणू शकतो की जुन्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड येतोय, लोक आवडीने वापरत आहेत, तर खादीची निर्मिती आणि त्याचं जे काही मागणी आहे मार्केटमधली तर त्यात किती तफावत आहे?
1: त्याच्यात पुष्कळ तफावत आहे. लोकांना चांगली खादी पाहिजे, ज्याला इंग्रजीत ओरिजिनल किंवा मूळ खादी म्हणतो, अशी खादी लोकांना पाहिजे. जसं आमचं खादी मंडळ मधाचं उत्पादन करतं, त्यामुळे लोकांना जसा शुद्ध मध पाहिजे तसं लोकांना शुद्ध खादी पाहिजे. त्यामुळे ही खादी कुठे मिळेल लोकांना हवं असतं, अरे तुमचं ते प्रदर्शन कधी भरणार आहे. चांगली खादी, उत्तम खादी जर मिळाली तर लोकांना ती हवे, त्यामुळे ह्याचा खूप वाढती मागणी त्याची आहे. फक्त आम्ही ते पुरवण्याची जी क्षमता आहे ही क्षमता अजून वाढवायला पाहिजे, नाही असं नाहीये पण ती कमी आहे, त्यामुळे अजून वाढवायला पाहिजे आणि त्याचा आणखीन प्रचार व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की हे चित्र हे खूप चांगलं निर्माण होईल.
2: बरोबर. ते वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय पावलं उचलेल?
1: नाही, एक तर आम्ही हर घर खादी घर घर खादी हा मंत्र दिलेलाच आहे. नंतर पुढच्या काळात अशी कल्पना आहे की महाराष्ट्रात एक खादी यात्राच काढायची, की खादी या विषयाबद्दलची जनजागृती लोकांमध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे खादी यात्रा काढायची, प्रत्येक जिल्ह्यात एक एक दोन दोन दिवस ती यात्रा राहील, त्यानिमित्ताने खादीचं प्रदर्शन होईल, एखादं वैचारिक भाषण होईल, असा सगळा तो एक उपक्रम असा आमच्या डोक्यात आहे. दुसरं असं की हा सगळा विषय पुढे नेण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर एक सल्लागार समिती नेमण्याची आमची कल्पना आहे. खादी विषयातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले, अशा सगळ्यांना एकत्र करून एक खादीचं धोरण आमचं जे ठरलेलं आहेच आणि आणखीन विषय पुढे कसा न्यायचा हा एक सल्लागार समिती नेमणूक हा एक आमचा दुसरा विषय. तिसरा विषय असा आहे की आमच्या मंडळाचं स्वतःच असं विक्री केंद्रच नाही खादीचं, त्या आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. आम्ही मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला एक मुंबईत, तुम्ही दक्षिण मुंबईत प्रामुख्याने आम्हाला तुम्ही अशी एक जागा द्या की ज्या जागेत भारतातल्या सर्व खादीच्या वस्तू एका ठिकाणी मिळतील, अशी कल्पना आमची करण्याची आहे. तिसरं कल्पना अशी की एखादा खादी मॉल किंवा खादी हब जसं दिल्लीला आहे अशा प्रकारे खादी मॉल करणं अशी एक आमची कल्पना आहे. आणि त्या खादी मॉलच्याच एका मजल्यावर एक खादी विषयीची एक वस्तू संग्रहालय, ज्याला आपण म्युझियम म्हणतो, अशा प्रकारचं एक वस्तू संग्रहालय त्या मॉलमध्ये करावं किंवा कुठच्याही जागे आपण करावं की खादीचा एक वारसा आहे, कारण तो भारताच्या भावविश्वाशी जोडलेला पोशाख आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आजच्या तरुण पिढीला ही माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे खादी मॉल ती निर्मिती असा एक आमचा आणखीन एक विषय. तिसरं की अनेक महाविद्यालय किंवा अनेक विद्यापीठ आहेत, अशा सगळ्यांना आम्ही पत्र लिहितोय की तुमच्या सुद्धा

0: त्या त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयात किंवा तुमच्या महाविद्यालयात की तुम्ही खादीचे फॅशन शो ठेवा, की त्यालाही अधिकाधिक खादीचे फॅशन शो व्हावेत ही आमची सगळ्यांना विनंती आणि सगळ्यांपुढे आमचं ही मागणी आहे. नंतर असं आहे की महाराष्ट्रात जेवढी फॅशन डिझायनिंग ही जेवढी कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसच्या एक एक प्रतिनिधीला आम्ही एकत्र करण्याची आमची कल्पना आहे. की जे फॅशन डिझायनर्स आहेत किंवा ही फॅशन कॉलेजेस या कॉलेजेसचे प्रतिनिधी एकत्र आले की त्यांच्यासमोर सुद्धा आपल्याला विषय करता येईल. आणि जे मोठमोठे नामांकित फॅशन डिझायनर्स मुंबईत राहतात त्यांनाही एकदा एकत्र करून खादीचं ब्रँडिंग कसं करता येईल हाही विषय आमच्या प्रस्तावित आहे. की असे अशा अनेक विषय घेऊन आपण हा सर्वांपुढे जातोय. काही महाविद्यालयांबरोबर आमचा सामंजस्य करार झालेला आहे की त्यांच्या सामंजस्य करार करून हा विषय आपल्याला पुढे कसा नेता येईल त्यांच्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतोय. नंतर मुंबईत अनेक ठिकाणी पुढच्या काळात आपण प्रदर्शनं भरू किंवा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पुढच्या काळात मी साधारण 31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या खादी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की 31 ऑक्टोबरपर्यंत आपापल्या जिल्ह्यात आपण किमान 2 दिवस तरी आपण हे प्रदर्शन भरवा. असाच हळूहळू प्रचार करण्याची ही सगळी कल्पना आहे.
1: मध्यंतरी तुम्ही मधमाशी पालनाचा उल्लेख केला, मला त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की मधमाशी पालन नक्की युवकांना रोजगार देण्यात कसं मदत करत आहे.
0: खूप चांगला प्रश्न विचारलात की महाराष्ट्राची आणखीन एक अशी विशेषता आहे. जसं महाराष्ट्राचं खादी मंडळ आहे, या खादी मंडळाचा इतिहास आणि खादी मंडळाची एक स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे जी कुठच्याही मंडळाची नाही, त्यामुळे हे त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. तसंच महाराष्ट्र खादी मंडळाच्या वतीने महाबळेश्वरला आमचं स्वतःचं मदसंचालनालय चालतं, भारतात कुठेच नाहीये. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा मधाचा ब्रँड आहे जो अतिशय शुद्ध मध तुम्हाला मिळेल. आणि मुख्यत्वे या सगळ्या मंडळाचा उद्देश किंवा जे संचालनालय आहे याचा उद्देश काय आहे, की उद्देश असा आहे की मधमाशी पालन आणि कृषी याचं एक अतूट नात आहे. तुम्ही जे मधमाशी पालन हे कृषी क्षेत्राला पूरक असं आहे, वरदानच आहे. त्यामुळे जिथे मधमाशी पालन चांगलं आहे तिथे तुमचं कृषी उत्पन्न सुद्धा वाढतं. त्यामुळे मधमाशी पालन महाराष्ट्रात अधिकाधिक कसं वाढेल त्याच्यासाठी आमची मध केंद्र योजना आहे. आणि हा असा प्रकल्प आहे किंवा उपक्रम आहे की ज्याच्यात कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही मधमाशी पालनाला आणि अतिशय किफायतशीर व्यवसाय
1: आहे.
0: त्यामुळे म्हणजे 5,000 रुपयात ती मधपेटी मिळते आणि त्याच्यात 50% आम्ही अनुदान देतो आणि मोफत प्रशिक्षण, निःशुल्क प्रशिक्षण आपण जिल्हास्थानी करतो, महाबळेश्वरला करतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या व्यवसायाकडे वळावं, कारण तो ग्रामीण क्षेत्रात रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतो, पर्यावरणाचं रक्षण आहेच. त्यामुळे हे एक मोठ्या प्रमाणात आम्ही याचं प्रबोधन प्रशिक्षण मधमाशी पालन आम्ही करतोय. आणखीन एक मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक प्रकल्प करतोय, तो आहे मधाचे गाव. म्हणजे मांगर हे पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात झालं आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक किमान मधाचं गाव करावं असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे त्यानिमित्ताने मी मनापासून आभार मानतो की आमच्या या प्रकल्पाला त्यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आणि प्रत्येक जिल्ह्यात एक गाव आम्ही करणार आणि त्या गावाला 54 लाख रुपयाचा निधी आम्ही देणार आहोत. त्याच्यात मधमाशी पालनाचं एक अत्याधुनिक प्रशिक्षण आम्ही देऊ, मधपेट्यांचं वितरण होईल, नंतर मधुमधाची निर्मिती होईल, सेंद्रिय मध लोकांना मिळेल, तिथे एक सेल्फी पॉइंट असेल आणि मुख्यत्वे ज्याला मधुपर्यटन म्हणतो म्हणजे टुरिझम, हनी टुरिझम, म्हणजे अधिकाधिक पर्यटक आले त्या गावात, असंच ते गाव आम्ही मधाचं निवडलंय की जिथे पारंपरिक पद्धतीत मधपाळ आहेत आणि जे कुठच्या तरी पर्यटन स्थळाला जवळ असं गाव आहे, मग ते असले तर पर्यटक खूप जातात आणि पर्यटक खूप गेले की त्या गावाच्या सगळ्या आर्थिक विकासालाच एक गती मिळते. कारण पर्यटक गेले म्हटल्यावर तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, तुम्हाला टायर दुरुस्तीची दुकानं पाहिजेत, तुम्हाला गाईड पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकल्पामुळे सगळ्या गावाचं आर्थिक गणित बदलतं आणि महिलांना पुरुषांना रोजगार निर्माण होतो. आणि आपल्याला माहिती की मध म्हटल्यावर, मधमाशी म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे फक्त मध दिसतो, तर असं नाहीये, त्याची उप उत्पादन सुद्धा आहे. एक मधमाशीची पेटी आपण पाळली तर त्याच्यापासून तुम्हाला मेण मिळतं, रॉयल जेली नावाचा एक पदार्थ आहे, नंतर प्रोपोलिस आहे, परागकण आहे, मधमाशीचं विष आहे, तर असे सगळे उप उत्पादनांच्या द्वारे तुम्हाला एक चांगला आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण होतं आणि पर्यावरणाचं रक्षण सुद्धा होतं आणि कृषी उत्पादन सुद्धा वाढतं. त्यामुळे असा तिहेरी उद्देश या सगळ्या मधमाशी पालनात आहे.
2: श्रोते हो, सौर ऊर्जेवर आधारित चरखे

खादी, मधमाशी पालन आणि विविध ग्रामोद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा समन्वय, तसेच महिला आणि युवकांच्या उपलब्ध असलेल्या उद्योजकतेच्या संधींविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आपण पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमचा निरोप घेते. धन्यवाद.

श्रोते हो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 मर्चंट नेव्हीविषयी प्रसाद माने यांच्याकडून माहिती आपण जाणून घेऊया आमच्या करिअर मंत्रा या कार्यक्रमामध्ये. निवेदन काश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, आज सकाळी 11:40 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये आपण ऐकाल निर्माल्य संकलन याविषयी ॲडव्होकेट मनीष नलावडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:40.

0: श्रोते हो, अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं मिलिंद जोशी यांचं गीत गायलं होतं स्वप्नील बांदोडकर यांनी.
1: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए, रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in. अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
2: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
1: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
2: संपर्क 70 20 83 07 89.
0: श्रोते हो, आता अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलंय मयुरेश पै यांनी.

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
3: वाव,
2: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
4: नेहमी विचारा WHY. Why? सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.

श्रोते हो, देवकी पंडित यांनी गायलेलं हे होतं आजच्या भावधारा या कार्यक्रमातलं शेवटचं गीत. गीत होतं रमेश उबाळे यांचं आणि संगीतकार होते मधुकर झिराडकर. भावधारा हा कार्यक्रम याबरोबरच आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला।

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, तर 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाची सुरुवात 25 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबरपासून झाली होती. यानिमित्तानं आज विकसित भारत संकल्प सभा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधान सेवक म्हणून मोदी यांच्या प्रवासानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला एका राष्ट्रव्यापी मोहिमेचं स्वरूप दिलं आहे असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.

असं वैष्णव म्हणाले. जगात असे खूप कमी देश आहेत जिथं लोकांनी एकाच नेत्याला वारंवार आपला पाठिंबा दर्शविला आहे. हा पाठिंबा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे, योग्य धोरणांमुळे आणि स्पष्ट आणि चांगल्या हेतूंमुळे मिळाला आहे, असंही वैष्णव यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी अर्थात SME निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली. वाढीची क्षमता असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये या निधीतून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळानं काल एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यासही मंजुरी दिली. यामुळे परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रातील संशोधन, नियोजन, मूल्यमापन, देखरेख आदी प्रक्रिया अधिक बळकट होतील. रस्ते, रेल्वे, बंदरं, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी 10 वर्षांचा आराखडा हे प्राधिकरण तयार करेल, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनच्या अर्थात GSMA सदस्यांशी दिल्लीत संवाद साधला. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन व्हावं यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. युरोपियन मुक्त व्यापार संघटना अर्थात EFTA आणि भारत यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आज भारत मंडपम इथं आयोजित दुसऱ्या भारत EFTA समृद्धी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी हा करार अंमलात आला होता. या परिषदेत भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे सदस्य देश स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलंड आणि लिन्शेस्टाईनमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार असून 100 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भागीदारी उभारणं आणि भारतात 10 लाख रोजगार निर्माण करणं ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. यावेळी कराराच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह नव्या गुंतवणुकीची घोषणा, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्य बळकट करणं तसंच प्रमुख क्षेत्रांमधील संधी शोधण्यावरही या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक क्षेत्र, कृषी संशोधन आदी क्षेत्रातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि घाना यांच्यात काल 2 सामंजस्य करार करण्यात आले. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी घानाचे परराष्ट्रमंत्री सॅम ओकदुजल अबग्लावा यांच्याशी काल भारत आणि घानामधील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या करारांची देवाणघेवाण करण्यात आली. तत्पूर्वी डॉ जयशंकर यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. डॉ जयशंकर सध्या घाना, कोत आयव्हरी आणि इथिओपिया या देशांच्या दौऱ्यावर असून या देशांशी द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागासाठीच्या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 अंतर्गत सरकारनं मान्य कामांची यादी अधिसूचित केली आहे. या नव्या ग्रामीण कार्य आराखड्यात 375 प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या आराखड्यातील 266 कामांच्या तुलनेत नव्या यादीमध्ये कामांच्या व्याप्तीत 41% वाढ झाली आहे, अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं दिली आहे. जलसुरक्षा, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा तसंच हवामान बदल आणि आपत्ती सज्जतेसाठी विशेष कामं अशा 4 मुख्य स्तंभांवर आधारित या कामांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रत्येक कामाची सुरुवात विकसित ग्रामपंचायत योजनेअंतर्गत तळागाळातील विकेंद्रित नियोजन प्रक्रियेद्वारे होईल आणि तिला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असेल. तसंच या कामांचा मागोवा विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा प्रणालीद्वारे घेतला जाईल. या नव्या आराखड्यामुळे विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ मिळेल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे 29वे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्याकडून ते येत्या 31 तारखेला पदभार स्वीकारतील. दीक्षित यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे.
जम्मू काश्मीरमधील लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी कालाकोट आणि राजौरी या भागाला

0: काल भेट दिली. नियंत्रण रेषा आणि अंतर्गत भागात सुरक्षा बळकट करण्याबाबतची दक्षता, प्रशिक्षण, समन्वय आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आदींविषयी शर्मा यांनी माहिती घेतली, असं लष्कराच्या वतीनं समाज माध्यमावर देण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येक आवाज ऐकला जाणं हे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचं चिन्ह आहे, असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल केलं. गोव्यात पर्वरीम इथं आयोजित गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. दीर्घकालीन संघर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासासमवेत आपला वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करण्यातही महत्वाचं काम केलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौरनं तिन्ही प्रकारातील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ आता एका नव्या टप्प्यावर असून अलीकडच्या काळात साधलेल्या प्रगतीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. अशावेळी मंधाना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हटलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेत काल लखनौ इथं पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं 43 चेंडूत नाबाद 102 धावांची वादळी खेळी करत T20 मधलं आपलं पहिलं शतक झळकवलं. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी रांची इथं होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 4 वर्षांनंतर संघात पुनरागमन केलं आहे, तर जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना संघातून वगळण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम ऐकताय. 8:40 आणि 35 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो कार्यक्रम प्रसारित होतोय करिअर मंत्रा. यामध्ये आज आपण मर्चंट नेव्ही याविषयीची माहिती जाणून घेऊया. सहभाग आहे प्रसाद माने यांचा, निवेदन कश्मीरा सावंत आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे. ऐकूया करिअर मंत्रा.

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग आकाशवाणी के संग। निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखड़े, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी।
2: श्रोते हो नमस्कार। करिअर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, माणसा गणिक स्वप्नांच्या वेगवेगळ्या दिशा असतात आणि तशाच करिअरच्या वाटासुद्धा वेगवेगळ्या असतात। काहींना आकाशात झेप घ्यायची असते तर काहींना तंत्र

ज्ञानाच्या जगामध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण करायचं असतं. या पलीकडे जाऊन काहींना अथांग समुद्रावरच्या निळ्याशार क्षितिजा पलीकडे आपलं भविष्य घडवायचं असतं. समुद्रामार्गे जगभर होणारी मालवाहतूक, अत्याधुनिक जहाजं, नेव्हिगेशन, मरीन इंजिनिअरिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी, हे सगळं एकत्रितपणे अनुभवण्याची संधी देणारं क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही. मर्चंट नेव्ही म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर येतो तो समुद्र, मोठालं जहाज आणि जगभरचा प्रवास. पण श्रोते हो, या क्षेत्रामागे तितकीच कठोर मेहनत, शिस्त, तांत्रिक ज्ञान, जबाबदारी आणि उत्तम टीमवर्कसुद्धा असतं. आजच्या या भागात मर्चंट नेव्ही या रोमांचक आणि आव्हानात्मक करिअर क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. मर्चंट नेव्ही म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गावरून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर काम करणारे प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी यांचं क्षेत्र. मर्चंट नेव्हीमध्ये जहाजांच्या प्रकारानुसार विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केली जाते, ज्याला कार्गो असं म्हटलं जातं. यामध्ये पहिला असतो तो कंटेनर कार्गो. कंटेनर जहाजामधून विविध वस्तू जगभरात पाठवल्या जातात, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, कापड, यंत्रसामग्री, फर्निचर, घरगुती वस्तू इत्यादी गोष्टींची वाहतूक केली जाते. दुसरा प्रकार म्हणजे कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थ. तिसरा प्रकार म्हणजे लिक्विफाईड गॅस, LNG म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. या प्रकारच्या द्रवरूपातल्या वायूची वाहतूक या जहाजांमधून केली जाते. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये घनमाल, ज्याला ड्राय बल्क कार्गो असं म्हणतात. यामध्ये कोळसा, लोखंड, सिमेंट, धान्य, खतं अशा प्रकारचा माल जहाजांमधून वाहिला जातो. यापुढचा प्रकार म्हणजे वाहनं. विशेष रोरो शिप्स म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ जहाजांमधून कार, ट्रक, बस आणि विविध प्रकारची कन्स्ट्रक्शन वाहनं वाहून नेली जातात. यातलाच आणखी एक प्रकार म्हणजे रेफ्रिजरेटेड कार्गो. तापमान नियंत्रित केलेला माल, जसं की भाज्या, फळं, मांस, इतर अन्नपदार्थ, औषधं अशा प्रकारचा माल रिफर शिप्समधून वाहून नेला जातो. जहाजावर चालणारं काम हे मुख्यतः तीन विभागांमध्ये विभागलं जातं. हे तीन विभाग म्हणजे डेक डिपार्टमेंट, इंजिन डिपार्टमेंट आणि केटरिंग डिपार्टमेंट. डेक डिपार्टमेंट हा जहाजाच्या नेव्हिगेशन आणि डेक ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळतो. जहाज कुठे आणि कोणत्या मार्गाने जायचं, जहाजाची सुरक्षितता कशी राखायची आणि कार्गो ऑपरेशन्स कशी करायची, यामध्ये या विभागाची महत्त्वाची भूमिका असते. जाणून घेऊया डेक डिपार्टमेंटमधल्या प्रमुख पदांविषयी. यापैकी पहिलं डेक कॅडेट. डेक ऑफिसर होण्यासाठी प्रशिक्षण घेणारा ट्रेनी म्हणजे डेक कॅडेट. डेक कॅडेट हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेव्हिगेशन, सेफ्टी आणि कार्गो ऑपरेशन्स शिकतो. यानंतरचं पद म्हणजे थर्ड ऑफिसर. जहाजाच्या सेफ्टी इक्विपमेंट आणि इमर्जन्सी सिस्टीम्सची देखभाल करणं हे थर्ड ऑफिसरचं काम असतं. जहाजाच्या नेव्हिगेशन वॉच ड्युटीमध्ये थर्ड ऑफिसरचा सहभाग असतो. यानंतरचं पद आहे सेकंड ऑफिसर. जहाजाच्या नेव्हिगेशन आणि वोएज प्लॅनिंगमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती सेकंड ऑफिसरची. नेव्हिगेशन चार्ट्स आणि नेव्हिगेशनल उपकरणांची जबाबदारी ही सेकंड ऑफिसरवर असते. त्यानंतरचं पद आहे चीफ ऑफिसर. कॅप्टननंतर डेक डिपार्टमेंटमधील सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे चीफ ऑफिसर. कार्गो ऑपरेशन्स, डेक क्र्यू आणि जहाजाच्या डेक संबंधित कामांचं पर्यवेक्षण करण्याचं काम चीफ ऑफिसर करतो. यानंतरचं पद आहे कॅप्टन. कॅप्टन हा जहाजाचा सर्वोच्च अधिकारी. जहाजाची एकूण सेफ्टी, नेव्हिगेशन, क्र्यू आणि ऑपरेशन्स यांची अंतिम जबाबदारी कॅप्टनवर असते. यानंतरचं डिपार्टमेंट आहे इंजिन डिपार्टमेंट. जहाजाला चालण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य इंजिन प्रणाली, जनरेटर्स, पंप्स, बॉयलर्स, रेफ्रिजरेशन आणि इतर मशिनरी यांचं संचालन, देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी इंजिन डिपार्टमेंटवर असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेक डिपार्टमेंट जहाज कुठे आणि कसं जायचं हे पाहतं, तर इंजिन डिपार्टमेंट जहाज चालण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कार्यरत ठेवतं. जाणून घेऊया इंजिन डिपार्टमेंटमधल्या प्रमुख पदांविषयी. यामधलं पहिलं पद आहे इंजिन कॅडेट. मरीन इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण घेणारा प्रशिक्षार्थी म्हणजेच इंजिन कॅडेट. वरिष्ठ इंजिनियर्सच्या मार्गदर्शनाखाली जहाजावरच्या मशिनरी समजून घेण्याचं काम

0: इंजिन कॅडेट करतो. त्यानंतरचं पद आहे फोर्थ इंजिनियर. इंजिन रूममधील नियमित वॉच किपिंगमध्ये फोर्थ इंजिनियरचा सहभाग असतो. कॉम्प्रेसर्स, पंप्स, ऑक्झिलरी मशिनरी इत्यादींच्या देखभालीमध्ये फोर्थ इंजिनियर काम करतो. यानंतरचं पद थर्ड इंजिनियर. वेगवेगळी मशिनरी आणि मेंटेनन्स ऑपरेशन्सची जबाबदारी थर्ड इंजिनियरवर असते. इंजिन रूममध्ये होणाऱ्या ऑपरेशन्समध्ये थर्ड इंजिनियरची महत्त्वाची भूमिका असते. त्यानंतरचं पद सेकंड इंजिनियर. सेकंड इंजिनियर हा चीफ इंजिनियरला सहाय्य करतो. इंजिन डिपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या डे टू डे ऑपरेशन्सचं पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी सेकंड इंजिनियरवर असते. इंजिन डिपार्टमेंटमधला सर्वोच्च अधिकारी म्हणजे चीफ इंजिनियर. जहाजाच्या सगळ्या प्रमुख मशिनरी आणि इंजिनिअरिंग सिस्टीमची जबाबदारी ही चीफ इंजिनियरवर असते. जहाजावरचा तिसरा विभाग म्हणजे गॅली किंवा केटरिंग डिपार्टमेंट. गॅली म्हणजे जहाजावरचं स्वयंपाकघर. या विभागामध्ये जहाजावर असलेल्या सर्व सभासदांसाठी दररोजचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण तसंच आवश्यक पदार्थ तयार केले जातात. यामधील सर्वात प्रमुख पद म्हणजे चीफ कूक. जहाजावरचं जेवण तयार करण्याची प्रमुख जबाबदारी चीफ कूकवर असते. अन्नाचा दर्जा राखून ठेवणे आणि स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याचं प्रमुख काम चीफ कूक करत असतो. यानंतर स्टीवर्ड. जेवण वाढणं आणि डायनिंग एरियाची व्यवस्था करणं हे स्टीवर्डचं काम असतं. याशिवाय अधिकारी आणि सभासदांना लागणाऱ्या अन्नविषयक गरजा पाहण्याचं कामही हा स्टीवर्ड करत असतो. त्यानंतर युटिलिटी स्टाफ, ज्याला मेसमन असं पण म्हणतात. स्वयंपाकघरामध्ये सहाय्यक म्हणून मेसमन काम करत असतो. भांडी, स्वयंपाकघरातील इतर उपकरणं आणि स्वयंपाकघरातील परिसराची स्वच्छता राखण्याचं कामसुद्धा मेसमन आणि युटिलिटी स्टाफ करत असतात. श्रोते हो, गॅली डिपार्टमेंटचं काम अतिशय महत्त्वाचं असतं, कारण जहाजावरील संपूर्ण क्र्यू हा अनेक दिवस, काही वेळा अनेक महिने घरापासून दूर असतो. त्यामुळे चांगलं, पौष्टिक आणि वेळेवर मिळणारं जेवण हे संपूर्ण क्र्यूच्या दृष्टीने आरोग्य, कार्यक्षमता आणि मनोबल वाढवण्यासाठी महत्त्वाचं असतं. श्रोते हो, मर्चंट नेव्ही या क्षेत्राविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी बातचीत करतायत गेल्या 12 वर्षांपासून जहाजावर सेकंड ऑफिसर म्हणून काम करणारे प्रसाद माने.
1: नमस्कार, मी प्रसाद अरुण माने. मर्चंट नेव्ही या क्षेत्रामध्ये गेली 12 वर्ष मी काम करत आहे. सध्या मी सेकंड इंजिनियर या पोस्टवरती स्कॉर्पिओ मरीन मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे. मर्चंट नेव्ही हे असे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये व्यावसायिक सागरी माल वाहतूक ही जहाजांच्या द्वारे केली जाते. हे क्षेत्र व्यावसायिक असल्यामुळे नफा तोटा या बेसिसवरती चालणारे हे क्षेत्र आहे. याच्यामध्ये शिप ओनर म्हणजे जहाजांचे मालक, कार्गो ओनर म्हणजे ज्याचा कोणाचा माल आहे तो ओनर, चार्टरर आणि शिप मॅनेजर असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही यातला फरक सांगायचा झाला तर नेव्हल शिप्स ज्या कोणत्याही प्रकारची व्यावसायिक माल वाहतूक करत नाही. राष्ट्रीय संरक्षण हेच इंडियन नेव्हीचे मुख्य उद्देश असते. संरक्षण मंत्रालयाच्या अंडर हे इंडियन नेव्ही येतं आणि मर्चंट नेव्हीचं एक वेगळं मंत्रालय आहे ज्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज. मी या क्षेत्रात येण्यासाठी अनेक वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं मुख्य कारण म्हणजे माझ्या कुटुंबामध्येच मर्चंट नेव्हीची बॅकग्राऊंड आहे. माझे काका आणि माझ्या वडिलांचे मामा हे दोघेही मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे माझ्या घरामध्ये या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती होतीच आणि त्याच्यामुळे घरातल्यांकडून काही विरोध झाला नाही या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी. दुसरा मुख्य उद्देश म्हणजे मला रत्नागिरी सोडायची नव्हती, कारण उच्च शिक्षण झाल्यानंतर मुंबई पुण्यात जॉब करायचा आणि मग तिकडे धकाधकीच्या जीवनात सेटल व्हायचं हे मला अवॉइड करायचं होतं. त्याच्यासाठी मला रत्नागिरी सोडायची नव्हती. तर हे क्षेत्र या दृष्टीने एक उत्तम आहे, म्हणजे शिपवरती नोकरी करून यावं आणि मग उरलेली सुट्टी आपण आपल्या गावात आपण व्यतीत करू शकतो. मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. हे मार्ग आपण कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठल्या पोस्टवरती जातोय त्याच्यावरती अवलंबून असतं. एकंदरीत शिपवरती डेक डिपार्टमेंट, इंजिन डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, केटरिंग डिपार्टमेंट आणि रेटिंग्स असे विविध प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात ज्याच्यामध्ये लोक काम करत असतात. त्यांचे क्वालिफिकेशन वेगळे असतं, त्यांचं ट्रेनिंग वेगळं असतं. तर या प्रकारे जाण्याचे मार्ग, करण्याचे कोर्सेस हे वेगळे असतात.

इंजिन डिपार्टमेंट, डेक डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रिकल यांच्यासाठी 12वी सायन्स हे रिक्वायर्ड असतं. त्याच्यानंतर इंजिनियरसाठी बी मेकॅनिकल किंवा बीटेक मरीन इंजिनिअरिंग असे ऑप्शन असतात. बी मेकॅनिकल जे लोक कम्प्लीट करतात त्यांच्यासाठी एक वर्षाचा कोर्स असतो, ज्याला ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनियर्स एक वर्षाचा कोर्स असतो, जो वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स असतात त्या घेत असतात. डेक साईडसाठी 12वी नंतर बीएससी नॉटिकल सायन्सचा 3 वर्षाचा कोर्स असतो. नंतर इलेक्ट्रिकल इंजिनियर्ससाठी बी इलेक्ट्रिकल झाल्यानंतर एक कोर्स असतो. तर हे सगळे कोर्सेस झाल्यानंतर आपण शिपवरती जातो आणि तिथे ऑनबोर्ड ट्रेनिंग होतं. कॉलेजमध्ये घेतलेलं ट्रेनिंग आणि ऑनबोर्ड ट्रेनिंग या दोन्हीच्या धर्तीवरती पुढच्या परीक्षा असतात, ज्या परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला लायसन्स मिळतो. या परीक्षा पास झाल्यानंतर जे मिळणारं लायसन्स आहे ते ऍज अ ऑफिसर म्हणून काम करण्यासाठी गरजेचं असतं. आता केटरिंग डिपार्टमेंट आणि रेटिंग्स यांचे सुद्धा वेगळे वेगळे कोर्स आहेत. 12वी नंतर केटरिंगचे कोर्सेस आहेत, नंतर जीपी रेटिंग म्हणून एक कोर्स असतो, ज्याच्यामधून जो कोर्स केल्यानंतर तुम्ही रेटिंग्स म्हणून शिपवरती जाऊ शकता. आता या रिक्रुटमेंट प्रोसेस बद्दल महत्वाची गोष्ट सांगायची अशी की बरेचसे एजंट्स किंवा फेक कंपनीज या क्षेत्रामध्ये आहेत, ज्यांच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते. त्याच्यामुळे अशा कुठल्याही एजंटकडे पैसे देऊन शिपवर चढवणे या गोष्टीमध्ये कुठल्याही कॅन्डिडेटने पडू नये, कारण बऱ्याचशा लोकांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. आतापर्यंत आरपीएसएल नंबर जे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनीज आहेत त्यांच्याकडे स्वतःचे आरपीएसएल नंबर आहे, अशाच कंपन्यांमध्ये ऍप्लिकेशन द्यावी. डेक आणि इंजिन कॅडेट ज्यांना ट्रेनी आपण म्हणतो त्यांच्यासाठी जे प्री सी कोर्सेस आहेत त्याच्यासाठी विविध कॉलेजेस आहेत, जसे मुंबई, गोवा, कोचीन, चेन्नई, तसेच लोणावळ्यामध्ये असे वेगवेगळे कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये हे प्री सी कोर्सेस केले जातात. प्री सीचा अर्थ म्हणजे शिपवर समुद्रावर जाण्याच्या आधी करायचे कोर्सेस, त्याला प्री सी कोर्सेस असं म्हणतात. हे कोर्सेस केल्यानंतर कंपनी ही शिपवरती ट्रेनिंगसाठी पाठवते. तर पहिला जो सेल असतो त्याला ट्रेनिंग पिरियड असे म्हणतात. म्हणजे कॉलेजमधलं ट्रेनिंग आणि ऑनबोर्ड ट्रेनिंग ह्या कंबाईंड ट्रेनिंग नंतर कॅन्डिडेटला एक्झामिनेशन देण्यासाठी पात्र ठरतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे शिपवरती डेक डिपार्टमेंट, इंजिन डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल, केटरिंग अशी वेगळी डिपार्टमेंट असतात. डेक डिपार्टमेंट याचा अर्थ याच्यामध्ये मास्टर म्हणजे कॅप्टन, मास्टर आणि त्यांच्या अंडर असलेले डेक ऑफिसर्स यांचे काम हे जहाजाचं नेव्हिगेशन आणि कार्गो ऑपरेशन्स हे मेनली असतं, आणि चीफ इंजिनियर आणि त्यांच्या अंडर असणारे इतर इंजिनियर्स यांचे काम हे शिपवरील सगळ्या मशिनरीचा मेंटेनन्स आणि ऑपरेशन हे असतं. इलेक्ट्रिकल इंजिनियर हा संपूर्ण जहाजाच्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, इक्विपमेंट्स आणि ऑटोमेशन याचा इन्चार्ज असतो. साधारणत शिपवरती 20 ते 25 लोकांचे कॉम्प्लिमेंट असते, पण प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीनुसार त्याच्यामध्ये बदल होत असतात. काही कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर नसतो, तर बाकीचे जे इंजिनियर्स असतात त्यांनाच इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची कामं करावी लागतात. शिपवर काम करताना गरजेची असणाऱ्या कौशल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कौशल्य म्हणजे आपली वागणूक, आपलं बिहेवियर स्किल्स. कसं आहे की आपण 20 ते 24 माणसं फक्त शिपवरती असतो आणि शिप 4-5 दिवस ते इव्हन 40-50 दिवस एवढे मोठे मोठे वॉयजेस समुद्रात करत असते, तर आपल्याला 20 ते 24 माणसांबरोबर ऍज अ फॅमिली म्हणून राहायचंय, त्यांच्याबरोबरच काम करायचंय, सकाळ संध्याकाळ एकमेकांना बघायचंय. त्याच्यामुळे बिहेवियर स्किल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मशिनरी ऑपरेशन्स किंवा कार्गो ऑपरेशन्स, इक्विपमेंट ऑपरेशन यासाठी किंवा मेंटेनन्ससाठी लागणारे टेक्निकल स्किल्स ही फार महत्वाचे आहेत, जे आपल्याला कॉलेजेसमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये किंवा ऑनबोर्ड ट्रेनिंगमध्ये आपल्याला हळूहळू ग्रास्प करायचे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे शिपवरती लिमिटेड रिसोर्सेस, लिमिटेड मॅनपॉवर याच्या मदतीनेच आपल्याला ज्या काही प्रॉब्लेम्स येतात, जे काही फॉल्ट्स येत आहेत, ज्या काही सिच्युएशन्स येत आहेत त्यांना टॅकल करायचं असतं. त्याच्यामुळे हे एक प्रकारचं स्किलच आहे की लिमिटेड रिसोर्सेसमध्ये सिच्युएशन टॅकल करणे. हे हळूहळू जसं जसं रँकमधून कॅन्डिडेट पुढे पुढे वरच्या वरच्या रँकला जातो तसं तसं मॅनेजमेंट रँकला जाईपर्यंत त्याचे हे स्किल हळूहळू इम्प्रूव्ह होत असतात. समुद्रावरील कठीण परिस्थिती याच्यामध्ये खराब हवामान किंवा फायर फायटिंग, दुसरी गोष्ट पायरसी
आणि आता नुकतेच सुरू झालेले

0: युद्धजन्य परिस्थिती, या सगळ्या कठीण परिस्थिती असतात. याच्यामध्ये खराब हवामान तर आपल्याला वेगवेगळ्या जिओग्राफिकल लोकेशनमध्ये मिळतच असतं, तर त्याच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या प्रिकॉशन्स केलेले असतात. फायर फायटिंग साठी फायर फायटिंग इक्विपमेंट असतात, सगळ्यांना शिपवर जायच्या आधी फायर फायटिंगचं ट्रेनिंग दिलेलं असतं. नंतर स्वतः पर्सनल सर्व्हायव्हल, म्हणजे समजा शिपला काहीतरी झालं तर सर्व्हायव्हल स्किल्स ही प्रत्येकाकडे असली पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग हा आपल्याला शिपवर जायच्या आधी दिलेलं असतं. कठीण परिस्थितीमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी सी फेरर्सची शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची कॅपॅबिलिटी असली पाहिजे. प्रत्येक सी फेरला शिपवरती जॉईन करण्याआधी कंपनी मेडिकल टेस्ट करून घेत असते. तर याच्यामध्ये जर काही अबनॉर्मॅलिटी असले त्याचं जॉईनिंग थांबवलं जातं. मेडिकली फिट असलेलाच व्यक्ती शिपवरती जॉईन होतो. दुसरी गोष्ट, मानसिक स्टॅबिलिटी किंवा एखादी व्यक्ती ही शिपवरती काम करण्यासाठी मानसिकदृष्ट्या योग्य आहे की नाही याच्या सुद्धा टेस्ट असतात, त्याला सायकोमेट्री टेस्ट असे म्हणतात. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट या शिपवर जॉईन होण्याच्या आधी केल्या जातात आणि सगळ्या दृष्टीने फिट असलेला व्यक्तीच हा शिपवरती जॉईन होतो. ज्या कॅन्डिडेट्सना किंवा ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी आधी या क्षेत्राचा नीट अभ्यास करावा. कारण कसं, एकदा या क्षेत्रामध्ये पडल्यानंतर मग मागे फिरणं हे थोडं कठीण होतं. दुसरी गोष्ट, कसं पालकांना सांगायचं असं आहे की कोणी फोर्स करू नये विद्यार्थ्यांना. जर त्या विद्यार्थ्याची स्वतःची मानसिक तयारी असेल, त्याची इच्छा असेल या क्षेत्रात जायची, तरच त्याने पुढे जावे. कोणीतरी रिलेटिव्ह सांगतोय किंवा कोणीतरी मित्र सांगतोय, आमका सांगतोय की इकडे जा, इकडे चांगलं आहे, पगार चांगला आहे, फिरायला मिळतं. तर अशा इतरांच्या सांगण्यावरून आपण निर्णय घेऊ नये. ऍक्च्युली जे कोणी या क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्याशी बोलावं, त्यांचे एक्सपिरियन्स ऐकावे आणि मग आपण निर्णय घ्यावा. शेवटी सांगायचं झालं तर प्रत्येक क्षेत्राचे काही प्लस पॉईंट असतात, काही मायनस पॉईंट असतात. विद्यार्थ्यांनी आपलं स्किल, आपली गरज किंवा आपले अम्बिशन्स या सगळ्यांचा विचार करून क्षेत्राची निवड करावी. धन्यवाद.
1: श्रोते हो, मर्चंट नेव्ही हे क्षेत्र आव्हानात्मक नक्कीच आहे, पण ज्यांच्यामध्ये जिद्द आहे, तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्याची ज्यांना इच्छा आहे आणि नवनव्या अनुभवांना सामोरं जाण्याचं धाडस ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यासाठी हे क्षेत्र निश्चितच एक वेगळी आणि व्यापक करिअरची वाट ठरू शकते. म्हणूनच तुमच्या स्वप्नांचं जहाज कोणत्या दिशेने निघणार आहे हे ठरवत असताना योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरचा विश्वास हीच तुमची खरी दिशा ठरू द्या.

0: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.
1: श्रोते हो, करिअर मंत्रा या कार्यक्रमामध्ये मर्चंट नेव्हीविषयी आपण जाणून घेतलं. सहभाग होता प्रसाद माने यांचा. निवेदन कश्मीरा सावंत आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. 9:14 झाली आहेत. आता लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही काही क्षणातच प्रसारित करत आहोत.

श्रोते हो, ऐकूया हसी तो फसी या चित्रपटातलं विशाल शेखर यांनी संगीत दिलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. शफकत अली, अमानत अली आणि नुपूर पंत यांनी हे गीत गायलं आहे.

0: पर्दा ही मेला है।
1: अरे कुछ आता है कि नहीं?
2: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
3: श्रोतेहो ऐकूया अरिजित सिंग यांनी गायलेलं जिद या चित्रपटातलं गीत। शकील आझमी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे शारिफ तोशी यांनी।

श्रोते हो, अरिजित सिंग यांनी गायलेलं आणखी एक गीत आता आपण ऐकूया. सिद्धार्थ गरिमा यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे संजय लीला भन्साली यांनी आणि चित्रपट आहे रामलीला.

0: तटों की। ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in।
1: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
2: श्रोते हो, लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, अमित त्रिवेदी यांनी संगीत दिलेलं कौसर मुनीर यांचं हे गीत आपण ऐकलं. इशक जादे या चित्रपटातलं जावेद अली आणि श्रेया घोषाल यांनी हे गीत गायलं होतं. कार्यक्रमात शेवटी इरिशाद कामिल यांची हायवे या चित्रपटातली गीतरचना ऐकूया. गायक आणि संगीतकार ए आर रेहमान.

श्रोते हो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज सकाळी 11:40 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकाल निर्माल्य संकलन याविषयी ॲडव्होकेट मनीष नलावडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:40. आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 आता मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही तो सहक्षेपित करतोय.

0: आकाशवाणी मुंबई। अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन।
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा।
2: नमस्कार। आपल्या म्हणण्या समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय। मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली। या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते, पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत। पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत। तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते। सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा पंखाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो। त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे, पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल, कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे, या भाषेने पकडलेला एक काळ आहे, तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल।
3: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल। पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा

या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात. त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये. स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे. ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याचे खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असं एक मोठा भाग आपल्या पुढे आहे. तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही. पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजे शब्दांचे असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्द संग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहे पण इतर बोली भाषांचे शब्द संग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे. त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे. कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुळी समाजच करतो. शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं. कारण शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो. आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्द संग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं. रोजगार हा एक खूप मूलभूत मुद्दा आहे. त्यामुळे याच्याबद्दलच्या चिंतनामध्ये काही आणखी मुद्द्यांचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अभिजात म्हणजे काय याची जी काही चर्चा सुरू झाली आणि त्याचे जे काही अर्थ लावले गेले या सगळ्यामधला जो एक महत्वाचा अर्थ आहे आणि मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांनी मांडलेला तो अधिकृत व्यासपीठावर न मांडलेला मुद्दा आहे तो मला वाटतं विचारात घ्यायला पाहिजे. अभिजात म्हणजे अभिजनांची असा एक अर्थ

वाढला जात होता आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे प्रमाण भाषेला दर्जा मिळालेला आहे. आणि एक आपल्या लक्षात आलं असेल की इतिहास काळापासून कोणत्या भाषेमधले लेखी पुरावे अस्तित्वात येत असतात किंवा कोणती भाषा ही पाठांतराद्वारे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, तर जी प्रमाण भाषा असते तीच पुन्हा घटवून घेतली जाते, मांडली जाते, म्हणजे ताम्रपट बोली भाषेत नाही सामान्यत आढळत, तर ते प्रमाण भाषेत आढळणार. ग्रंथ हे प्रमाण भाषेत, कारण मग मी म्हटलं तसं ज्ञानाची देवाणघेवाण प्रमाण भाषेत होत असल्यामुळे ज्ञाननिर्मिती ही प्रमाण भाषेतून आणि त्याचंच दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि तेच टिकणार. आणि मग त्यालाच आपण अभिजात भाषा म्हणत म्हणत आपण जर असा अर्थ काढला की अभिजात भाषा तिचा प्रसार करायचा आणि संवर्धन करायचं याचा अर्थ फक्त प्रमाण भाषेचं करायचं तर तो फार संकुचित अर्थ होईल. मुख्य मुद्दा असा आहे जो बवाळकर मॅडमनी मांडला की मुळात प्रमाण भाषा आली आहे कुठून. मी सुरुवातीला म्हटलं तसं सगळ्या बोली भाषा या आईच्या भूमिकेत आहेत आणि प्रमाण भाषा हे तिचं लेकरू आहे. तर जोपर्यंत आई सशक्त असत नाही, राहत नाही, तोपर्यंत लेकरू सशक्त होणार नाही, कारण आईच्या दुधावरच त्याला जगायचं आहे. आणि म्हणून अभिजात भाषेचं काम करायचं म्हणजे बोली भाषांसाठी काम करायचं असा एक नवा दृष्टिकोन महाराष्ट्र राज्य एकूणच भारताच्या अभिजात भाषाविषयक भूमिकेच्या संदर्भात मांडू इच्छितो आणि त्या दृष्टीने काम करू इच्छितो. आता हे सगळं म्हटल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की भाषा टिकण्यासाठी, संवर्धन होण्यासाठी तरुणांचा रोजगार ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण मी मला म्हटलं तसं आता तंत्रज्ञान इतक्या जबरदस्त गतीने येत आहे की एकीकडे खरोखरच भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. हे जरा समजून घेण्याजोगी गोष्ट आहे म्हणून मी कदाचित पालणार वाटेल पण मी हे सविस्तर सांगेन की मी असं म्हणतोय की नव्या तंत्रज्ञानामुळे भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. म्हणजे नक्की काय, तर आपण भाषिणी सारखं ऍप आता सध्या बघतोय जे दिवसेंदिवस प्रगती करत आहे. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की जी ट्रान्सलेशन ऍप्स होती म्हणजे जस्ट इन टाइम जे स्पीच टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट किंवा टेक्स्ट टू स्पीच किंवा टेक्स्ट टू टेक्स्ट असं वेगळ्या वेगळ्या भाषांचं करायची, त्यांची क्षमता 2-2.5 वर्षापूर्वी जेवढी होती त्याच्यापेक्षा आता नक्कीच 100 पट अधिक आहे आणि प्रत्येक दिवशी भर पडते. म्हणजे आपण सुद्धा मोबाईल मध्ये पाहिलं, अगदी आज सकाळी सुद्धा मी मराठी टाइप केलं आणि त्याच्यानंतर जे पर्यायी शब्द आले त्यातनं मी कोणता प्रायोरिटीनं निवडावा हा त्याने ठळक दिलेला होता. हे प्रथम घडलं, मला हे प्रथम लक्षात आलं की हे असं देण्यात येत आहे. म्हणजे क्राऊड सोर्सिंगमुळे या वेगळ्या वेगळ्या ऍप्स आणि या कंपन्या या खरोखरच ट्रान्सलेशन ऑफ लँग्वेजेस याच्यामध्ये खूप मोठी प्रगती आपण साधतो आहोत. मला असं दिसतंय की पुढच्या अक्षरशः 6 महिन्यात, जास्तीत जास्त वर्षभरात याच्यामध्ये इतकी मोठी प्रगती होईल की कोण कोणत्या भाषेत बोलतंय ती भाषा आपल्याला समजण्याची आवश्यकताच भासणार नाही, कारण आपलं ऍप ते ट्रान्सलेशन करून आपल्या भाषेत ते ऐकवेल. माझं एक लाडकं उदाहरण आहे की परराज्यात गेलेला एक माणूस आहे आणि त्याला तिथं भाजी आणायची आहे. एकदा केरळमध्ये तो गेलेला आहे, मराठी माणूस, त्याला भाजी घ्यायची. भाजी घ्यायला बाजारात गेला आणि त्या भाजीवालीला त्याने भाजी मागितली मराठीतून, तर त्याच्याकडे ऍप असेल, भाजीवालीकडे ऍप असेल, त्याने भाजी मराठीतून मागितलेली तिला केरळ म्हणजे मल्याळम मध्ये ऐकू येईल आणि ती भाजी देईल. इतकं ते सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होत आहे. तुम्हाला दुसरी भाषा शिकायची, समजून घ्यायची आवश्यकता नाही, ऍप तुमच्यासाठी ते करत आहे. किंवा मी असं एक कल्पना करतो की एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, अगदी तुम्ही कोणत्याही अगदी भल्या मोठ्या अजस्त्र अशा ज्या कंपन्या असतात, ज्या नावाजलेल्या असतात, त्यांचं नाव घ्या. तिथे इंटरव्ह्यू साठी म्हणून माझा पिंपळगाव, वडगाव अशा एखाद्या खेडेगावातून मराठी तरुण गेलेला आहे आणि त्याला फक्त मराठी बोलता येतं, पण अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि गुणवत्ता असलेला आहे. तो इंटरव्ह्यूला समोर बसेल, ते काही प्रश्न विचारतील त्यांच्या कुठल्या भाषेतून, इंग्रजीतून असेल नाहीतर फ्रेंच असेल आणखी कुठली भाषा, त्या भाषेतून प्रश्न विचारतील. याच्याकडचं ऍप त्या प्रश्नाचं मराठीत रूपांतर करून याला सांगेल, हा मराठीत उत्तरं देईल आणि ती त्यांचं ऍप त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते उत्तर सांगेल.

0: त्यांना ते कळेल. आणि शेवटी रोजगारासाठी आवश्यक काय असतं, तर गुणवत्ता, मेहनत, चिकाटी हेच आवश्यक असतं. ते जर कळलं तर त्याची भाषा कोणती हा प्रश्न नसतो. त्यामुळे आमची मराठी मुलं या इतर भाषा त्यांना येत असल्या काय नसल्या काय, पण गुणवत्ता, चिकाटी, मेहनत याच्या बळावरती अतिशय सुंदर रोजगार प्राप्त करून घेऊ शकतील, किंवा रोजगार देऊ शकतील, बिझनेसमॅन म्हणून उभे राहू शकतील, जगभरामध्ये त्यांचं नाव होईल. ही एक बाजू आहे. मग याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होईल का, तर नाही असं पण त्याचं उत्तर आहे. त्याचं कारण असं की हे कितीही काहीही झालं तरी पण, म्हणजे ज्ञाननिर्मिती प्रमाण भाषा याचा जरी प्रश्न सोडवला तंत्रज्ञानाने, तरी मगामी म्हटलं तसं भावना आणि मूल्य व्यवस्था आणि एक विचारांची झेप, ज्याला अचित गोडबोलेंनी किमयागार या पुस्तकामध्ये सिक्सर असं म्हटलेलं आहे. मग ती संकल्पना फार आवडली की माणसाच्या इतिहासात अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्या घटना लॉजिकली घडणं शक्यच नव्हतं. तो विचार कोणातरी शास्त्रज्ञाच्या, विचारवंताच्या मनामध्ये एखादी वीज चमकावी तसा येऊन कसा आला माहिती नाही. त्याला काही आगापिछा नाहीये, शेंडा बुडखा नाहीये, ते अचानक आलं, ते झालं. म्हणजे न्यूटनला फळ पडताना दिसलं, त्याला ते गुरुत्वाकर्षण कळलं ना. तर हे अदरवाईज कुणाच्या डोक्यात येण्याचं कारणही सिक्सर आहे. त्या पद्धतीने भावना, मूल्य आणि अशा प्रकारचे सिक्सर समजले जाणारे विचार याच्यासाठी मात्र केवळ ज्ञाननिर्मिती प्रमाण भाषा हे उपयोगी नाही. त्याला दैनंदिन व्यवहारातलं सामान्य माणसाचं जगणं याच्यातूनच हे घडणार आहे. आणि त्याच्यासाठी भाषेचा उपयोग खूप मोठा आहे. किंबहुना प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषेचा उपयोग जास्त आहे, कारण त्यात आपण जास्त उत्स्फूर्त आणि सहज असतो. म्हणून भाषेचं महत्व वाढेल असं माझं म्हणणं आहे.
1: तर आपण आता जो रोजगाराच्या बाबतचा मूलभूत मुद्दा मांडला तो इतका महत्वाचा आहे, मला असं वाटतं की बोली भाषांच्या बरोबरच तरुणाईने जास्त या मुद्द्याचं चिंतन करावं की तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर भाषा हा अडसर येणार नाही. तुमच्यासाठी तंत्रज्ञानानं पायघड्या घातलेल्या आहेत, ज्या पूर्वी फक्त राजे महाराजांसाठी आणि उच्च पदस्थांसाठी उपलब्ध होत्या दुभाषाच्या रूपामध्ये, आता तंत्रज्ञान तुमच्यासाठी दुभाषी झालेलं आहे, त्यामुळे त्याची चिंता नको करायला. परंतु आपली गुणवत्ता जर आणखी निरखायची असेल, आणखी लखलखीत करायची असेल, तर तुम्हाला बोली भाषांचे आणि आपल्या मूळच्या मातीचे तिथे असणाऱ्या मुळांशी आपण जोडलेले असणं आणि आपले पाय मातीशी असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं सर की याच्यासाठी आपण अधिकाधिक लोकांशी बोलत राहिले पाहिजे, कारण संकल्पनांमध्ये संभ्रम निर्माण झाला की माणसांचा प्रवाह दुसरीकडे जातो आणि रस्ता भटकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सर मला असं वाटतं की आपण दुसरी एक जी कल्पना मांडली की सिक्सरची कल्पना, ती गोडबोले सरांची होती पण आम्हाला तुमच्याकडून पहिल्यांदाच समजली. त्यानिमित्तानं मला एक असं आठवलं की सेरेंडिपिटी म्हणून लोकसत्तामध्ये एक सदर चालायचं की एक शोध लावण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि भलताच शोध लागला, तर त्याच्या खूप रंजक कथा लोकसत्ताच्या त्या सदरामधून पाहायला मिळाल्या. तर हे सगळं भावनेच्या अंगाने आणि भाषेच्या अंगाने, जगण्याच्या अंगाने आपण बोललात. त्यामधला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की भाषा मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं काम करते, कारण आत्ताच्या तरुणाईचं जर आपण पाहिलं की ते इंग्रजी माध्यमात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमात शिकतात आणि त्यांना आपल्या भाषेत व्यक्त होता येण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि इंग्रजी भाषेवरती एवढं प्रभुत्व नसतं की कोणतीही भावना, कोणताही सूक्ष्म विचार ते मांडतील. त्यातून मानसिक विकार आणि मानसिक प्रॉब्लेम्स खूप तयार व्हायला लागलेले आहेत की बोलता नाहीयेत, समोरच्यापर्यंत मुंडे योग्य प्रकारे मांडता नाहीयेत, त्यातून चिडचिड होते किंवा रडारड किंवा उद्रेक होतो आहे आणि हा उद्रेक त्या माणसाला आणि समाजालाही परवडणारा नाहीये. तर असं वाटतं की ह्या सगळ्यावरचं उत्तर पुन्हा आपल्या बोली भाषांमध्येच आहे.
0: आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. हे मानसिकता, रोजगार आणि समाजातली शांतता, ज्याला आपण ट्रँक्विलिटी म्हणतो, याच्यासाठी भाषेचं फार महत्वाचं रूप आपल्याला बघावं लागेल. म्हणजे भाषेची भूमिका काय असते, तर तुम्ही जो मुद्दा मांडला ना की मानसिकतेशी आणि मानसशास्त्राशी त्याचा संबंध, तर या विषयावरती फारसा विचार झालेला मला दिसत नाही. परंतु परवाच मी धुळ्याला गेलो होतो आणि तिथल्या एका प्रकल्पाचं आम्ही कामकाज बघत, मराठी भाषेसंदर्भातलाच प्रकल्प होता, तर आम्ही अशी कल्पना मांडली की त्या प्रकल्पाचं मानसशास्त्रीय मूल्यमापन,

आपण करून घेऊया. म्हणजे त्या मुलांना मराठी बोलल्यामुळे, मराठी शिकल्यामुळे त्यांची मानसिकता काय बदलली, त्यांच्या आत्मविश्वासामध्ये काय बदल झाला हे आपण तपासूयात असं आम्ही म्हटलंय. आणि आता त्याचं मानसशास्त्रीय मूल्यमापन होईल त्या प्रयोगाचं. कारण रोजगाराच्या बाबतीत सुद्धा हे खरं आहे की एखादा तरुण, आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं सुद्धा मान्य केलेलं आहे की शिक्षण मातृभाषेत पाहिजे. आता गंमत अशी, आपण जेव्हा महाराष्ट्रात मातृभाषेत शिक्षण पाहिजे म्हणतो याचा अर्थ काय, तर सगळीकडे मराठी भाषेतून त्याला शिक्षण उपलब्ध पाहिजे. पण एनईपी तर म्हणते मातृभाषेतून शिक्षण. मराठी ही अनेक बोली भाषा बोलणाऱ्या बालकांची मातृभाषा नाही, ते भाषा कुल आहे. बोली भाषा ही जर कोरकू असेल, बोली भाषा ही जर पांगारी असेल, बोली भाषा जर प्रधान असेल, तर त्या बोली भाषेतूनच त्याला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. आणि भाषा कुलातली प्रमुख भाषा म्हणून मराठी ही दुसरी भाषा त्याच्या पुढे आली पाहिजे. आणि मग काय हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, हिब्रू वाटेल तितक्या भाषा तो शिकू शकतो जर त्याचा पाया मातृभाषेतून पक्का असेल. तर हे एनईपीने पण मान्य केलेलं आहे. तर मातृभाषेतून पाया जर पक्का असेल तर आत्मविश्वास किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण योगायोगाने माझ्या घरातच आहे. माझी मुलगी पहिलीपासून बारावी पर्यंत ही मराठी माध्यमामध्ये शिकली आणि तिचं इंग्रजी किंवा इतर भाषांवरती काही प्रभुत्व नव्हतं, पण त्याच्यामुळे फंडामेंटल्स पक्के झाले आणि आज रोजी ती अनेक देशातल्या स्टुडंटशी, विद्यार्थ्यांशी तिच्या खगोलशास्त्राच्या बाबतीत संपर्क साधू शकते, संवाद साधते, तिला त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. तर मूळ तुमच्या संकल्पना स्पष्ट असणं मातृभाषेत आणि त्या बोली भाषेत हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यासाठी बोली भाषा समृद्ध असणं गरजेचं आहे. याच्यासाठी लहान मुलाच्या आजूबाजूला असणारी लोक त्या बोली भाषेत सतत बोलत राहणं हे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी हे आवश्यक आहे. आणि याचा सगळ्याचा जो मानसिक परिणाम जो आहे याचं संशोधन आता अतिशय पद्धतशीरित्या होण्याची गरज आहे की मातृभाषेपासून पारख झाल्यामुळे त्या मुलाच्या मानसिकतेवरती काय परिणाम झाला आणि काय तोटा झाला, काय फायदा झाला हे आपण बघायला पाहिजे. आता पुन्हा हे सगळं मूल्यव्यवस्थेशी निगडित आहे. म्हणजे ब्रिटिश राजसत्तेमुळे इंग्रजी भाषेला आलेलं महत्व आणि काही बाबतीत अवाजवी आलेलं महत्व गेल्या काही वर्षात आपण बघतो. गेल्या काही वर्षांमध्ये संस्कृत सारख्या पूर्वीच्या काळातल्या, पाली सारख्या पूर्वीच्या काळातल्या, अर्ध मागधी सारख्या पूर्वीच्या काळातल्या ज्या ज्ञानभाषा होत्या त्या ज्ञानभाषांचं वर्चस्व अनेक प्राकृत सारख्या भाषांवरती पडलेलं आपल्याला दिसतं. आणि हे वर्चस्व काही बाबतीत खूपच वाढत गेलं. म्हणजे अगदी मराठी बाबतीत सांगायचं म्हणजे कित्येकदा कित्येक सोप्या सोप्या मराठी शब्दांना अतिशय अवघड असा संस्कृत प्रचुर शब्द हा मराठी प्रतिशब्द म्हणून सांगितला जातो. म्हणजे स्पायनल कॉर्ड याला पश्चिम मस्तिष्क पुच्छ हा मराठी शब्द आहे का कणा हा मराठी शब्द आहे. तर पश्चिम मस्तिष्क पुच्छ हा शब्द आहे त्याला अधिकृत समजावं असं समजण्याचं काही कारण नाही. कणा या शब्दाने अर्थ कळतोय. तर मला तर असं वाटतं की विविध बोली भाषांमधले जे प्रचलित शब्द आहेत ते प्रचलित शब्द आता परिभाषा कोशांमध्ये संक्रमित करून संस्कृत प्रचूर अवघड शब्द जर असतील तर ते बाजूला केले पाहिजेत. कारण त्याचा अर्थ कळणं अवघड झालेलं आहे. अनेक वेळा अनेक जणांकडून असं म्हणण्यात येतं की अधिकृत भाषांतर असं असतं की त्याच्यापेक्षा इंग्रजी वाचणं सोपं वाटतं. तर हा पराभव नाही का? तर हा टाळण्यासाठी आपल्याला बोली भाषांच्या जवळ जायला पाहिजे. आणि बोली भाषांचं एक पद्धतशीर शास्त्रीय पद्धतीने अध्ययन होणं, प्रचार आणि प्रसार होणं, संवर्धन होणं याची एक व्यापक मोहीम, एक व्यापक प्रकल्प असा आखल्याशिवाय आता पुढे जाणं योग्य होणार नाही असं माझं एक मत झालेलं आहे. त्यामुळे मानसिकतेशी तुम्ही जो संबंध जोडला तो केवळ मानसिकतेशी नसून तो रोजगाराशी सुद्धा संबंधित आहे. कारण आत्मविश्वास हा रोजगाराच्या संधीशी संबंधित आहे आणि स्वयंरोजगाराच्या संधी तर आत्मविश्वासाशिवाय येतच नाही. आणि भाषा हे आत्मविश्वासाचं एका अर्थी प्रतीकच असतं. म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा मुलगा केवळ भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही म्हणून मनातले प्रश्न विचारत नाही, आत्मविश्वास कमी पडतो अशी परिस्थिती आहे. आणि ज्याला वर्करणी काही माहिती आहे

0: तो फाडफाड बोलू शकत असल्यामुळे तो कर्तबगार आणि हिरो ठरतो अशी उदाहरणं गेल्या दशकामध्ये अनेक पाहिलेली आहेत. पण ती सगळी उदाहरणं आता उपडी पडण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं, कारण तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. त्यामुळे माझ्या मराठी बांधवाने त्याच्या त्याच्या बोलीभाषेतच बोलावं आणि ऍप मध्ये त्या बोलीभाषेचं रूपांतरण करून समोरच्याला पाहिजे त्या भाषेत ऐकू द्यावं, त्याच्याने त्याचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं.
1: सर, इतका महत्वाचा मुद्दा मांडला आणि खरं तर धाडसी विचार म्हणेन मी, कारण सगळ्यांना हे कुठं ना कुठं तरी बोचत असतं, टोचत असतं, जाणवत असतं, पण बोलण्याचं धाडस कोणी करत नाही किंवा टाळतात की ठीक आहे चालले तर चालत आहे असं म्हणून चाललेलं आहे. आणि त्यातून लहान मुलांचं नुकसान खूप होतं. खरं तर नुकसान म्हणण्यापेक्षा ते खूप दयनीय आणि क्रूरपणाचं वाटतं की त्या मुलांना त्या ज्ञानाच्या आनंदापासून वंचित व्हावं लागतं या सगळ्या गोष्टींमुळे, की मला जे बोलता येतं ते मला शिकता येत नाहीये. आणि मला वाटतं आपण सर विकास आदिवासी विकास आयुक्त असताना याचा एक प्रयोग केलेला होता की आपण ज्या बोलींबद्दल बोललात आणि त्या बोलींमध्ये प्राथमिक शिक्षणाची पाठ्यपुस्तक आपण तयार करून घेतलेली होती. तसंच आपण भाषा संचालनालयामध्ये परिभाषा कोशांमध्ये आमूलाग्र परिवर्तन व्हावं आणि साधे साधे शब्द परिभाषा कोशामध्ये यावेत जेणेकरून माणसं मराठीपासून पळणार नाहीत, ते पुन्हा आपल्या मायबोलीकडे परत येतील. तर याबाबत सर आपण सांगावं.
0: आदिवासी आयुक्त असताना जो प्रयोग झाला, खरोखरच आदिवासी समाज हा खूपच पुढारलेला आणि ज्यांच्याकडून तथाकथित विकसित असलेल्या नागरी समाजाने खूप शिकायला पाहिजे असा समाज आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझ्या PhD निमित्ताने सुद्धा आदिवासी समाजाशी खूप चांगला जवळचा संबंध आला. त्यातून माझं असं निरीक्षण आहे की भाषेच्या बाबतीत आदिवासी भाषा या फार सौंदर्यपूर्ण अशा आहेत. मी मेळघाटामध्ये कोरकू भाषेबद्दल जास्त अभ्यास केला. इतरही 81 भाषा आहेत. आदिवासी भाषा महाराष्ट्रामध्ये 80 आहेत, म्हणजे 1 कोटी आदिवासी लोकसंख्येच्या मिळून 80 भाषा आहेत. आपल्याकडे काय असतं, शहरी लोकांना असं वाटतं की आदिवासी म्हणजे ग्रुप आहे, एकच समाज घटक आहे. पण आदिवासींमध्ये ज्या जमाती आहेत त्यांची संख्या 181 आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात हे 181 जमातींचे आदिवासी 80 भाषा बोलतात, त्यातल्या 40 भाषा या बऱ्यापैकी प्रमाणात बोलल्या जातात आणि त्यातल्या 11 भाषा अशा आहेत की ज्या 80% आदिवासी बोलतात. तर त्यामुळे त्या 11 भाषांमध्ये आम्ही 1 ते 34 सगळी पाठ्यपुस्तकं ही ट्रान्सलेट केली आणि त्याचा ऑडिओ व्हिज्युअल बुक सुद्धा तयार केली. अर्थातच नंतर शिक्षण विभागाने त्याबद्दलची जबाबदारी घेतली आणि माझी तिथून बदली झाल्यामुळे तो प्रयोग तिथेच थांबला. तर आदिवासी भाषांच्या बद्दल मला असं लक्षात आलं, मेळघाटात जवळपास 200 शाळा आहेत कोरकू भाषेमध्ये शिकणं, कोरकू मुलं तिथे शिकतात,
2: भाषा तिथे मराठीच आहे. तर तिथल्या कोरकू शिक्षकांनी एक चांगला प्रयोग असा केला की प्रत्येक शाळेने कोरकू भाषेचे शब्द संग्रह तयार केले, डिक्शनरीज तयार केले. मंगळगाडाच्या कुठल्याही शाळेत गेलं 1 ते 34 तर तिथल्या मुलांनी तयार केलेला शब्द संग्रह, काही ठिकाणी 200 शब्द असतील, काही ठिकाणी 500 असतील, काही ठिकाणी 100 असतील, तर प्रत्येक शाळेची डिक्शनरी आहे कोरकू इंटू मराठी. तर असा प्रयोग करू शकले आदिवासी लोक आणि तथाकथित प्रगत जे लोक आहेत ते हा प्रयोग नाही करू शकले. तर आपल्याला हे शिकण्याजोगं आहे, घेण्याजोगं आहे. आणि या तर मराठीच्याच बोलीभाषा आहे. मी तर असं म्हणतो की कोरकू या मराठीच्या बोलीभाषेतून हे उदाहरण बाकीच्या सगळ्या बोलीभाषा मुलींनी घ्यायला पाहिजे. तर तो प्रयोग एकीकडे झाला आणि त्यातून मला असं लक्षात आलं की NEP प्रमाणे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे, जर मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे तर सगळ्या बोलीभाषांमधून पाठ्यपुस्तकं तयार होण्याची गरज आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कितीही प्रगतीशील आणि पुढील दृष्टिकोन बाळगणारं असलं तरी बदल इतके झटपट होत आहे की आता एकूणच शिक्षणाची संदर्भहीनता कशी कमी करता येईल हा एक मुद्दा शिक्षण तज्ञांच्या समोर. आणि त्यामुळे भाषाविषयक असा प्रयोग आता पुन्हा करावा लागेल असं मला वाटत नाही, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने ते सहज होईल. फक्त याच्यासाठी त्या त्या बोलीभाषेचं डिजिटायझेशन करावं लागेल, त्याचे काही टप्पे आहेत. उदाहरणार्थ आपण कौशल्य विकास विभागाबरोबर एक आता हॅकॅथॉन जी

0: प्लॅन करतो आहोत त्याच्यामध्ये हा मुद्दा गृहित धरलेला आहे की प्रत्येक भाषेच्या विकासाचे काही टप्पे जर गृहित धरले तर पहिल्यांदा शब्दसंग्रह म्हणजे डिक्शनरी तयार होणे, त्याच्यानंतर व्याकरण तयार होणे, त्याच्यानंतर त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होणे. आता साहित्य निर्मिती म्हणजे फक्त कथा कविता लोकगीत असं नाही, तर प्रत्येक बोली भाषेमध्ये नाट्यछटा वैचारिक लेख ललित लेख म्हणजे सगळं साहित्य प्रकार हे येणं म्हणजे ती भाषा संपन्न होत जाणं, तर ते सगळं येणं. आणि दुसरीकडे त्या बोली भाषेचा उपयोग हा डिजिटली म्हणजे स्पीच टू स्पीच किंवा टेक्स्ट टू स्पीच हे कधी साध्य होईल बोली भाषेच्या बाबतीत, जेव्हा त्या बोली भाषेचा जो काही टोन आहे हेल आहे तो ओरली आपण फीड करू तेव्हा ते साध्य होणार आहे. आणि टेक्स्ट म्हणजे त्या बोली भाषेतले शब्द त्या बोली भाषेतली वाक्य ही आपण एंटर करू त्याच्यासाठी काही एक डेटा लागणार, त्याला आपण मॉड्यूल ट्रेन करणे म्हणतो ते करावं लागेल, AI मॉड्यूल आपल्याला ट्रेन करावं लागेल. तर यासाठी काही मिनिमम बेसिक आवश्यक एवढं जर एकत्र आपण करू शकलो प्रत्येक बोली भाषेचं तर प्रत्येक बोली भाषा ही खऱ्या अर्थाने डिजिटाईज्ड होईल आणि मग स्पीच टू स्पीच शक्य होईल. आणि मग मी म्हटलो तसं ती बोली भाषा बोलणारा तरुण हा अतिशय आत्मविश्वासाने कुणालाही सामोरा जाऊ शकेल. भाषा संचालनालयाबद्दल जो परिभाषिक कोशाचा प्रयोग आपण करतो आहोत त्यामध्ये अक्षरशः संस्कृत प्रचुर शब्द शोधून त्या बाबतीत कुठल्याही बोली भाषेमध्ये जर सोपा शब्द असेल तर तो सोपा शब्द रिप्लेस करता येईल का. आता बोली भाषांची संख्या 200, महाराष्ट्राचा विस्तार इतका मोठा, त्यामुळे कदाचित आपल्याला एकाच शब्दासाठी 5-6 वेगळ्या वेगळ्या बोली भाषांमध्ये वेगळे वेगळे शब्द आढळतील, ते सगळं व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, तर तो व्यापक होईल. तर आतापर्यंत जे संस्कृत प्रचुर असण्याचा एक शिक्का मराठी भाषेवरती बसलेला होता तो आपण जर दूर करू शकलो तर आपण लोकांच्या जास्त जवळ जाऊ. आणि मग मी जो लोकशाहीकरण शब्द वापरला मला वाटतं त्यालाही ते खूप फायदेशीर होईल.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: श्रोते हो, मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. 10:01 झाले. श्रोते हो, आता मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करतोय.

श्रोते हो, ती सध्या काय करते या चित्रपटातलं आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं विश्वजीत जोशी यांनी. आता मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं पंकज पडघन यांनी संगीत दिलेलं सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं हे गीत ऐकूया.

0: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.

0: श्रोते हो, अजय गोगावले यांच्या मुख्य स्वरातलं रांजण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलेलं हे गीत होतं वैभव जोशी यांचं.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता उर्फी या चित्रपटातलं हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं मंगेश कंगणे यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलंय चिनार मंगेश यांनी.

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका आमचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम.
2: श्रोते हो, आज सकाळी 11:40 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात निर्माल्य संकलन याविषयी ॲडव्होकेट मनीष नलावडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:40. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता जावेद अली यांनी गायलेलं अक्षय परब यांचं गीत ऐकूया. संगीतकार निखिल कामत आणि चित्रपट आहे जर्नी प्रेमाची.

श्रोते हो जर्नी प्रेमाची या चित्रपटातल्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40

0: सादर करते विवेक वानखडे।
1: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात चेतना सोनार यांनी सांगितलेल्या काही पदार्थ कृती आपण ऐकाल। संवादिका पूर्णिमा साठे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। तेव्हा ऐकायला विसरू नका उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती।

0: 1143 किलोहर्ट्झ वर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 10:30 वाजतात. श्रोते हो, NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम उद्या रात्री 8:15 आपण ऐकाल. या कार्यक्रमात चेतना सोनार यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती आम्ही प्रसारित करू. संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा ऐकायला विसरू नका उद्या रात्री 8:15 कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम. आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 11 वाजतात. हिंदीतून बातम्या आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जसा काळ बदलत जातो तशी रसिकांची गाण्याची आवडही बदलत जाते. 1960 ते 1970 दशकातली बरीचशी हिंदी गाणी ही साधी, चालीत संगीतात गोडवा असलेली अशी होती. पण 80 दशकात मात्र ही आवड बदलत गेली आणि जमाना आला डिस्को गीतांचा. आजच्या कार्यक्रमात 80 दशकातली काही डिस्को गीतं आपण ऐकणार आहात.

1980च्या दशकातलं डिस्को जगातलं एक नाव म्हणजे बप्पी लाहिरी. त्यांच्या शानदार डिस्को गीतांनी हा काळ अगदी गाजवला. ऐकूया कुर्बानी या चित्रपटातलं त्यांचं हे गीत.

श्रोते हो, झगमगते लाईट्स, चमकदार ड्रेसेस, तेज तर्रार संगीत आणि या बीट्सवर थिरकणारी तरुणाई हे डिस्को डान्सचं कॉम्बिनेशन. आणि याच कॉम्बिनेशनवर थिरकणारा एक डान्सर हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करू लागला आणि तो होता मिथुन चक्रवर्ती. त्याचा गाजलेला चित्रपट म्हणजे डिस्को डान्सर. या चित्रपटातल्या गाण्यांची जादू आजही तरुणाईवर आहे. या चित्रपटातलं जिमी जिमी आजा आजा हे बप्पी लाहिरींचं प्रसिद्ध गाणं 2008 आलेल्या यू डोंट मेस विथ द जोहन या हॉलिवूड चित्रपटात संगीतात थोडेफार बदल करून समाविष्ट करण्यात आलं. या गाण्याचा मुखडा तुम्हाला ऐकवते.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
0: श्रोते हो, डिस्को संगीतावर थिरकण्याचा मोह अगदी अमिताभ बच्चन यांना देखील आवरला नाही, म्हणूनच याराना या चित्रपटातल्या एका गाण्यावर ते थिरकताना दिसले. श्रोते हो, या गाण्यात अमिताभजींनी घातलेला एक ड्रेस चांगलाच लक्षात राहिला. काळ्या रंगाच्या या ड्रेसवर लाईट्स लावण्यात आलेले होते, त्यामुळे कमी लाईट्समध्ये त्यांचा हा चमकदार ड्रेस अगदी उठून दिसतो. असे चमकदार ड्रेस ही डिस्को डान्सची एक खासियत आहे.

श्रोतेहो, अनिल कपूर आणि अमृता सिंग यांनी अभिनय केलेला साहेब हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? जरी चित्रपट आठवत नसला तरी त्यातलं एक गाणं मात्र नक्कीच आठवत असेल. एस जानकी आणि बप्पी लाहिरी यांनी हे गीत गायलंय. डिस्को थीमवर थिरकणाऱ्या अनिल कपूर आणि अमृता सिंगच्या या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती ती याच गाण्यामुळे. ऐकूया हे गीत.

तुम्हीही थिरकल्याशिवाय राहणार नाही. सिंपल कापडिया आणि कल्पना अय्यर यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अमित खन्ना यांचं आहे आणि संगीत आहे राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, या डिस्को गीतांच्या जमान्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गायिका देखील काही कमी नव्हत्या. त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे आशा भोसले. आपल्या व्हर्सटाईल आवाजात त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यातून डिस्को गाणी कशी बरं सुटतील? लूटमार या चित्रपटातलं त्यांनी गायलेलं हे जे गाणं आत्ता आपण ऐकणार आहोत ना, ते ऐकताना बसल्या जागी

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका आमचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम.
2: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी असंच एक थिरकायला लावणारं नमक हलाल या चित्रपटातलं डिस्को गीत आपण ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मात मूर्तीपूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. पूजा झाल्यानंतर जी शिळी फुलं असतात त्याचं निर्माल्य होतं. रोजच्या व्यवहारात या निर्माल्याचं आपण आपल्या परसावात आवारात व्यवस्थापन करतो. पण जेव्हा मोठे उत्सव जसं की गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा वेळेला खूप निर्माल्य जमा होतं आणि मग याचं नेमकं काय करायचं, कारण आपण हे नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये विसर्जन करतो आणि मग त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय ऍडव्होकेट मनीष नलावडे यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपण मूर्तीपूजा करतो, त्याच्यामध्ये आपण पूजा करतो, फुलं वाहतो, हार वाहतो, सगळ्या गोष्टी आपल्या भक्तिभावाने करत असतो. आणि जेव्हा मोठे उत्सव येतात जसं म्हटलं असं की गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, अशा वेळेला खूप निर्माल्य साठ आणि आपली त्याच्या पाठीमागे एक श्रद्धा असते की हे आपण देवाला अर्पण केलंय, त्यामुळे ते आपण इकडे तिकडे फेकून न देता ते मूर्ती बरोबरच त्याचं विसर्जन करायचं हे आपल्या डोक्यात असतं. आज आपण बघतो की त्या सगळ्यामुळे आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण होतोय. तर हे जे खूप प्रमाणात साठलेलं निर्माल्य आहे त्याचं व्यवस्थापन तुम्ही करता, त्याचं संकलन तुम्ही करताय, तर मला सुरुवातीला असं सांगा की ही निर्माल्य संकलन ही संकल्पना नेमकी कधी आणि कशी सुचली?
1: नक्कीच. आपण देवपूजेनंतर उरलेली फुले, हार, पाने, नारळ, दुर्वा, तुळस, नैवेद्य अशा पूजा साहित्याला आपण निर्माल्य म्हणतो. श्रद्धेने देवाला अर्पण केलेले हे साहित्य आपल्या दृष्टीने पवित्र असते.
0: बरोबर.
1: निर्माल्य हे आपल्या श्रद्धेचा आणि भावनेचा भाग आहे. आपण उत्सवामध्ये देवाला फुले, हार अर्पण करतो, आपल्याला अर्पण केल्यानंतर मानसिक समाधान मिळते, आपल्या भावना त्यामध्ये जोडलेल्या असतात. आपण हे निर्माल्य एकत्र जमा करतो, काही काळ जपून ठेवतो आणि त्यानंतर हे निर्माल्य नदी, समुद्र, किनारा, इतर जलस्त्रोतांमध्ये टाकतो, विसर्जित करतो. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे समुद्र स्वतःकडे कोणतीच वस्तू ठेवत नाही. पुन्हा आपण विसर्जित केलेले निर्माल्य वाहत समुद्र किनाऱ्यावर येते, हे चित्र त्यानंतर गंभीर दिसते. आपल्या भावना दुःख

0: खाऊ लागतात. तसेच त्याचबरोबर समुद्र हा केवळ पाण्याचा साठा नाही तर असंख्य जीवांचे घर आणि आपल्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे. आपण प्लॅस्टिक, निर्माल्य किंवा इतर कचरा समुद्रात टाकतो तेव्हा त्याला थेट परिणाम समुद्री जीवांवर होतो.
1: बरोबर.
0: अनेक जीव हा कचरा अन्न समजून खातात किंवा त्यात अडकतात, त्यामुळे त्या जीवांना देखील धोका निर्माण होतो. याशिवाय समुद्रातील प्रदूषणामुळे माशांपासून समुद्र अन्न साखळीवर परिणाम होऊ शकतो आणि शेवटी त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होतो.
1: बरोबर.
0: समुद्र किनारे अस्वच्छ होतात आणि आपल्या पर्यावरणाचे सौंदर्य व जैवविविधता नष्ट होते.
1: बरोबर.
0: आपल्या पर्यावरणाचे नुकसान होते ही बाब लक्षात घेऊन श्रद्धा जपत पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे निर्माल्य संकलनाची संकल्पना आपण पुढे आणली होती.
1: अच्छा, मला असं सांगा की आता तुम्ही म्हणालात की ही संकल्पना आली, नेमकी कधी सुरुवात झाली या संकल्पनेला, हा उपक्रम कधी सुरू झाला?
0: रत्नागिरीमध्ये या उपक्रमाला साधारणतः 25 वर्षांपूर्वी आपण सुरुवात केली.
1: अच्छा.
0: आम्ही विसर्जन दिवशी समुद्र किनारी जनजागृती करण्यासाठी जात होतो. निर्माल्य संकलन केंद्र तिथे सुरू केले गेले. विसर्जनाला येणाऱ्या भाविकांना आम्ही निर्माल्य देण्याबाबत विनंती करत होतो. गेली 25 वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवला जात होता. सुरुवातीला हा एक छोटा प्रयत्न होता, नागरिकांचा प्रतिसाद सुरुवातीला कमी होता.
1: बरोबर.
0: पण आज नागरिकांच्या सहभागामुळे त्याचे मोठ्या जनचळवळीमध्ये रुपांतर झालेले आहे.
1: बरोबर. मी अगदी तो प्रश्न विचारणारच होते तुम्हाला की यासाठी काही जनजागृती करावी लागली, तुम्हाला समजवावं लागलं लोकांना?
0: सुरुवातीला नागरिकांना निर्माल्य वेगळे संकलित करण्याची आणि ते समुद्रात किंवा जलस्रोतामध्ये न टाकण्याची सवय लावण्यासाठी मोठी जनजागृती करावी लागली. नागरिक निर्माल्य आमच्याकडे देण्यास उत्सुक नव्हते, नकार मिळत होता. त्यामुळे लोकांना या संकल्पनेचे महत्व समजावून सांगावे लागत होते.
1: बरोबर.
0: आमचे सदस्य सतत प्रयत्न करत होते, जो कोणी निर्माल्य देईल ते स्वीकारत होते. फारसे यश येत नव्हते, पण निराश न होता प्रयत्न सतत चालू ठेवला जात होता.
1: बरोबर आहे. मला असं वाटतं की आणि कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न हे सतत करावेच लागतात, कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण नव्याने सुरुवात करतो त्यावेळेला बऱ्याचदा सुरुवातीला आपल्याला नकार किंवा त्यासाठी प्रतिसाद मिळणं जरा कठीणच असतं. त्या प्रत्येक गोष्टीची सवय लागावी लागते असं मला वाटतं की जसं आपण सुरुवातीला म्हटलं की श्रद्धा आहे ह्या सगळ्याच्या मागे, आणि मग लोक सुरुवातीला त्या गोष्टी देण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी कचरतात, नाही म्हणतात की ह्याचं तुम्ही नेमकं काय करणार आहात असं म्हणून. तर मला असं सांगा की गेली 25 वर्ष हा तुमचा सगळा उपक्रम सुरू आहे असं तुम्ही आत्ताच म्हणालात, कसा आहे हा प्रवास त्याबद्दल सांगा.
0: हो, सुरुवातीला निश्चितच यासाठी प्रयत्न करावे लागले. साहजिकच भावना निर्माल्याबाबत आपल्या सगळ्यांच्या जोडलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आपले निर्माल्य समुद्रात पाण्यात विसर्जित व्हाव्यात अशी आपली भावना होती. आमच्याकडे निर्माल्य दिले तर त्याचे काय होईल, आम्ही काय त्या निर्माल्याचं करू असं नागरिकांना प्रश्न होत होता.
1: बरोबर.
0: त्यामुळे सहभाग कमी होता. आमचे सदस्य हातात फलक घेऊन आपल्या ओळखीच्या लोकांना भेटून त्यांना समजावून सातत्याने जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते.
1: बरोबर.
0: आज अनेक नागरिक स्वतःहून निर्माल्य संकलनासाठी देतात, काही नागरिक तर दरवर्षी या उपक्रमाची वाट पाहतात. हा बदल आमच्यासाठी खूप समाधान देणार आहे.
1: होय ना. मला असं वाटतं की आणि कुठच्याही गोष्टीची सुरुवात ही कठीणच असते, त्यानंतरचा जो प्रवास असतो तो तुम्ही मगाशी म्हणालात तसं की प्रयत्न प्रयत्न करत राहिल्याने कुठेतरी त्याला एक यश मिळायला लागतं. मला असं वाटतं की आज 25 वर्षांनंतर पाठीमागे वळून बघताना ते प्रयत्न ज्यांनी सुरुवात केली त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळालेलं तुम्हाला दिसतंय. आणि मला असं वाटतं की आज या सगळ्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने जनजागृती झालेली आहे, अवेअरनेस लोकांमध्ये आलेला आहे. कारण जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या पर्यावरणातल्या साखळीवर होतो आणि त्याचा परिणाम डायरेक्टली आता आपल्यावर होताना सगळ्यांना आपल्याला दिसायला लागलाय. त्याच्या गंभीर परिणामांना आपण सामोरे हळूहळू जायला लागलोय, त्यामुळे मला वाटतं ही जनजागृती चांगल्या पद्धतीने तुमची झालेली आहे. सर, आता अवेअरनेस वाढायला लागलाय असं तर मी आत्ता म्हटलं, पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा नेमकी जनजागृती कशी केली त्याबद्दल सांगा.
0: आम्ही सदस्य समुद्र किनारी विसर्जन दिवशी उभे राहून निर्माल्य नागरिकांना संकलन केंद्रात देण्याची विनंती करत होतो. विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न चालू होता. पत्रके, फलक घेऊन उभं राहणे, स्थानिक प्रसार माध्यमे आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो.
1: अच्छा.
0: मंडळे, नागरिक आणि भक्तांना सतत आव्हान करत होतो, निर्माल्य स्वतंत्रपणे देण्यास सांगत होतो. निर्माल्य का समुद्रात पाण्यात टाकू नये याबाबत प्रबोधन करण्याचे आमचे कार्यक्रम सतत चालू होत होते.
1: वा वा. मला असं वाटतं की आणि या सगळ्या प्रयत्नांनी आज या सगळ्याला तुमच्या प्रयत्नांना यश आलेलंही आपल्याला दिसतंय, नाही का?
0: हो.
1: सर, आता तुम्ही म्हणालातच की चांगली जनजागृती केलीत, आता खूप लोक त्या बाबतीत शिक्षित झालेत असं म्हणायला हरकत नाही, या सगळ्या निर्माल्याचं वर्गीकरण ओलं निर्माल्य आणि सुख निर्माल्य असंही केलं की?
0: हो नक्कीच, आम्ही निर्माल्य घेतल्यानंतर ओले निर्माल्य सुखे निर्माल्य याचं वर्गीकरण करतो. त्यामध्ये प्लॅस्टिक असतं, काही फुले असतात, हार असतात.
1: बरोबर.
0: तर यामध्ये जो प्लॅस्टिक जो आहे त्याचं विघटन सहजासहजी होत नाही, तर ते वेगळं केलं जातं. आणि जे विघटन होणारे आहेत पाने फुले त्याचं एकत्ररित्या कंपोस्ट खत, सेंद्रिय खत करण्यासाठी आपण

0: प्रयत्न करतो.
1: बरोबर आहे. माझा सर पुढचा प्रश्न तोच होता की हे जे सगळं तुम्ही निर्माल्य संकलन करता, कारण आपला आजचा सगळा महत्वाचा विषय तोच आहे की निर्माल्य संकलन करणं, तर हे जे सगळं निर्माल्य तुम्ही संकलन करता, त्या निर्माल्याचं नेमकं काय करता, तेच मला विचारायचं आहे.
0: संकलित केलेले निर्माल्य आपण जलस्रोतामध्ये न टाकता पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची प्रक्रिया आपण करण्याचा प्रयत्न करतो. निर्माल्याचा कंपोस्ट खत करून शेतकऱ्यांना ते दिलं जातं. हे शेतीच्या झाडांची वाढ वाढवण्यासाठी आणि मातीची सुपीकता वाढवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते.
1: बरोबर.
0: त्यामुळे श्रद्धेचा सन्मान देखील राखला जातो, त्याचसोबत पर्यावरणाचेही उत्तमरित्या संरक्षण होते.
1: बरोबर आहे. आणि जसं आपण म्हणतो की पर्यावरणातनच आलेल्या ह्या गोष्टी आहेत, की जसं ही फुलं पानं, आता जसं आपण म्हटलं की हे जे सगळं ओलं निर्माल्य आहे हे पर्यावरणातनच आपण आणलेलं असतं, आणि ते पुन्हा पर्यावरणातच नेऊन आपण त्याचं व्यवस्थापन करणं ही खूप चांगली गोष्ट तुम्ही करताय मला वाटतं, नाही का?
0: नक्कीच.
1: सर आता तुम्ही म्हणालातच की या निर्माल्यापासून जे तुम्ही खत बनवता त्या खताचा वापर तुम्ही शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीसाठी करता, त्याविषयी सांगा थोडंसं.
0: या वर्षीचे सांगायचे म्हटले तर आपण रत्नागिरीमध्ये खेडशी आणि कोळंबे या गावामध्ये आधुनिक पद्धतीची शेती मध्ये शेतकरी यावेत यासाठी सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन SRI पद्धतीची शेती जी म्हटली जाते ती शेतीचे मॉडेल आपण उभे केलेले आहेत. आणि त्या शेतीमध्ये ज्या शेतकऱ्यांची ती शेती केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आपण हे जे कंपोस्ट खत आहे, सेंद्रिय खत जे आहे, ते आपण या वर्षी आपण दिलेले आहे.
1: वा वा, छान आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की आपण आजकाल काय म्हणायचं की खरं सांगायचं तर पृथ्वी गोल आहे. आज पुन्हा सेंद्रिय शेतीकडे लोक वळलेले आहेत. सेंद्रिय पद्धतीने करायचं म्हणजे काय, तर पुन्हा तेच की पर्यावरणाचं जे आहे ते पर्यावरणातच देणं हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि मला असं वाटतं की हा उपक्रम राबवल्यामुळे तुमचा हा उद्देशही सफल होतोय की शेतीही सेंद्रिय होते आणि तुमच्या या निर्माल्याचं व्यवस्थापन सुद्धा नीटपणे होतंय.
0: नक्की.
1: सर आताच आपल्या या गणेशोत्सवामध्ये तुम्ही हा उपक्रम राबवला तर जरा त्याविषयी सांगा.
0: यावर्षी गणेशोत्सवात नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. नागरिक स्वतःहून आम्हाला फोन करत होते की निर्माल्य संकलनासाठी तुम्ही उपस्थित आहात ना, त्याबाबत आमच्याकडे सतत विचारणा होत होती. पूर्वी नागरिकांकडे निर्माल्य मागावे लागत होते, पण आता नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचं महत्व कळलं असून नागरिक स्वतः निर्माल्य आमच्याकडे आणून देत होते. आमच्यासोबत फोटो काढत होते, आम्ही निर्माल्य दिले आहे तुम्ही देखील निर्माल्य द्या असे इतरांना सांगत होते, सोशल मीडियावरती स्टेटस ठेवत होते. हा आम्हाला आनंद वेगळाच वाटत होता.
1: नक्कीच. मला असं वाटतं की जे तुम्ही जनजागृतीबद्दल बोललात सुरुवातीच्या वर्षांमध्ये की तुम्हाला जनजागृती करावी लागत होती, आज ती जनजागृती झाल्यामुळे लोकांकडे तुम्हाला निर्माल्य मागावं लागत नाहीये, तर उलट लोकच तुमच्या ह्या सगळ्या संकलनामध्ये स्वतः जनजागृती करतायत की आम्ही दिलंय तुम्हीही द्या. आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यासाठी आता अवेअरनेस करण्याची काही गरज नाहीये. आणि तुम्ही जो उपक्रम सुरू केलाय त्याला आता खऱ्या अर्थाने यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
0: हो खरं.
1: सर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मी सुरुवातीलाच म्हटलं की हे खूप मोठे उत्सव आपल्या धर्मामध्ये आहेत आणि याच वेळेला हे निर्माल्य संकलन किंवा खूप निर्माल्य जमा होतं आणि मग त्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. आता नवरात्रोत्सव सुद्धा जवळ आलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल, लोकांना काय आवाहन कराल?
0: हो, नवरात्रातही मोठ्या प्रमाणात फुले आणि इतर पूजा साहित्य आपण वापरत असतो.
1: बरोबर.
0: माझे नागरिकांना मनापासून आवाहन आहे की देवीला अर्पण केलेले निर्माल्य समुद्रात, नदीत किंवा कोणत्याही जलस्रोतामध्ये टाकू नका, ते योग्य ठिकाणी संकलनासाठी द्या. शक्य झाल्यास आपण आपल्या मंडळामार्फत एक सेंद्रिय खत करू शकतो. सेंद्रिय खत करण्याची पद्धत जी आहे अतिशय सोपी पद्धत आहे. आपण आपल्या मंडळामार्फत जनजागृती करून त्या मंडळाच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांना आवाहन देखील केलं की तुमच्याकडे निर्माल्य जे जमा झालेले आहे ते आमच्याकडे आणून द्या आणि त्याचं तुम्ही सेंद्रिय कंपोस्ट खत तुमच्या मंडळाच्या शेजारी मंडळाच्या जागेमध्ये देखील सहजरित्या करू शकता आणि त्या खताचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या झाडांसाठी होऊ शकतो हे देखील आपण नागरिकांना पटवून देऊ शकतो.
1: बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे की आज जे तुम्ही काम करताय एक समूह घेऊन, तर त्यासाठी जर प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलला तर ही गोष्ट काही खूप कठीण आहे असं नक्कीच नाहीये, नाही का? सर निर्माल्य संकलनाचं काम तुम्ही गेली 25 वर्ष करत आहात, एकंदरच हा सगळा प्रवास आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: खरंय, 25 वर्षाचा हा प्रवास म्हणजे केवळ निर्माल्य संकलनाचा प्रवास नव्हता तर नागरिकांच्या विचारांमध्ये झालेला सकारात्मक बदलाचा देखील प्रवास होता. सुरुवातीला आम्हाला जनजागृती करावी लागली, आज नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत, हीच खरी उपक्रमाची एक ताकद आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच.
0: आणि पाहिलं तर हे जे सेंद्रिय कंपोस्ट खत आपण करतो ते करण्याची प्रोसिजर पण सोपी आहे.
1: हो का? सर मला त्याविषयीच थोडस सांगा ना.
0: हे सेंद्रिय खत कंपोस्ट बनवण्याची पद्धत देखील सोपी आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण ओला कचरा, सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवू शकतो.
1: बरोबर.
0: आपण आपल्या घरातील जो

0: कचरा जो आहे तो आपण कचरा गाडीवर देतो, तो तिथे न देता आपण आपल्या घराच्या परिसरामध्ये, आपल्या सोसायटीच्या परिसरामध्ये कंपोस्ट खत बनवू शकता.
1: बरोबर.
0: आणि कंपोस्ट खत कसे बनवावे यासाठी आपण एक रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे येणाऱ्या 10 ऑक्टोबरला आपण रत्नागिरीमधील पटवर्धन हायस्कूल येथे कंपोस्ट खत कसे बनवावे याबाबत आपण एक कार्यशाळा आयोजित केली. तसेच आपण कचऱ्यातून कलाकृती स्पर्धा अशी शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धा देखील आपण आयोजित केलेली आहे. तर मी नागरिकांना आवाहन करतो की आपण मुलांना देखील प्रोत्साहन देऊया, तसंच या कचऱ्यापासून कशा पद्धतीने कंपोस्ट खत आपण करू शकतो याचं आपण सगळ्यांनी एक अभ्यास देखील करूया. आणि तसंच यासाठी कोणतंही शुल्क देखील आपण आकारत नाहीये.
1: मला असं वाटतं की ही खूप एक चांगली गोष्ट आहे की बऱ्याचदा आपण असं मुलाखतींमधून ऐकतो की ह्याचं कंपोस्ट खत करूया किंवा ह्याच्यापासून काहीतरी बनवूया, पण प्रत्यक्ष ती कृती माहिती होणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ही जी तुमची कार्यशाळा आहे ह्याच्यातून एक खूप चांगली आणखीन एक गोष्ट घडणार आहे की लोक स्वतःच्या आवारामध्ये परसावामध्ये या पद्धतीने खत बनवतील आणि त्यांची परसबाग तर फुलेलच. आणि जे आपल्याला पाणी प्रदूषण किंवा ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत तेही मला वाटतं थांबवता येईल, नाही का? त्यामुळे तुमचा हा उपक्रम फक्त तुम्ही म्हणालात तसं निर्माल्य संकलनापुरेसा नाही आहे, तर त्यानंतरची ही जनजागृती आहे ही सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि या पद्धतीने पुन्हा निसर्गातून निसर्गाकडे हा एक प्रवास मला वाटतं सुखकर होईल, नाही का? जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल सर?
0: नक्कीच, आपण सण मोठ्या उत्साहाने साजरे करूया, आपली श्रद्धाही जपूया आणि निसर्गाची काळजी देखील घेऊया. श्रद्धा मनात, निर्माल्य योग्य ठिकाणी आणि पर्यावरण आपल्या जबाबदारीत. निर्माल्याचं सोनं करूया, निर्माल्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करूया, या सोन्यासारख्या खताचा वापर झाडांना घालूया, निसर्गासाठी अन्न निर्माण करूया, आपणच आपल्या पर्यावरणाचं सहजरित्या संरक्षण करू. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या पद्धतीने प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट कठीण नाही. त्यामुळे मग असे निर्माल्य संकलनाचे उपक्रम भविष्यात राबवावेच लागणार नाहीत आणि मला असे वाटते हेच या उपक्रमाचे यश आहे असं म्हणता येईल.
1: वा सर, मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे जी तुम्ही सर्वसामान्यांना एक चांगला उपक्रमातून शिकवत आहात. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि निर्माल्य संकलन याविषयी खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरीच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. निर्माल्य संकलनाच्या विषयावरती बोलण्यासाठी आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आकाशवाणीचे देखील आभार मानतो.
1: धन्यवाद सर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

निर्माल्य संकलन याविषयी ॲडव्होकेट मनीष नलावडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद श्रोतेहो आपण ऐकलात आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. श्रोते हो, जागतिक दृष्टीदिनानिमित्त डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर सतविंदर सिंग यांनी दिलेली माहिती उद्या सकाळी 11:05 वाजून आपण ऐकाल.

247.47° अर्थात 1143 किलोहर्ज ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आजच्या पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा मी जान्हवी भागवत आता पहिल्या प्रसारण सभेतून आपला निरोप घेते. 12 वाजतायत. वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

पनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत बबल शो पपेट शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांना. चैताली ताईंची मुलाखत आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी ऐकूया एक गाणं. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात करूया. चला

0: आता वेळ झाली आहे चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी बातचीत करण्याची. मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे चैताली माजगावकर भंडारी या आलेल्या आहेत. चैताली ताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्या मैत्रिणींना चैताली माजगावकर भंडारी ह्या माहिती आहेतच त्यांच्या विविध पपेट शो बबल शो मधून, पण थोडक्यात ओळख करून देते. पुण्याच्या ललित कला केंद्रातून त्यांनी बी ए नाट्यशास्त्र ही पदवी घेतली. त्या बहुआयामी आणि प्रयोगशील कलाकार आहेत. गेली 2 दशकं त्या मनोरंजन लोकजागृती आणि बालसंस्कार या क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहेत. अभिनय, सूत्रसंचालन, स्टँडअप कॉमेडी, शब्दभ्रम, पपेट शो, गेम शो, बबल आर्ट या विविध कला प्रकारांमधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1: नमस्कार सगळ्या सख्यांना, माझा एकदा नमस्कार.
0: गणपतीची धामधूम संपली आहे. Yes. मला वाटतं खूप तुमचे पपेट शो, बबल शो आणि विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले असतील. अगदी पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतो की मी जसं परिचयात म्हटलं की पपेट शो, बबल शो, स्टँडअप कॉमेडी आणि ललित कला केंद्राच्या पासआउट असलेल्या विद्यार्थिनी, तर हे खरं तर सगळं थोडं थोडं वेगळं आहे आणि म्हटलं तर थोडं थोडं एकत्र आहे, तर हे कसं करता?
1: ललित कला केंद्रामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य असं या तिन्ही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या अंगांनी नाटकाची संपूर्ण ओळख तिथे करून दिली जाते. आणि ते करून मी मुंबईला गेले, लाखो लोकांप्रमाणे तिथे स्ट्रगल केलं आणि मलाही अभिनेत्री व्हायचं होतं. पण कसं आहे की थोड्याच दिवसात काय म्हणतात तो एक आपल्या डोक्यामध्ये असतात ज्या गोष्टी त्या सगळ्या खऱ्या काय आणि वास्तव काय हे थोड्याच दिवसात कळालं. आणि मी देवाची कृपा म्हणेन की मला लवकर कळालं हे सगळं की शाश्वत असं काहीच नाहीये या फील्डमध्ये आणि मग आपलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या विचारातून या सगळ्या गोष्टींचा उदय झाला खरं म्हणायचं तर.
0: पण तसा विचार केला तर ललित कलामधून पासआउट होणाऱ्या अनेक मुली असतील.
1: Yes.
0: पण तुम्ही हे जे काही पपेट शो आणि नंतरचा आत्ताच्या काळातला बबल शो डेव्हलप केलात याला काहीतरी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल.
1: पपेट शो म्हणजे काय तर बाहुली नाट्य ज्याच्यामध्ये बाहुलीला घेऊन तुम्हाला नाटक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पपेट शो चालू केला तेव्हा रामदास पाध्य हे नाव सोडून कुणीच या क्षेत्रामध्ये फारसं नव्हतं. आजही रादर नाहीये,
0: खरं तर नाहीये.
1: आणि मी एक माझा साईड बिझनेस चालू केला पपेट विक्रीचा. मग ते पपेट घेऊन बऱ्याचशा शाळांमधनं बऱ्याचशा टीचर शिकवायला लागल्या. मी ज्या लेवलचा शो करते तो खूपच वेगळ्या लेवलचा आहे. पण हळूहळू का विना त्याच्यात थोडे थोडे कलाकार यायला लागले. अजूनही नावाजलेले असे नाही तयार झाले. पण मला लवकर लक्षात आलं की कॉम्पिटिशन ही सगळीकडे जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 7-8 कार्यक्रम माझ्याकडे तयार हवेत. मग पपेट शो नंतर वेगळं काय, लोकच मला विचारायला लागले की मॅडम माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस झाला, 10व्या वाढदिवसाला तेच आई वडील मला कॉन्टॅक्ट करायला लागले. तेव्हा म्हणलं अरे आपल्याला एका पपेट शो वर थांबता येणार नाही, मुलांसाठी अजून काय वेगळं करता येईल या विचारातून बबल शो तयार झाला.
0: तर अचानक कुठून एखादी मुलगी हे करत नाही तर कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची काय होती, म्हणजे काहीतरी असणार ना घरामध्ये?
1: हो, घरामध्ये म्हणजे माझे काका, माझे बाबा, आजोबा हे सगळे बोलक्या बहलांचे कार्यक्रम करायचे.
0: बर.
1: फक्त तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता त्यामुळे एवढी प्रसिद्धी त्या सगळ्यांना नाही मिळाली. कदाचित आत्ताच्या जमान्यात ते असते तर लवकर फेमस झाले असते. तर ती कौटुंबिक पार्श्वभूमी ऑलरेडी माझ्याकडे होती आणि मुंबईत स्ट्रगल केल्यावर मला जेव्हा लक्षात आलं की इथं काही खरं नाहीये, आपलं आपलं असं काय आहे की जेणेकरून हे फील्ड तर सुटलं नाही पाहिजे पण मी काहीतरी कलेच्या क्षेत्रात करेन, तेव्हा मी पपेट शो चालू केला.
0: ओके.
1: आणि एकाच फील्डवर थांबून इथं चालत नाही कारण काही 1 तारखेला काही पगार मला कुणी देणार नाही, अख्खं कॅलेंडर रिकाम असतं, ते भरून काढायला सतत डोक्यातनं वेगळ्या वेगळ्या कल्पना

0: घ्याव्या लागतात. पैशाची काळजी नसली की आपोआप डोकं चालायला लागतं, आणि डोकं चाललं तर पैशाची काळजी मिटते. या कल्पनेतनं तो बबल शो कडे मी वळाले. खर तर
1: बर, बबल शोच्या भारतातल्या तुम्ही पहिल्या महिला आर्टिस्ट आहात, बरोबर? कसं वाटतंय जेव्हा हे कळलं की अरे आपणच पहिल्या आहोत?
0: येस, अरे हा फील खरंच खूप वेगळा आहे, कारण की क्वचितच या फील्डमध्ये येणारे लोक, म्हणजे अख्ख्या भारतात बोटावर मोजण्या इतके लोक बबल शो करतात, आणि त्यात फार कोणी लेडीज नाहीच आहेत, म्हणजे अगदी एखाद दुसरा कोणी असल्या तर असल्या आहेत.

0: म्हणूनच या फील्डमध्ये येणारे लोक आहेत, म्हणजे अख्ख्या भारतात बोटावर मोजण्या इतके लोक बबल शो करतात आणि त्यात फार कोणी लेडीज नाहीच आहेत, म्हणजे अगदी एखाद दुसरा कोणी असल्या तर असल्या आहेत
1: बरोबर.
0: आणि जेव्हा कळलं तेव्हा एक वेगळा आनंद वाटला की काहीतरी कुठेतरी भविष्यात या विषयावर किंवा या कलेवरती बोललं जाईल तेव्हा कुठेतरी माझं नाव नक्कीच निघेल.
1: आणि आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही मास्टर आहात या शो मध्ये, आपली ही श्राव्य माध्यमातली मुलाखत चालू आहे त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली साबणाचे फुगे उडवून तर इथे दाखवू शकणार नाही, पण ज्या आपल्या मैत्रिणींना माहिती नाहीये की पपेट शो किंवा बबल शो म्हणजे काय असतं, निदान पपेट शो बोलक्या भावल्या आहेत हे माहीत असतं, बबल शो म्हणजे काय असं थोडक्यात काही सांगू शकाल का?
0: म्हणजे रादर पपेट शो बघणारे पण खूप जण पहिले असतात अक्षरशः. मी विचारते ऑडियन्सला नेहमी की आज किती जण पहिल्यांदा पपेट शो किंवा बबल शो बघणार आहेत, तर बऱ्यापैकी हात वर येतात. लोकांच्या डोक्यात पपेट शो म्हणजे कठपुतली किंवा बोलका भावला एवढंच आहे, त्या पलीकडं काय असं लोकांना माहितीच नसतं. तर अगदी हातावरच्या पपेट्स पासून कळसुत्री भावल्या, दोरीवरच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण रॉड पपेट म्हणजे मोठ्या मोठ्या रॉडवर असलेल्या भावल्या, जायंट पपेट अशा वेगळ्या वेगळ्या काठीवरच्या भावल्या, सगळ्या तऱ्हेच्या भावल्या माझ्या पपेट शो मध्ये असतात. शॅडो पपेट म्हणजे सावलीच्या भावल्या, तर हे प्रकारच लोकांना माहिती नसतात आणि पहिल्यांदा बघत असतात ते. आणि ऍटलिस्ट पपेट शो जरा तरी माहितीये, बबल शो तर अजिबातच माहित नाहीये. बबल शो म्हणजे फक्त साबणाच्या फुग्यांचा शो, म्हणजे आपण लहानपणी सगळ्यांनी जत्रेत एक ते 5,000 रुपयाचं खेळणं घेऊन सगळ्यांनी बबल उडवलेले आहेत, तेवढेच बबल उडवणं किती हार्डली त्याला फार फार तर 1 मिनिट जाईल. 1 मिनिटाचा पासून ते 1 तासाचा शो करण्यापर्यंत खूप सारी मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे धुराचे बबल, स्मोक बबल म्हणतात ज्याला, जायंट बबल म्हणजे 8-8 फुटी फुगे काढते मी, एक रिंग असते त्याच्यामध्ये मुलगा उभा करून त्याला अख्खा बबलच्या मध्ये कव्हर करणे, किंवा स्मोक रिंग काढायच्या, किंवा ड्राय आईस असतो तो घेऊन बबलचा शॉवर तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी मी काही चायनावरनं किंवा काही इतर देशातनं काही वस्तू मागवल्यात आणि त्याचा एक मोठा बबल शॉवर, कारण प्रत्येक मुलाला बबल फोडायचे असतात. पहिल्या काही वेळ मी मुलांना जागेवर शांत बसा सांगते पण त्यांचे पेशन्स संपत असतात, कारण मला तो बबल फोडायचा आहे. अशा वेळेला मोठी 3-4 मशीन लावून मुलांना मनसोक्त बबल फोडू देते मी.
1: हा जो काही बबल शो आहे भारतात नवीन आहेच, परदेशात कुठे कुठे आहे हा?
0: परदेशात बऱ्याच ठिकाणी हा बबल शो आहे. हा सगळा गॅझिलियन बबल शो आहे, अमेरिकेत चालतो, चायनामध्ये चालतो, हा सगळा फॉरेनमध्येच चालणारा प्रकार आहे कारण तिथे धूळ हा प्रकारच नाहीये. आणि आपल्या इंडियामध्ये धूळ नाही असं ठिकाणच सापडणार नाही. आणि रादर तिकडच्या लिक्विडची क्वालिटी, इकडच्या लिक्विडची क्वालिटी, जमीन आसमानाचा फरक आहे. बबल शोला धूळ आणि हवा अजिबात चालत नाही, वारा चालत नाही, कारण की आपल्याला आजूबाजूला आपण दिसतो म्हणजे बघत राहतो तर कुठेही हवेत धुळीचे कण दिसत नाहीत, पण ते हवेमध्ये असतात. तर सेकंदाला बबल फुटू शकतो, त्याच्यासाठी लिक्विड चांगलं तयार करायला लागतं. बाहेर फॉरेन शोच्या म्हणजे फॉरेन मध्ये जे शोज होतात तिथे धुळीचा प्रश्नच नसतो, वाराही काही फार डिस्टर्बिंग नसतो. आपल्याकडे प्रदूषण इतकं आहे, धूळ आहे, कचरा आहे, लिटरली हवेमध्ये कचरा आहे सगळीकडे. तिकडची हवा आणि इकडची हवा खूप फरक आहे, त्यामुळे तिकडचे जे बबल शो आहेत तर ते फारच वेगळ्या लेवलचे चालतात, वेगळ्या ताकदीचे असतात. आणि हे इथं पण आपण करू शकतो, पण 60% मी अजूनपर्यंत पोहोचली. आणि लोक युट्यूबवरचे ते तसे शो बघून माझ्याकडे येतात की आम्हाला असा शो करायचा, तर मी क्लिअरली सांगते या लेवलचे शो होऊ शकणार नाहीत कारण की हवा आणि धूळ या दोन गोष्टी प्रचंड त्याला डिस्टर्ब करू शकतात.
1: पण मग तुमचं ऐकताना असं वाटतंय की एखाद्या एसी रूम मध्ये ते जास्त चांगलं होतं का?
0: एसी रूम मध्ये सुद्धा सगळीकडे धूळ असतेच, पण तरी एसीचाही म्हणजे हवेचा झोत कुठे हे बघायला लागतं, त्याच्या विरुद्ध साईडला आम्हाला सगळं सामान तयार करायला लागतं. जास्ती तापलेलं लिक्विड किंवा अति थंड लिक्विड असं चालत नाही, म्हणजे गेल्या मी तिथं नेहमी लिक्विड ओतलं की 10 मिनिटं त्याच्यामध्ये हात घालून बसते. आपलं टेम्परेचर आणि लिक्विडचं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि हे लिक्विड कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही, हे मी स्वतः तयार केलंय. खूप सारे रिसर्च आहेत याच्यामध्ये, जवळपास 50-50 लिटर फेकून दिलंय काही काही वेळेला, ते वापरलं नाही की त्याचा गाळ तयार होतो खाली, आणि नुकसान पण खूप सारं याच्यामध्ये झालं माझं. पण आता हळूहळू बनवत खूप साऱ्या गोष्टी मापातच टाकल्या तरच ते लिक्विड बनू शकतं, असे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये.
1: किती वर्षाचा रिसर्च आहे
0: हा? ऑलमोस्ट 2.5

0: तीन वर्षाचा रिसर्चे
1: हो का?
0: हो.
1: आणि मग म्हणजे आमच्या डोक्यात काय येतं सर्वसामान्य, की जे आम्ही केलंय की साबणाच्या पाण्यामध्ये ते घालायचं आणि फुगे उडवायचे, तर ते तसं नुसतं साबणाचं पाणी नाही.
0: नुसतं साबणाचं पाणी नाहीये, जर मोठे मोठे टिकणारे बबल्स बनवायचे असतील तर त्याच्यात जवळपास 8-9 गोष्टी घालायला लागतात.
1: बरं,
0: पण मी त्या सांगू नाही शकणार.
1: ठीक आहे, पण म्हणजे केमिकलचा अभ्यासही आला.
0: आला आला निश्चितच आला. आणि त्याचं प्रमाण वरती खालती जरा जरी झालं केमिकलचं, की कधी ते थिन होतं लिक्विड, कधी एकदम असं घट्ट होऊन बसतं, कधी पातळ होतं, तर काही काही वेळेला नाही वाया गेलं म्हणून फेकून दिलं मी अक्षरशः 50 लिटर टाकून दिले आतापर्यंत.
1: तर अशी कुठली स्टेज आली की यस आता मी बबल शो करू शकेन असं कधी वाटलं? म्हणजे
0: मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदी एक 10-15 वर्षापूर्वी गॅझिलियन बबल शो पुण्यामध्ये झाला होता बालेवाडीला, आणि तो शो जेव्हा बघायला गेले ना तेव्हा त्या लोकांनी सुद्धा इथं डिक्लेअर केलं की बबल निघतील याची गॅरंटी नाही, आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांचे बबल सुद्धा फुटत होते त्यांच्या लिक्विड मधले, कारण की हवा कारणीभूत आहे. मी म्हणलं की हे ठरवलं तर अवघड नाहीये, आणि इतक्या भारी लेवलचा नाही पण किमान आपण ट्राय तर करू. म्हणजे अगदी 15-20 वर्षांपूर्वी मी स्वप्न बघितलं होतं की रामदास पाध्यान इतकं माझं नाव घेतलं जाईल. आपण नेहमी स्वप्नच बघायला घाबरतो.
1: बरोबर,
0: आज त्यांच्या इतकं माझं नाव नसेल पण थोडं तरी झालं ना,
1: तर
0: आपण स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो. हा ते कुठं मी कुठं हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. मग मी हळूहळू गोष्टी गोळा करत गेले. काही आमचे मुंबईचे एक माझे सर आहेत अनिल सर, ते मॅजिशियन आहेत आणि ते स्वतःचा स्वतः मॅजिक तयार करतात. मग मी त्यांना भेटले, काही गोष्टी बनवू शकतो का, कारण ते हाताने बनवतात लिटरली काही काही गोष्टी. त्यांनी मला मदत केली. एक माझा मित्र आहे आलोक आंग्रे, चायनाला असतो तो, तर तो पुण्यामध्ये येणार होता तर त्याला मी सहज विचारलं की काही गोष्टी तू आणू शकशील का, की ज्या इथं मिळत नाहीत त्या तिकडनं मागवल्या. इंटरनेटवर रिसर्च केलं लिक्विड कसं बनवायचं, आणि हळूहळू करत मोठा तो शो होत गेला. म्हणजे सुरुवातीला अगदी 10-15 मिनिटाचाच व्हायचा, मी त्याचं मानधन फारसं घेत नव्हते, पण आता 1 तासाचा शो होतो हा.
1: पण म्हणजे 10 मिनिटाचाही शो तुम्ही करायचात?
0: हो हो, मी सांगून करत होते की मी हे ट्रायल बेसिस वरती करते. म्हणजे मी शो काउंट केलेच नव्हते की असं करून बघितलं तर चालेल का. तर पपेट शो बरोबर एक 10 मिनिटाचा बबल शो कसा होतोय बघूया. चुकले त्याच्यात, पण त्याचे काही मी पैसे घेत नव्हते त्यामुळं लोकांनाही काही प्रॉब्लेम नव्हता.
1: बरोबर, पण म्हणजे आता जास्त फोकस तुमचा बबल शो वर आहे?
0: दोन्ही
1: चालू आहे
0: माझे शो. वेळ गणपतीत तर 2-2 तासाचा शो मुलांसाठी मागतात, 1 तासाचा पपेट शो, 1 तासाचा बबल शो. मानधनही मी त्याचं कणकणीत घेते, पण 2 तासाचा शो देऊ शकणारी बहुतेक अख्ख्या पुण्यात मी एकमेव असेन, की लहान मुलांसाठी एवढं 2 तासाचा शो करणार कुणी नाहीये.
1: लहान मुलं तर निश्चित आकर्षित होणार आहेत, कारण बोलक्या भावल्या आणि असे मस्त साबणाचे फुगे. मोठ्या माणसांबद्दलचा काय अनुभव आहे?
0: मोठ्या माणसांनाही रादर पपेट शो तेवढाच बघायला आवडतो. म्हणजे अगदी जी काही लहान मुलांची गाणी येत, आता काळ बदलला, पूर्वी अगदी सांग सांग बोलानापासून अशी गाणी असायची. ही गाणी तर आत्ताच्या मुलांना सुद्धा माहीत नाहीये, पण अशा गाण्यांमध्ये मोठे लोक रमत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मग मी बोलक्या बाहुलीवरती जास्ती फोकस केला, आणि तिच्याकडे असे जोक टाकले की जे मोठ्यांना पण आवडतील. आणि बबल शो हा बघायला सगळ्या एजच्या लोकांना आवडतो बबल शो. संसारात आपण पडलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना हव्या असतात, सगळ्यांना चैन करायची असते, सगळ्यांना फिरायचं असतं, चांगले कपडे पाहिजे असतात, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असतं, आणि ती जबाबदारी आपली असते. आणि ही सगळी जबाबदारी पार पाडायला मला काही 1 तारखेचा पगार नाहीये. माझ्या डोक्यात हे सतत म्हणजे 24 तास डोक्यात हे असतं की काही ना काहीतरी आपल्याला सारखं सुचत राहिलं पाहिजे, कारण की माझं कॅलेंडर मला भरून काढायचं आहे. आणि कुठलाही तुम्ही बिझनेस घ्या किंवा कुठलंही अगदी शिक्षण घ्या, नोकरीतही लगेच तुम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय तुम्ही नोकरीत चांगलं काम करू शकत नाही. सेम गोष्ट इथे आहे की तुम्ही कार्यक्रमात पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हाला पैसे मिळायला लागतील असं नाहीये इथे. किंवा मी एक कपडा दिला मग त्याच्या बदल्यात मला पैसे द्या असं नाहीये. तुम्ही काय करताय हे ऑडियन्सला आवडतंय का, मग तुमची किंमत ऑडियन्स ठरवणार आहे. म्हणजे बबल शो मी जेव्हा चालू केला 10-15 मिनिटाचाच होत होता, प्रचंड चुका होत होत्या की बबल फुटत होते, काही वेळा निघत नव्हते, तर मशीन चालू करून वेगळा प्रयोग कसा होतोय, हातावर बबल काढायचा कसा. आपण आपली प्रॅक्टिस करताना बबल पटापट येतात, पण जेव्हा 100 लोक समोर बसलेले असतात तेव्हा आपण कुठेतरी कॉन्शियस असतो बबल

0: पटकन निघत नाही.
1: खरं
0: तर त्यावेळेला स्वतःच्या काय म्हणतात खिशाला चाट देऊन मी तिथं उभी राहिले की नाही जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण फ्री मध्ये करू. एक 7-8 शो मी लिटरली फ्री मध्ये केले लोकांसाठी की मला कसा होतोय बघायचंय, मला एक 15 मिनिटं तुम्ही एक्स्ट्राची द्याल का. लोक काय खुशच होती की चला फ्री मध्ये अजून एक कॉम्प्लिमेंटरी शो मिळतोय.
1: अगदी.
0: पण ती इन्व्हेस्टमेंट होते, टाइम इन्व्हेस्टमेंट, तो कॉन्फिडन्स गोळा करणं असतं. एवढा खोल विचार कुठलेच कलाकार करत नाहीत, स्पेशली नाटकवाले किंवा सिरियलवाले. अरे आपण स्वतःच पैसे घालवून काय याच्यात हे करायचं, आम्हाला बंद पाकिट घ्यायची सवय असं सगळे विचार करतात. ऍक्टिंग ही इन्व्हेस्टमेंट आहे, तसं या बिझनेसमध्ये जर मोठं नाव पाहिजे असेल तर तुम्हाला एवढा खोल विचार करून प्रेक्षकांना हे आवडतंय का, कसं जातंय. 15 मिनिटांनंतर मी लोकांना विचारायचे की कसा वाटतोय शो, तर लोक म्हणले 15 मिनिटांच का, अजून का नाही, मग जर कॉन्फिडन्स यायला लागला. तुम्हाला आता आजची जेनझी पिढी माहितीये, 10 मिनिटाच्या वर ते एका जागी बसूच शकत नाहीत. 2 तास त्या मुलांना एका जागी मोबाईल विसरून माझा शो बघायला लावणं हे प्रचंड मोठं स्किल आहे म्हणेन मी खरं तर. कारण की मुलं अशा प्रकारे की मोठं कसं एक वेळ नाही आवडला कार्यक्रम तरी तिथंच बसून राहतात,
1: लाजे खातर.
0: लाजे खातर मुलं तशी नसतात, कुठून निघून जातात, भूक लागली हे केलं, तर ही मुलं हालत नव्हती.
1: बर
0: मग मला लक्षात आलं की नाही हे नक्कीच आवडतंय, मग कॉन्फिडन्स जसा वाढायला लागला तसं मग मी युट्यूबवर सर्च करून अजून काय बनवता येईल, अजून काय करता येईल, 50 वेगळ्या गोष्टी आणल्या. अगदी बोरीअळी पासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत मध्ये जुन्या बाजारात सगळीकडे फिरले. जे जे लोकांनी टाकाऊ म्हणून टाकलं होतं त्याच्यात मला काहीतरी बबल निघेल असं वाटत होतं. फॉर एक्झाम्पल अगदी कपड्याचा हँगर असेल किंवा मुलांचे लहान टोपडी लावायचे एक हँगर्स असतात, तर त्याला खूप सारे होल्स असतात. तर मला त्या हँगर मध्ये बबल दिसत होते, मग त्याला दोरी गुंडाळून कसं

0: एंट्री केल्यापासून टाळ्या पाडायला पाहिजेत अशी इन्व्हेस्टमेंट आहे.
1: बर
0: म्हणजे मी जर उद्या घरच्या कुर्त्यामध्ये स्टेजवर एंट्री घेतली, आज कोण कलाकार करणार आहेत या का, असा प्रश्न आला तर तुम्ही फेल. मग मी माझा गेटअप असा केलाय की ब्लेझर माझे एक एक ब्लेझर 7-7-8-8 हजार मिनिमम आहे, हॅट जादूगारासारखी घातली की माझ्या एंट्रीलाच टाळ्या आणि उत्कंठा वाढायला लागते की आता काहीतरी आपल्याला स्टेजवर वेगळं बघायला मिळणार आहे. मग साऊंड सिस्टीमनी सुरुवातीला स्वतःची मोठी घेतली होती, मग लक्षात आलं की नाही मोठ्या साऊंडने आपल्याला जागा अडतीये, मग असा एक साऊंड घेतला छोटासा कॉम्पॅक्ट की जो किमान 400 लोकांना पुरेल पण त्याची किंमत जवळपास 1000 घरात आहे. साऊंड सिस्टीम माझी, काय म्हणतात वेगळी ड्रेपरी माझी, पपेट मी अमेरिकेला गेले होते बघायला गेले पपेट, तेव्हा मी विचार नाही केला की या घेऊन मी नंतर काय करीन किंवा हे जमेल का. ऑन दि स्पॉट मी 1.5 लाखाच्या पपेट त्यावेळेला उचलल्या की ज्या पपेट पुण्यामध्ये कुणाकडेही पुण्यातच काय अख्ख्या इंडियात बघायला पण मिळणार नाहीत अशा पपेट मी तिथं जर विचार करत बसले असते, बाप रे 1.5 लाख घालवणार आहे मी आता कसं काय करू, एकदाच अमेरिकेला माझं जाणं झालं परत जायला मिळेल का नाही माहित नाही, अशा वेळेला विचार नाही करायचा उचलायचं. मग इथे आल्यावर आता मला कित्येक गोष्टी सुचल्या की त्या वसूल कशा करता येईल, तर त्या पपेट्स वेगळ्या वेगळ्या घेतल्या, काही माझ्या बबल शोचा ऍक्सेसरी तुटल्या, जवळपास आता 100 वर शो झाले स्मोक मशीन सारखं बदलायला लागतं, एक्सटेन्शन बोर्ड वरती बबल लिक्विड सुरुवातीला पडल्यावर तिथे स्पार्क होऊन खराब झालं, मग त्याच्यावरती कापड टाकायला पाहिजे, कित्येक गोष्टी मी बदलल्या, सतत बदलत राहायला लागतात. तर ही इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची, पण त्याचा रिझल्ट शेवटी खूप छान दिसतो.
1: फारच छान.
0: 4 लोकांनी वेडेपणा केला म्हणजे सगळेच जण खराब असतात असं नाहीये. आंब्याच्या पेटीमध्ये एक नासका आंबा निघाला म्हणजे अख्खी पेटी खराब नाही होऊ शकत. मी ठासून गणपती 3 कार्यक्रम केले की लावणी ही कला आपल्या महाराष्ट्राची शान आहे,
1: परंपरा
0: आहे आणि ती आम्ही बंद पडून देणार नाही. म्हणजे कित्येक लोकांनी माझ्यावरती डाऊट घेतले की अहो तुम्ही लहान मुलांचा कार्यक्रम करता आता काय तुम्ही लावणीचं करणार का, लावणी म्हणजे फालतूपणा नाहीये, जे बाहेर कार्यक्रम चालले तो उथळ स्वैराचार होता.
1: शालीनतेनी लावणी सादर करता येते
0: हे एक्झॅक्टली आम्ही दाखवून देतो माझ्या कार्यक्रमामध्ये आणि मला अभिमान आहे आम्ही परंपरा जपतोय आणि सगळ्या महिला कलाकार मिळून हा कार्यक्रम आम्ही आज सादर करतोय.
1: फारच. मला कमिंग बॅक टू पॉइंट की महिलांनी या सगळ्या क्षेत्रात

0: कसं बघावं, किंवा हा जो काही बबल शो तुम्ही करता, पपेट शो करता, तर याला हे करत असताना तुम्हाला तुमचा संसार, व्यक्तिगत आयुष्य पण आहे, तर
1: हो
0: हे सगळं मॅनेज कसं केलं, हे महिलांना पोचवाल का?
1: मला जुळी मुलं आहेत
0: हा,
1: आणि जी आता 15 वर्षाची आहेत, म्हणजे मी बऱ्यापैकी आता सुट्टी झाले,
0: खरंय,
1: पण ते दोघं लहान असतानाचा काळ खूपच कठीण होता. कारण की म्हणजे ते दोघं लिटरली 1.5 महिन्याचे असताना मी पहिला शो चालू केला.
0: बर.
1: आणि याच्यासाठी आत्मविश्वास, आत्मविश्वास याच्यामध्ये काय, आत्म म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायला, हे कुठंही कुठल्याही पुस्तकात वाचून कुठलेही व्हिडिओ बघून येत नाही. याच्यासाठी तुमचं तुम्हाला वर्क करावा लागतो. हा फक्त आत्मविश्वास आतनच येतो. जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल तर जगदुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे. आणि आपण किती अडकायचं संसारात आणि किती पटकन बाहेर पडायचं हे कळलं ना, आणि त्या ती गणितं मांडता आली पाहिजेत. म्हणजे माझी आई किंवा माझ्या सासूबाई या मला प्रचंड मदत करत होत्या. याचा अर्थ मी त्यांचा वापर करून घ्यायचा असं नाही. जेव्हा मला कार्यक्रम नाही येत ना, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगायचं की तुम्ही आता ट्रिपला जाऊन या. प्रत्येक माणसाला चेंज हवाय रुटीन लाईफमध्ये. मग त्या मैत्रिणींबरोबर 10-15 दिवस माझ्या सासूबाई ट्रिपला जायच्या. त्या दरम्यान मला कार्यक्रम आला तर माझी आई बघायची. आई असेल की सासूबाई ट्रिपला जायच्या, आई नसेल तेव्हा त्या नाही, असं दोघींनी एकमेकींच्यात ठरवून घेतलं होतं. आणि जेव्हा मला वेळ आहे तेव्हा मी दोघींनाही म्हणायचं की आता तुम्ही दोघी नका बघू, मी बघते.
0: बरोबर.
1: आणि काही काही गोष्टीत कसं आहे की मी आता एवढे पैसे कमवते ना, मग छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही.
0: फार महत्वाचा पॉइंट आहे, थोडा इलॅबरेट करून सांगा.
1: कारण की आपण शेवटी माणूस आहोत, आपल्याला कुठेतरी मर्यादा आहेत. मीच माझ्या घरची भाजी आणतीये, मीच स्वयंपाक करतेय, मीच मुलांना वाढतीय आणि मग मी कार्यक्रमाला जातीये, हे शक्य नाही. जर मी आता एवढे पैसे कमवतीये ना, तर थोडेफार पैसे मी बाईला देईन, हरकत नाही. मला जे 4 चौघी करतायत ना, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, नाव मिळवायचंय ना, तर मग मी तिथे पैसे घालवेन. मी 4 कामाला माझ्या घरी बायका लावलेल्या आहेत, त्याच्यात काहीही मला वावगं वाटत नाहीये.
0: बरोबर.
1: कारण की बाहेर जर तुम्हाला एवढं तुमचं डोकं, तुमची बुद्धी तिथे खर्च करायचंय, तर छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या घरी प्रचंड पसारा असतो काही काही वेळेला, तिकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक बाईचं म्हणजे 90% बायकांचं असं होतं बऱ्याचदा की कुठं फर्निचरवर डाग पडला, खाली कचरा पडला की लगेच तो उठून त्या क्षणी पुसायला जाणार, किंवा मुलांवर आरडे ओरडे करणार, चिडचिड करणार की इथं का टाकलं, ते उचल, सवयच नाही माझ्या मुलाला. हे सगळं सगळ्यांच्या घरी आहे, त्याच्यात काही विशेष नाही. मलाही रादर काही लहानपणी सवयी नव्हत्या, त्या मोठेपणी लागल्या, लागतील त्यांच्या त्यांना सवयी, सगळं होत असतं, फक्त आपल्यात पेशन्स नसतात. त्या मुलांनी त्यावेळेला ते तसंच केलं पाहिजे हे आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आणि पेरेंटिंग हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मला जुळी मुलं होती त्यामुळे मी पहिल्यापासूनच त्यांना मला सुटेबल अशा सवयी त्यांना लावल्या. म्हणजे माझी मुलं कधी आजी घरी नाहीये म्हणून रडली का, बाबाच पाहिजे किंवा आईच पाहिजे असं कुणासाठीही रडलं नाही. जो माणूस समोर आहे त्याच्या बरोबर ते ऍडजस्ट झाले. आणि ही सवय आम्ही लावली आहे त्यांना, त्यामुळे मला ते एकदम सुटेबल झालं. म्हणजे अगदी गावाला जाताना पण माझ्या शेजारचे अगदी जरी असले, त्यांच्या घरी सुद्धा आम्ही काही काही वेळेला मुलांना सोडले. ते कायांना असं वाटतं, अरे बापरे मी असं कसं त्यांच्याकडे सोडू. हा आता आत्ताकडची भीती वेगळी आहे, पण माझ्या शेजारी खूपच चांगले लोक होते. म्हणजे एक काकू होते, आत्रे काकू, त्यांनी परत मुलांना सांभाळलं. आणि
0: तुमचा एकूण पेरेंटिंगचा उबुंटू असा प्रवास आहे.
1: हो, तर ते सवयी लावल्या मी की आपल्याला कम्फर्टेबल सवयी मुलांना पहिल्यापासून लावा.
0: पेरेंटिंगची एक वेगळी कल्पना रुजवली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये.
1: दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जर मी माझ्या कार्यक्रमाला आणि मला टेन्शन असेल, आज कामावरती बाई नाही आली, माझ्या घरी पसारा पडलाय, किंवा आता मी वॉशिंग मशीन लावलं नाहीये, किंवा आता आज माझ्या घरी स्वयंपाकाची बाई नाही आली, मुलं काय खातील. एक दिवस मागवलं ऑनलाईन ऑर्डर तरी काहीही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी एकसाथ होऊ शकत नाही, ते सत्य आहे यातलं.
0: खरंय खरंय.

0: तुमचे कार्यक्रम असं म्हणत असताना माझ्या लक्षात येत आहे की पपेट शो असो किंवा बबल शो असो, शारीरिक क्षमता ही फार गरजेची आहे. कारण तुम्हाला 1000 वेळा खाली वाकायला लागणार, धुराचं ते सगळं मशीन घेऊन फिरायला लागणार, ती मुलं असणार समोर, म्हणजे त्यांच्याबरोबर थोडी दंगामस्ती गंमत असं असणार, ह्याला फिजिकल एनर्जी, शारीरिक क्षमता भरपूर लागत असणार. आणि आपण जसजसं पुढच्या पुढच्या वयाच्या टप्प्याला जातो तर साहजिकच ती कमी होते. तर एक बाई म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही हे सगळं कसं टिकवलंय?
1: आपल्याकडे मुळात ना काही गैरसमज आहेत, म्हणजे आता हा श्राव्य कार्यक्रम आहे, मी दिसत नाहीये कुणाला, पण माझी तब्येत ही बऱ्यापैकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फिट नाहीये.
0: खरं
1: बरेचदा गैरसमज असे असतात की बारीक व्यक्ती म्हणजे फिट आहे आणि जाड व्यक्ती म्हणजे अजिबात फिटनेस नाहीये. आपण वर्षात ना एकदा असं एक चेक केलं पाहिजे, अख्ख्या वर्षात ना, जेव्हा जेव्हा कधी मला ताप येतोय, कधी खोकला येतोय, फ्रिक्वेंटली तुम्हाला जर हे सगळं होत असेल ना तर तुम्ही फिट नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे.
0: भले तुम्ही बारीक असाल,
1: भले तुम्ही बारीक असाल तरी. आता गणपतीच्या दिवसात माझी 7-सीटर गाडी आहे, बबल शो पपेट शोचं सामान इतकं होतं गाडीमध्ये की जेमतेम 2 जण त्याच्यामध्ये मावू शकायचे. ड्रायव्हर न्यायलाही मला जागा नव्हती गाडीमध्ये, मी आणि माझा असिस्टंट दोघंच. तर चाकण माझ्या घरापासून सदाशिवपेठेत मी अगदी गजबजलेल्या ठिकाणी की जिथनं बाहेर पडायला 1 तास लागायचा. तर ड्रायव्हिंग मी स्वतः करत जायचे, 4-4:30 घर सोडायचे आणि परत सदाशिवपेठेत रात्रीची गर्दी सगळी पार करून मला रात्री 2 वाजायचे. म्हणजे जायला 2 तास, यायला 2 तास आणि मध्ये 2-2.5 तासाचा शो, हे सगळं करायला प्रचंड एनर्जी लागते. मी रोज न चुकता जिमला जाते, शक्यतो मी चुकवत नाही. आठवड्यात ना 1 दिवस मी विश्रांती घेते. खाण्यापिण्याची काही एवढी पथ्य नाहीयेत, पण जरा गोड कमी खाते मी. आणि व्यायाम मस्ट आहे, व्यायाम केलाच पाहिजे. असं वाटतं की काय करायचं, व्यायाम बारीक तर काही होत नाही. मी बारीक होण्यासाठी व्यायाम नाहीच करत,
0: फारच वेगळा मुद्दा आहे.
1: पण 2 तास कार्यक्रम करून सुद्धा मी 2 तासाचं ड्रायव्हिंग करू शकते, ह्याच्यात मी स्वतःला मानते की नाही मी फिट आहे.
0: बरोबर, म्हणजे एनर्जी टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं मी वारंवार आजारी पडत नाहीये ना, हे महत्वाचं आहे की माझा शो करून एवढं ड्राईव्ह करून पण माझी पुन्हा दुसऱ्या दिवशी एनर्जी टिकून राहते.
1: म्हणजे 11 दिवसात 13 प्रयोग केले, 13व्या शोला प्रेक्षकांनी एक्स्ट्रा टाळ्या ह्याच्यासाठी वाजवल्या की 13वा शो सुद्धा यांनी पहिला शो जसा केला असेल त्या ताकदीचा केला.
0: क्या बात,
1: इथे फिटनेस आला सगळा त्याच्यामध्ये. आणि ही झाली शारीरिक क्षमता.
0: बरोबर,
1: मेंटली ताकद पाहिजे. म्हणजे निम्मा गेम हा मेंटल याचा आहे. मेंटल म्हणजे काय की आपण स्वतःच आधी रडतो, बापरे आजच्या कार्यक्रमाला आता कसं होईल, आजचं ऑडियन्स माझ्यासाठी आहे का नाही काय माहिती. आता कित्येक वेळेला गावखाती शो असतात. एक चिखलीला माझा 18 का 19 तारखेला शो झाला, दणकून पाऊस होता सगळीकडे. आणि तिथं मी पोचले तेव्हा सगळं स्टेज, सगळा रस्ता पाण्याखाली होता. काही नाही, मी फक्त कोपऱ्यात जाऊन शांतपणे देवाला प्रार्थना केली की बाबा पाऊस थांबू दे आणि माझा शो निर्विघ्न पार पडू दे. आणि ते काय माझ्या काय म्हणतात प्रार्थनेने काय देव पाऊस

0: पणाचा थांबणार आहे का, पण ही एक आपली पॉझिटिव्ह वाईब असतात. आणि पाऊस तर थांबला त्या क्षणी, पण ते लोक म्हणलं स्टेज सगळं ओलंय काय करायचं. 2500 शोचा अनुभव माझ्या पाठीची होता आणि गेम शो मी इतके गेम घेतलेले आहेत की अशा वेळेला मला पटापट सुचत गेलं रस्त्यावर उभे राहून काय गेम घेता येईल.
1: बर.
0: आणि अख्खा कार्यक्रम आम्ही चौकात स्टेज सोडून खाली उभं राहिलो, माझ्या तिन्ही बाजूनी लोक उभे होते आणि आम्ही रस्त्यावर खेळता येईल असे सगळे गेम घेतले, पाऊस एकदाही आला नाही आणि मस्त कार्यक्रम झाला.
1: वा वा, खूप. म्हणजे मी सारखं मगाजपासून मनामध्ये तोच विचार करते की खूप क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि अडचणींवर मात करत पुढची सोल्युशन्स शोधत जाणं हेही मला वाटतं अंगभूत आहे. 2500 शोंनीही शिकवलेलं आहे.
0: कित्येक वेळेला कित्येक अडचणी येतात. म्हणजे एकदा साऊंड सिस्टीमच चालत नव्हती आणि पार्किंग मध्ये कार्यक्रम होता.
1: बर.
0: साऊंड सिस्टीम चालत नव्हती अशा वेळेला म्हणजे हार्डली 50 लोक होते. मी लिटरली माझी गाडी मागे घेतली, गाडीचा स्पीकर ऑन केला, त्या म्युझिक वरती गेम शो घेतला मी.
1: बापरे. बर.
0: म्हणजे असं खूप साऱ्या प्रकार आहेत की अनंत अडचणी असतात, त्यावेळेला तुमचं डोकं शाबूत पाहिजे आणि पटापट सुचलं पाहिजे. आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. वापर करत गेलं ना तर कित्येक चांगले कलाकार घडतील, कित्येक गृहिणींनाही अजून काही काही गोष्टी सुचतील. पण आपण त्याच्या आधीच आज कुठलं माझं काय होतंय जाऊ दे, हे मला काही जमणारच नाही, एवढं अवघड, बापरे याच्यात कोण पडणार, असेच आपण विचार करत बसतो. आता माझा पपेट शो मध्ये जवळपास माझ्याकडे काही 1 लाखांच्या पपेट्स आहेत.
1: बर.
0: ज्या मी काही अमेरिकेमधनं आणल्या, काही राजस्थान इकडनं तिकडनं गोळा केल्या. बबल शो मध्ये मी तो शो उभा करताना 1.5 लाखाची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये. मी म्हटलं काय होईल, फार तर की बुडतील. 1.5 लाखाची तयारी, काही फार मोठा आकडा नाहीये 1.5 लाख, पण आपल्याकडे 1.5 लाख बाप रे एवढे मग वाया गेले तर. पण आधी तुम्ही करून तर बघा, करून बघितल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाहीये, तर हे डोक्यात घेतलं पाहिजे आपण.
1: मला ना मगाजपासून हे ऐकताना सारखं असं वाटतं की एका शास्त्रज्ञाचं डोकं तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही खूप प्रयोगशील आहात, नवनवीन गोष्टी तुम्ही करून बघताय हे अगदी जाणवत आहे. म्हणजे
0: 24 तास डोक्यामध्ये हा विचार असेल ना, तरच या लेवलचं सक्सेस मिळू शकतं. मी काही कुणी सेलिब्रिटी नाहीये किंवा मला काही फॅमिली बॅकग्राऊंड काही फार मोठी नाहीये,
1: पण सेलिब्रिटींकडे जाऊन तुम्ही शो मात्र करता.
0: येस येस. तर माझ्यासारख्या सामान्य मुलीला जर एवढा पैसा मिळवायचा असेल तर सतत डोक्यामध्ये विचार असला पाहिजे. मी हॉटेलमध्ये बसल्यावरती वरती असं एलईडी लाईट गोल लावलेलं असं, माझ्या डोक्यात लगेच विचार येतो, अरे याला जर आपण प्लास्टिकची नळी टाकली तर आणि त्यातनं बबल काढला तर एलईडीचा बबल निघेल का, असं सतत डोक्यात विचार चालू असतात.
1: फारच छान. चैताली ताई, तुमचा सगळा हा प्रवास ऐकत असताना मला एक जाणवलं की तुम्ही आर्थिक सक्षम होण्याकडे खूप सुरुवातीपासून लक्ष दिलंय, कारण कलाक्षेत्र हे आळवावरचं पाणी आहे आणि त्यातनं पैसा मिळवणं आणि मग सेलिब्रिटी, आज तुम्ही एक प्रकारच्या सेलिब्रिटीज आहात, हे सगळं कसं जमवलं आणि यातनं महिलांना काय सांगणार?
0: खरं तर आर्थिक बचत ही म्हणजे प्रत्येकाच्या घरात लहानपणापासून असलेले संस्कार आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी आजी अगदी 1-1 रुपयाचा हिशोब लिहून ठेवायची, माझे आई बाबा दर महिन्याचा खर्च लिहून काढायचे आणि ते त्यांची कृती बघून कुठंतरी मनात असं असतं की नाही पैसा जपला पाहिजे. त्यांचा पगार आला तरी ते सगळ्याचा सगळा खर्च नाही करत. आणि जेव्हा आपण मोठे होऊ ना, मला लक्षात आलं की अरे आपल्याला तर पगारच नाहीये, मी किती जपून खर्च केला पाहिजे. जेव्हा मला काही पैसे येतात तेव्हा त्यातले 75% जवळपास मी हे सेव्हिंगला ठेवते, कारण की मला काही पेन्शन मिळणार नाहीये, मला काही कुणी योजना देणार नाहीये की या शासनाच्या स्कीम आहेत तुमच्यासाठी कलाकार म्हणून, किंवा मी काहीतरी वेगळं लाईफ स्वीकारलं म्हणून माझे काही कुठे मोठे सत्कार होणार नाहीयेत. पैसा मिळाला तो खर्च न करण्याकडे कंट्रोल हवा, कारण की लोकांना असं असतं की अरे आता मला भरपूर पैसा मिळतोय बस मी आता पोचलो टॉपला, खर्च करा किंवा शो ऑफ करणं असं, तर काही फरक पडत नाही लोकांना. पाय जमिनीवर ठेवून आपले आपले सेव्हिंग करत राहणं हे महत्वाचं आहे. आज मला एखाद महिना माझा पण ऑफ सीझन जातो, जून जुलै महिन्यात कुठलाही सणवार नसतो, धोधो पाऊस पडत असतो,
1: शाळा सुरू,
0: बर्थडे नसतात त्या महिन्यात, किंवा शाळा सुरू होऊन अभ्यासाला मुलं लागलेली असतात, तर 2 महिने मला शांतता असते. पण मला आता टेन्शन येत नाही की अरे बापरे मी 2 महिने काहीच नाही करत आहे, माझं कसं बघणार, अशा वेळेला ते सेव्हिंग उपयोगाचं पडतं.

0: आणि कोरोनाच्या काळात सगळ्यांना धडा मिळालेला आहे की सेव्हिंग किती महत्वाचं आहे.
1: कोरोनाच्या काळात काय करत होतात?
0: साईड बिझनेस माझा त्यावेळेला खूप चालतो. म्हणजे आता काय सांगू मी की पैसे कमवायला या फील्डमध्ये एकाच गोष्टीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. याच फील्डमधल्या 10 गोष्टीत मी पाय घातलेत आज. म्हणजे मी सूत्रसंचालन क्लासेस घेते, मी सूत्रसंचालन करते, गेम शो करते, पपेट शो करते, त्याच्याबरोबर बबल शो आहे. तर या सगळ्या गोष्टी करता करता पपेट शो करताना लोक झाल्यावरती माझ्याकडे आले, अहो अशी पपेट आम्हाला विकत द्याल का. मग एक डोक्यात प्रकाश पडला की 3-4 वेळा मागितलं, अरे आपण हे करून बघायला पाहिजे, विकत आणून बघू बरं आपण काय, बघू इथे रिस्पॉन्स येतोय. आणि मी सुरुवातीला 2 डझन पपेटचा एक सेट मागवला चायनावरनं, आणि तो एकाच कार्यक्रमामध्ये मला 4 डझनची मागणी आली.
1: अरे वा,
0: पहिल्याच कार्यक्रमात की मुलं संपल्या संपल्या सांगायला लागलं. 2 डझन पासनं गेल्या 10 वर्षात लाखोंचा बिझनेस केला. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा काहीच चालू नव्हतं, ऑनलाईन फक्त तुम्ही दिसत होता, त्यावेळेला मी ऑनलाईन शॉप चालवून ह्याच पपेट मी लोकांना काय म्हणतात ऑनलाईन विकत होते.
1: बर,
0: ऑनलाईन शो करून पण पैसे मिळवले त्यावेळेला. ऑनलाईन गेम शो घेतले आणि या साईड बिझनेसनी मला प्रचंड हात दिला. क्षमता सगळ्यांकडे आहे, फक्त कुठल्या गोष्टीत किती अडकायचं. बऱ्याच जणी म्हणतात बरंय बाबा तुम्हाला काय चांगली सासू मिळाली, तुमची आई बघणारी होती, इथं माझी आईच बघत नाहीये ते सासू काय बघणार. हे निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका. म्हणजे कसं आहे की थोडं आपण चांगलं वागलं तर समोर पण चांगलं मिळतं. मी एक आवर्जून उदाहरण सांगेन की माझी मुलं आणि माझा नवरा एकदा त्यांच्या स्पोर्ट्सच्या मॅचेस होत्या, तिघही गावाला गेले होते. मी आणि माझ्या सासूबाईच फक्त घरी होतो. मी म्हटलं की आज तुम्ही काहीच जेवायला करू नका, आपण दोघी जेवायला जाऊ. त्यांना जेवायला घेऊन गेले मी. मेट्रो त्यावेळेला नवीन झाली होती, मेट्रोनी फिरवलं, कॉटन एक्झिबिशन लागलं होतं, त्यांना 2 जॅकेट गिफ्ट केली. म्हटलं तर किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यांना इतकं बरं वाटलं. आपण काय करतो की सासू म्हणजे काहीतरी एक डोक्यात वेगळं बसलेलं असतं, त्या आपल्यासाठी करतात याची जाणीव पाहिजे. आणि बदल्यात काही तुम्हाला सतत काहीतरी लाचच द्यायची असं काही नाही की बाबा तुमच्यासाठी मी एक छोट्या छोट्या गोष्टी करते की वाढदिवसाला मी दोघींसाठी एक कॉमन छान म्हणजे सेम असा एक कुर्ता घेतला. प्रेम व्यक्त करत राहिलं पाहिजे.
1: खरंय,
0: छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेम व्यक्त करणं
1: इव्हेंट टेकच आहे. आणि माणसं जेवढी जपत जाऊ तेवढं आपण एकमेकांच्या मदतीला.
0: आणि एक बायकांच्या मध्ये असतं मला काही कुणाची गरज नाही, हे वाक्य तर अगदी खोटं आहे. म्हणे सगळ्यांना सगळ्यांची या जगामध्ये गरज आहे.
1: कधी लागेल कोणाची गरज,
0: माझं काही वाचून अडत नाही हे वाक्य मला आवडतच नाही. 1 कोटी रुपये देऊन जर तुम्हाला जंगलात सोडून दिलं तर ते 1 कोटी रुपये कुठे उपयोगी पडणार आहेत. अगदी आपल्याला कचरेवाल्यापासून स्वयंपाकाच्या बाईपासून ते समाजातले सगळे घटक आपल्याला लागतात. त्यामुळं घरची माणसं तर ही किती महत्वाची आहे या सगळ्यांपुढे आपण आपलंच ओळखलं पाहिजे. समाजाने मला इतकं दिलेलं आहे आजपर्यंत, हे सगळं समाजाने दिलेलंच आहे, नाव, प्रसिद्धी, पैसा. तर समाजाला आपण बदल्यात काय देऊ शकतो या विचारातनं मी काही एनजीओनी मला कॉन्टॅक्ट केला. तेव्हा त्यांच्याबरोबर मी काही मुलं अजूनही इतकी भीषण परिस्थिती आहे की शिक्षणाचं महत्वच कळलेलं नाहीये, आई वडिलांनाच कळलं नाहीये तिथं ते मुलाकडे काय बघणार, किंवा एवढा खर्च असतो, शासनाचा खर्च उचलतय, आपल्याला पैसे भरायचेच नाहीयेत, हे लोकांना माहितीच नसतं. मग तिथं जाऊन पपेटद्वारे मी सांगितलं की तुम्ही फक्त इथं या, शाळा बाकीचं सगळं बघेल, शिका, झोपडपट्टीतच आपल्याला आयुष्य काढायचंय का यातनं आपल्याला बाहेर पडायचंय, हे महत्व मी तिथं समजावून सांगितलं.
1: एखादा अनुभव आहे असा?
0: एक मुलगा होता निगडी साईडला, तर त्याचं जवळपास 5वी नंतर तो शाळेत गेलाच नव्हता. आणि त्याचे आई वडिलांनाही त्याच्याकडे काय वाया गेलेला मुलगा, कारण की तो घरातला 4था का 5वा मुलगा होता. अजूनही आपण बघतोय की लोकसंख्या वाढतीये, तो दिवसभर फक्त भटकत राहायचा. तर त्याच्याबद्दल प्रेम असलेल्या त्याच्या शेजारच्या एक काकू होत्या, त्यांनी बळबळ त्याला धरून आणलं की तू इथं उभा रा, हे काय सांगतात ऐक. आणि मग मी पपेटला घेऊन त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आयुष्यात काम नाही केलं तर असं हे असे आपल्या लहानपणीचा दिवस आपण वाया घालवतो, मग पुढे जाऊन आपल्याला आयुष्यात. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपलं हे सगळं 10वीपर्यंत शिक्षण मोफत आहे. आणि तो जवळपास 8वीत होता, पण त्यांनी मग येऊन प्रश्न विचारला की मी पुन्हा 5वीपासून शिकू शकतो का, माझी अक्षर ओळख गेलीये 3 वर्षात, मला काही येत नाही, मला आकडेवारी जमत नाही. मग त्या लोकांनी त्याला मदत केली की आम्ही तुझा बेसिक 1-4 महिन्याचा अभ्यास घेऊ, तुला बेसिक वाचायला

0: यायला शिकू आणि तो म्हणला मला काहीतरी करायचंय, मला कंटाळा आलाय या सगळ्याचा, मी उन्हाडक्या करत फिरतो, मला सगळे नावच ठेवतात, मला यातनं बाहेर पडायचंय. आणि तो मुलगा येऊन स्वतःहून अप्रोच झाला आणि 10 मिनिटाच्या त्या पपेट शो मधनं एक मुलगा तो माझ्या समोर तयार झाला. ह्याच्यात मला खरंच आभार वाटतात देवाचं की एक तरी मुलगा वळाला बाबा या ठिकाणी. आणि अजून एक असा अनुभव आहे की जो आत्ताचा प्रचंड मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाल लैंगिक शोषण. मुलगा काय किंवा मुलगी काय सगळंच असुरक्षित आहे. म्हणजे रादर आपण मुलांना मोठं करून टाकलंय पण 16-17 वर्षाच्या मुलींना सुद्धा नसतं तेवढं
1: माहिती नसतं.
0: आपण अगदी म्हणतो 17 वर्षाची म्हणजे तिला सगळं कळतं, कसं कळेल? तर कॉलेजमधनं सुद्धा जाऊन मी गुड टच बॅड टच बद्दल मेसेज देते, या चर्चा ओपनली होत नाहीत. किंवा ते लहानच असतात मुलं, 18-19 वर्षाची, म्हणजे काय जगाची अक्कल आली त्यांना असं नाहीये. समोरच्या कुठल्या भावनेनं बोलतोय हे नाही कळत, त्यामुळेच तर हे अत्याचार होतात. किंवा अगदी 3-4 वर्षाच्या मुलींना सुद्धा कुणीही चॉकलेट दिलं तरी घेऊ नका, कुणाबरोबरही पटकन विश्वास ठेवून जाऊ नका, हे सांगू तर शकतो आपण. खर तर ही मानसिकता बदलायला पाहिजे पुरुषांची. कायदा कठोर अजून व्हायला पाहिजे पण माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते.
1: आणि हे सगळं तुम्ही पपेट शोच्या माध्यमातून गेम्स घेता, तिथे बबल शो असं सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे
0: तिथे हे मी याबद्दल जागृती करते. लेडीज ऑर्केस्ट्रा आहे, त्यातनंही आम्ही शेवटी स्त्रीभ्रूण हत्येबद्दल बोलतो. आजकाल मुलींना खर तर डिमांड आहे, तरीही लोकांना वंशाचा दिवा पाहिजे. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीने करत राहिलात ना की समाज त्याची दखल नक्की घेतो. म्हणजे कित्येक संस्था असतात, त्या या संस्थेतले लोक येऊन तुमचा कार्यक्रम बघतात आणि आपोआप आपलं नाव पुढे जातच. म्हणजे अगदी बालगंधर्व परिवार पुरस्कार असेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मला मिळालाय, एवढ्या प्रकारच्या आर्ट फॉर्म मध्ये मी आज खेळतीये, स्वतःचा बिझनेस करतेय.
1: कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना थोडस असं विचारावं असं वाटतंय की या सगळ्या आर्ट फॉर्म मध्ये एखाद्या आपल्या मैत्रिणीला यायचं असेल तर तिच्याकडे काय काय गोष्टी हव्यात?
0: सगळ्या गोष्टी हव्यात. मुळात पॉझिटिव्ह थिंकिंग हवं. करायच्या आताच रडलं नाही पाहिजे किंवा इमिजिएट मला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. कारण की हे रील बिलचा जमाना आहे ना, सगळ्या तरुण पिढीला असं वाटतं की मला इन्स्टंट याचा रिझल्ट पाहिजे. ही गेल्या 2 दशकाहून अधिक काळची मेहनत आहे. तेव्हा मी कुठे आज स्वतःचं ऑफिस घेऊ शकले, घर घेऊ शकले, अमेरिकेत जाऊन शो केला, हे हळूहळू होत गेलेलं आहे.
1: खरं
0: तर पेशन्सचा गेम आहे आणि पूर्ण आणि पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगचा खेळ आहे. तुमचं क्रिएटिव्ह माइंड पणाला लावा तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढू शकतात. कित्येक मुलं माझ्याकडे येतात, मॅडम मला शिकवा ना बबल शो, मी वाटेल ते पैसे देतो. म्हटलं पैशांना नाही रे, हे शिकतायत, हे सगळं माझ्या आतनं आले, ते तुझ्या आतनं येऊ दे. तू आधी मला सर्च करून दाखव महिनाभर की मी हा रिसर्च केलाय बबल शोचा. मुलं येतच नाहीत परत, कुणाला त्याच्यावर मेहनतच घ्यायची नाहीये.
1: उद्योग व्यवसायामध्ये महिला त्या मानाने कमी असतात, म्हणजे स्वतःचा स्टार्टअप सुरू केलाय, स्वतःचाच काहीतरी उद्योग सुरू केलाय. आता परिस्थिती बदलते पण त्या मानाने रिस्क घेण्याची जी एक मानसिकता असते ती थोडी कमी असते. तर एखादा उद्योग एखाद्या महिलेने सुरू करावा, मग तो कला क्षेत्रातला असेल किंवा एखादा प्रॉडक्ट विकायचा असेल, त्यासाठी काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो?
0: खरं सांगायचं तर आपल्याकडे अजूनही मेंटॅलिटी बदललेली नाहीये. म्हणजे पुरुषांनी बाहेरचं काम बघायचं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं. जरी स्त्रीनं बाहेरचं काम केलं तरी तिला घर हे बघायचंच आहे.
1: खरं
0: दूध आत घरात आणलेलं आहे का नाही, भाजी कुठली करायची, हे काही पुरुष अजून तरी नाही बघत आपल्याकडे. हळूहळू बदल होतोय. 5-10% घरात आता जेंट्सही बघायला लागलेत, कारण ती काळाची गरज आहे. पण मुळात आपलं जे नेचर बनलेलं आहे ना, आई म्हणून मी मुलांकडे बघणं, मला जास्त टेन्शन होतं माझ्या मुलांचा अभ्यासाचं, माझ्या नवऱ्याला इतकं येत नाही. पण स्विच ऑन स्विच ऑफ सिस्टीम जमली पाहिजे. काय म्हणतात आपण, अगदी कुर्ते विकायचा बिझनेस असेल तर तुम्ही एकदा त्याच्यात उतरताय ना तर तुम्ही 100% तिथं द्या. तुम्ही कुर्ता अगदी काय म्हणतात समोरच्या व्यक्तीला ते प्रोडक्ट दाखवताना घरचीच जर तुमची गाराणी एकीकडे फोन चालू आहे गिराईक निघून जात आहे असं नाही. ऑन ऑफ सिस्टीम जमली ना तर हे सगळं सहज शक्य आहे.
1: वा,
0: आजूबाजूला जेव्हा कार्यक्रम संपल्यावरती माझ्या इथे बायका बोलायला येतात ना तेव्हा त्यांच्या बोलण्यात कौतुक तर असतंच पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचं कौतुक असतं. कारण की त्यांना स्वतःला कदाचित ते कुठंतरी जमलेलं नसतं.

0: थोडा खचलेल्या असतात आणि मग चर्चा चर्चेतनं निघतं. त्या बाईनं नुकतंच 41 वय खरं तर कम्प्लीट केलं असतं, पण आपल्याकडे सोशल मीडियावरनं किंवा त्या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतनं इतकं नको ते नॉलेज येतं आणि घर बसल्या काही काम नसताना बायका ते वाचत राहतात. मेनोपॉज म्हणजे आता मला काहीतरी भयंकर आजार झालाय आणि 40 झाली म्हणजे आता सगळी शस्त्र गळाली, मग मला मुलगाच विचारत नाहीये. अहो तुमचा मुलगा टीनेजला आलाय, सगळ्यांची मुलं तशीच वागत असतात. नवरा कामात बिझी झालाय, मग माझ्या घरी कामाला बायका आहेत, आता मी दिवसभर काय करू. तर करायला कितीतरी गोष्टी आहेत आजूबाजूला. आणि सक्सेस म्हणजे फक्त एवढंच आहे का की चार पैसे मिळवले, म्हणजे तुमचा रोजचा दिवस विदाऊट कटकटीचा आणि मनाप्रमाणे गेला, काहीतरी छंद जोपासत गेला म्हणूनही तुम्ही सक्सेसफुल आहात.
1: अगदी, कालच्या पेक्षा आपण पुढे
0: गेलेलो आहोत. हाऊसवाईफ आहात म्हणजे काहीतरी भयंकर आयुष्यात गुन्हा केला असा अजिबात नाहीये. आज कित्येक ठिकाणी सोशल वर्कर हवे आहेत. मी अगदी छोटी छोटी उदाहरणं सांगते की काही ठिकाणी अनाथ मुलं आहेत तर तिथे त्यांची नखं कापून देणं किंवा त्या मुलांना ग्लोव्स घालून शॅम्पू करून देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही करायचं म्हणलं ना तर सोशल वर्क कितीतरी प्रकारे करू शकता. कित्येक मुलांना शिकता येत नाही, शिकवायला जा. सोशल वर्क म्हणून समाजाच्या उपयोगी पडा. दुपारचा वेळ फक्त तुम्ही जर टीव्ही बघत बसलात आणि आता मला काही सुचतच नाहीये मी काय करू, तर करायचं म्हणलं तर कित्येक मग छंद जोपासा, काहीही करा. आणि 40 झाली म्हणजे संपलं, यातनं थोडं बाहेर पडा. आज 60 आणि 70 वर्षाच्या बायका सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात. त्या करू शकतात, मग मी का नाही, एवढाच विचार फक्त डोक्यामध्ये ठेवा.
1: निश्चित, मला वाटतंय रोजचा दिवस उद्यमशील असणं, मग ते स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी असो किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी असो, पण काहीतरी कार्यरत असणं, सतत काहीतरी नवीन शिकणं आणि पुढे जाणं,
0: एवढा स्ट्रेस घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टींचा,
1: काय
0: सोडून द्यायला शिकलं पाहिजे 40 नंतर. आणि फिजिकली फिट पण तेवढंच पाहिजे. कित्येक जणी नवऱ्याचा डबा आहे हे, आता मी कधी जाऊ, आता मी कधी जाऊ. 11 सुद्धा जिमला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत.
1: खरं
0: तर कधीतरी एक दिवसभरात ना 1 वर्कआउट करा, नक्की तुमच्या एनर्जीत फरक पडेल, हा मला विश्वास आहे.
1: निश्चित. चैतालीताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात, खूप भरभरून आपण गप्पा मारल्या आणि फक्त तुमच्या वेगवेगळ्या शोजबद्दल आणि त्या सगळ्या स्ट्रगलबद्दल न बोलता आपण महिलांसाठी, महिलांच्या दृष्टिकोनातूनही अनेक गोष्टी बोललो, जसं की आर्थिक बाबी असतील, घर सांभाळून एखादं करिअर कसं उभं राहू शकतं याच्याबद्दलही तुम्ही बोललात. मला वाटतं ही मुलाखत आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना, श्रोत्यांना, महिलांना उपयोगी पडेल. त्यांचे पुढचे जर काही स्वतःचे असे माइलस्टोन, टप्पे त्यांनी ठरवलेले असतील आयुष्यामध्ये गाठायचे, तर त्यालाही या मुलाखतीची मदत होईल, मार्गदर्शन होईल. तुम्ही आज आमच्या इथे आलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मला इथे बोलवल्याबद्दलही मनापासून आभार, धन्यवाद.
1: आत्ताच आपण पपेट शो, बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची मुलाखत ऐकलीत. मानवाला मन, बुद्धी उपजतच मिळत असते, पण चांगल्या संस्कारांनी बुद्धी अधिक फुलवता येते, सकारात्मक विचारांनी जीवन उजळून टाकता येतं.

बराय तर मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करा, मेसेज करा किंवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फक्त अभिप्राय मात्र नक्की पोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आताच आपण पपेट शो बबल शो करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशील कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: दुपारचा एक वाजलाय. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि दूरदर्शी नीतियों और कड़ी मेहनत के बल पर भारत वर्ष 2047 तक

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक या सिनेमातली गाणी श्रोते हो आत्ता आपण ऐकली. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं आत्ताचं गाणं आपण ऐकलं आणि याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज। जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत। या निमित्तानं आज

0: नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडेच राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवा ज्योत यात्राही काढण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा सुधारित अंदाजही RBI नं जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज RBI नं व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आवाहन IMF अर्थात आंतर

0: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे. पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या आयएमएफ आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या. या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत, त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली. फिजीमध्ये कॉप 31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं. हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं, याबाबतच्या सध्याच्या वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना मोहम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामान विषयक वित्तपुरवठा, न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्रं आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकीटॉकी संच, मॅग्झिन, कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कॉटन फॉर गुड, व्यापार, परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे. या शेतकऱ्यांमुळे सूतगिरण्या, जिनिंग युनिट्स, कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढच्या वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. 3 सप्टेंबरच्या पहाटे 3.6 तीव्रतेच्या भूकंपानं सिरोंचा तालुका हात धरला. अहेरी तालुक्यातील काही गावांनाही भूकंपाचे धक्के बसले. सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 5 सप्टेंबरला सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तर कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर JP नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन पुणे इथं सन्मानित करण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अधिनियम 2025 आणि पेसा

0: कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोलीत एक दिवसीय कार्यशाळा आणि पंच संमेलन आयोजित करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. ग्रामसभांना सक्षम करून उपलब्ध शासकीय योजना आणि संसाधनांच्या योग्य नियोजनातून गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधावा असं आवाहन पंडा यांनी केलं. अंगणवाड्यांमध्ये पोषण माह साजरा करण्याच्या अनुषंगानं एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. त्यानंतर पोषण माह साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील 2182 आणि शहरी भागातील 220 अशा एकूण 2402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबविण्यात आलं. 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकं, गर्भवती आणि स्तनदा माता तसंच किशोरवयीन बालकांना याचा लाभ देण्यात आला. दुर्गम भागातील बालकांच्या पोषण आणि संगोपनासाठी 45 समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचं उद्घाटन एटापल्ली तालुक्यातील पैमा इथं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते 4 सप्टेंबरला झालं. जिल्हा प्रशासन, महिला आणि बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली इथं गोल्ला गोलकर समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. दिंडी, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि श्रीकृष्णाच्या झांकीत सजलेले बाल गोपाल हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. गणेश चतुर्थीचा सण नागरिकांनी भक्तिभावानं साजरा केला. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी 10 दिवस पूजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी एटापल्लीचा दौरा करून शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा आणि तोडसा या 2 आश्रमशाळांचे मॉडेल आश्रमशाळांमध्ये तर बुरगी आणि पैमा येथील जिल्हा परिषद शाळांचे मॉडेल शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी गडचिरोलीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन परिणामभिमुख काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये गडचिरोली जिल्ह्यानं मागील 2 वर्षांत 34व्या स्थानावरून 9व्या स्थानी झेप घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचं कौतुक केलं. त्यानंतर मंत्री आणि आयुक्तांनी विविध शाळांना भेट देऊन पाहणी केली. 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. त्यात 461 प्रकरणे आपसी तडजोडीनं निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयांमध्ये प्रलंबित 425 आणि दाखलपूर्व 36 प्रकरणांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये एकूण 4,16,15,589 रुपयांची तडजोड झाली. मोटार अपघात नुकसान भरपाईच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या हस्ते संबंधित पक्षकाराला धनादेश प्रदान करण्यात आला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडल्यानं भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसला. पुरामुळे अनेक मार्ग बंद होते. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं 525 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली. काही गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात पोहोचविण्यात आलं. तब्बल 4 दिवसानंतर भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा दशरथ राऊत यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग 5 हिंदी मराठी हायकूकार. मंडळी, जपानी हायकू मराठीत आला पण तो थोडा बदल करून लिहिला गेला बरं का. मूळ जपानी हायकूमध्ये सीझनल की असते, तशी मराठी हायकूत नसते. जपानी हायकू म्हणजे सीझनल की म्हणजे ऋतूंशी जोडलेला असतो, सीझनशी निगडीत असल्यानं एक ऋतुवाचक शब्द असणे त्याला सीझनल की म्हणतात. जसं फुलपाखरू हे वसंताचं प्रतीक आहे, साकुरा चेरी फुलांचा बहर आहे, वसंत ऋतूत ही फुलं फुलतात, 15 दिवसानंतर ही फुलं गळतात. साकुरा गळून गेल्यावर झाडं बोडकीच राहतात, त्यावर बर्फ साठतो. चंद्र असा उल्लेख आला तर शरदातील चंद्र समजायला पाहिजे. फुजी पर्वत हा जपानवासियांच्या मनातील पवित्र स्थान आहे. टायकून म्हणजे पानगळीच्या आधी होणारं वादळ. सोरोबॉन म्हणजे अंक शिकवण्यासाठी मण्यांची पाटी. हे सगळे शब्द का सांगते मी तुम्हाला की या सगळ्याचे उल्लेख जपानी हायकूत येत असतात. मराठी हायकू जो आहे तो ऋतूला संबोधित करत नाही, तो एखाद्या दृश्यातून उद्भवतो. म्हणजे हे दृश्य निसर्गाचं असेल किंवा शहरातल्या रहदारीचं असेल किंवा नुसतं एखादा देखावा उभा करणं. पण नुसता देखावा उभा करणं म्हणजे हायकू नाही, तर दृश्य मांडता मांडता त्या देखाव्याप्रमाणे त्यात लपलेलं सत्यही जाणवून द्यायला हवं. आता शिरीष पैंचा एक हायकू सांगते. हा, धडपडत धडपडत कुंपणावरून खाली निघाल्यात वेली. किती छान हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं ना, त्यातून जीवनातील स्त्रीचा वेली म्हटल्यामुळे जीवनातील स्त्रीचा स्ट्रगल कळतो. बरा, इंदोरचे कवी श्याम खरे अतिशय प्रसिद्ध आहेत. ते एक छान हायकूवरती लिहित असतात. त्यांचा सुंदर हायकू बघा. एकच पान उभे डहाळीवर थरथरत. कमीत कमी शब्दात एका वयस्कर आणि एकाकी माणसाचं चित्र रेखाटलंय. किती बोलकं दृश्य आहे ना हे. श्याम खरे यांनी 5-7-5 हायकू लिहिले. रंग हायकूंचा असा एक त्यांचा काव्यसंग्रह 2017 प्रकाशित झाला. त्यातलेच हायकू मी तुम्हाला दिले आणि देते. चिमटीतून फुलपाखरू सुटे रंगली बोटे. चिमटीमध्ये फुलपाखरू आलं तर खरंच आपली बोटं रंगतात, हे किती नाजूक विचार आहे हा. श्याम खरे यांनी हिंदी हायकूंचा अभ्यास केला होता. हिंदी हायकूकार 5-7-5 लिहित होते म्हणून श्याम खरे पण लिहायला लागले. तर हिंदी हायकूची एक झलक सांगते. बैठ ही गई तितली सुकुमार पंखुडी पर. आता डॉक्टर किशोर गोयंका यांचा हा हायकू काय दर्शवतो? तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे म्हणून तितली कशी बसली पंखुडी पर बसली. बैठ ही गई म्हणजे झालंच शेवटी आकर्षण. तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे, तितली सुकुमार ही पंखुडीवर बसली, फुलावर फुलपाखरू बसणं एवढीच क्रिया हायकूकारासमोर घडली ना. पण त्याने काय केलं, शब्दांची नेमकी रचना करून हायकू निर्माण केला आणि त्यातून अर्थ पोचवला. आता सत्यानंद जावा यांचा एक हायकू आहे. सागर के पास रही फिर भी प्यासी तटकी रेत. समुद्र एवढा अफाट पण किनारा कोरडा, हे दृश्य आपणही बघतो. यातून हायकूकारांनी काय शोधलं, एखाद्या महान व्यक्तीच्या सान्निध्यात असलेल्या स्त्रीला सुख मिळेलच असं नाही. रही फिर भी प्यासी तटकी रेत. मराठीमध्ये लांबलचक कोणींचे हायकू लिहिले जायचे पण हिंदीतील कवींनी काय केलं, 5-7-5 तंत्र लवकर अवगत केलं होतं. त्याचं कारणही असं आहे की डॉक्टर सत्यभूषण वर्मा यांनी हायकू हिंदीत आणला आणि त्यांना स्वतःला जपानी येत होतं, त्यामुळे त्यांनी थेट

0: जपानी हायकूंचा अभ्यास करून हायकू हिंदीत आणला. त्यामुळे जपानी हायकूचं जे 5-7-5 तंत्र होतं तेच हिंदीत आलं. पण शिरीष पै यांनी काय केलं होतं, जपानी हायकूचे भाषांतरित हायकू म्हणजे इंग्रजी हायकूंचे पुस्तक वाचले होते, म्हणजे इंग्रजी हायकूंवरनं त्यांनी हायकू मराठीत आणला. त्यामुळे ते 5-7-5 नव्हते, भाषांतरित हायकू हे पसरट होते. पण एवढं मात्र घडलं की हायकूचा आत्मा शिरीष पै यांनी उत्तम आत्मसात केल्यामुळे त्या खूप सुंदर आणि अर्थपूर्ण हायकू लिहू लागल्या. हायकू हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचं श्रेय निश्चितपणे त्यांनाच जातं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात परसबागेतील संगोपनासाठी देशी कोंबड्यांच्या जाती याविषयीची माहिती वाचन केलंय रुचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कमी जागेत कमी गुंतवणुकीत तरुण शेतमजूर महिलांसाठी देशी कुक्कुटपालन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. देशी जातीच्या कोंबड्यांच्या संगोपनातून उच्च गुणवत्ता असलेले प्रथिनस्त्रोत जसं की मांस आणि अंडी उपलब्धता ही सहजपणे होते. स्थानिक अनुवंशिक जैवविविधता आणि उत्पादनाची शाश्वतता यामध्ये राखण्यासाठी देशी कोंबड्यांच्या जातींचं संवर्धन महत्त्वाचं आहे. या कोंबड्या कमी गुणवत्ता असलेल्या खाद्याचं मांस आणि अंड्यांमध्ये अगदी सहजतेने रूपांतर करू शकतात. यामधली पहिली जात म्हणजे नेकड नेक. या कोंबड्यांच्या मानेवरती पिसं किंवा हॅकल्स नसतात. यांचं संगोपन मुख्यतः अंडी आणि मांस यांच्या उत्पादनासाठी केलं जातं. इतर जातींच्या तुलनेत उष्ण आणि दमट वातावरणात या कोंबड्या उत्तमरित्या तग धरू शकतात. वातावरणातील बदलाचा अंडी उत्पादन आणि पुनरुत्पादनावर फारसा फरक पडत नाही. दुसरी जात म्हणजे हंसली. सभोवतालचं तापमान आणि आर्द्रता जास्त असतानाही या कोंबड्या कमी प्रमाणात पुरवण्यात येणाऱ्या खाद्यामध्ये चांगलं उत्पादन देतात. या कोंबड्यांचं वजन कमी असतं. भक्षकापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या सहज उडू शकतात. यांचं सरासरी वजन 20 आठवड्यात 1318 ग्रॅम आणि कोंबड्याचं वजन 1629 ग्रॅम इतकं भरतं. यानंतरची जात आहे बसरा. या जातीचं संगोपन महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर राहणारे आदिवासी बांधव करतात. परसातील कुक्कुटपालनासाठी ही जात फायदेशीर आहे. या जातीच्या कोंबड्या आकाराने लहान असतात. भक्षकापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोंबड्या सरड्याप्रमाणे त्यांच्या शरीराचा रंग बदलतात. यांची पिसं पांढऱ्या रंगाची असतात. मान आणि शेपटीवरील पिसांचा रंग काळा असतो. खांदा किंवा पंखांवर लाल तपकिरी पिसं असतात. प्रतिवर्षी उत्पादित होणाऱ्या यांच्या अंड्यांची सरासरी ही 40-55% इतकी असते. यानंतरची जात म्हणजे पंजाब ब्राउनी. यांचं संगोपन अंडी मांस उत्पादनासाठी केलं जातं. 5-6 महिन्यांच्या कालावधीत ही परिपक्व होतात. यानंतरची जात म्हणजे चितगाव. या जातीला मलय म्हणून देखील ओळखलं जातं. शरीराचा आकार यांच्या मोठा असतो. पुढच्या बाजूला तो रुंद असतो. कमरेचा भाग किंचित अरुंद असतो. इतर जातींच्या तुलनेत या कोंबड्यांची मान आणि त्यांचे पाय हे उंच असतात. पायावरती पंख नसतात. बहुतांश वेळा कोंबड्या सरळ स्थितीत थांबतात. या कोंबड्या वर्षाकाठी 70-120 अंडी देतात. मंडळी, देशी कोंबडी पालनाचे काही फायदे आहेत ते म्हणजे परसबागेतील कोंबडी पालनाला या योग्य जाती आहेत. यांची रोगप्रतिकारक शक्ती ही व्यावसायिक संकरित जातींच्या तुलनेने अधिक असते. कमी गुणवत्तेच्या खाद्याचं उच्च प्रतीच्या प्रथिनात रूपांतर त्या करतात. प्रतिकूल परिस्थितीशी सहज जुळवून घेतात. अंडी आणि मांसाच्या चवीमध्ये लक्षणीय फरक आहे. तेव्हा मंडळी, परसबागेतील कोंबडी पालनासाठी देशी कोंबड्यांच्या ज्या जाती आत्ताच सांगितल्या त्यांचं पालन करून त्यापासून चांगला आर्थिक नफा आपण मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात परसबागेतील संगोपनासाठी देशी

0: कोंबड्यांच्या जाती याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं. साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते. अशा वेळेला एक चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते. त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते. अशा लोकांनी पुरेसं पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं. काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या. रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जर त्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात. अशा वेळेला महासुदर्शन बटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो. साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो. त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गरमी जाणवत राहते. अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो. 1/4 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते. शिवाय तळहात तळपयांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात. बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं. खूप कोरडेपणा असतो. अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं. त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवणते आणि कोरडी पडते. अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा. रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो. चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप आठवड्यातून 2-3 लावल्यास चांगला परिणाम होतो. चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो. त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत. अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा 3 आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुती हो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमधून खूप परिचयाचा झालेला दिसतो, शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नीलपर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरुदैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली. दक्ष यज्ञामध्ये

कितीतरी पशूंची हत्या झालेली होती. तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगल, शेती, डोंगर, सपाट कुरण तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपाने हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाड खातात. त्यामुळे परिसर, पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमूल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगलं त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्यालाही आपुलकी दाखवून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्याची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकरांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार

दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्याची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकरांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येने कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवधूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रूपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यांना दिला जातो. 64 योगिनीमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणूनच निसर्ग श्रृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवधूती आपल्याला सांगत आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

रवींद्र गाडगीळ यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ गणेश तनवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधी काळी धोरण लकव्याला ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती. मात्र आता भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठं ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताने विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं. त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002 तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरातून आज सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली तसंच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.86% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयने आज जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून

0: 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन वसतिगृहाच्या बांधकामाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून संस्थेतल्या पदभरतीच्या प्रस्तावाला येत्या आठवडाभरात मान्यता देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे आणि तिने 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईत गोवंडी इथं आज पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मानसोपचारासाठी वापरली जाणारी सुमारे 2.5 कोटी रुपयांची औषधं जप्त केली. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यावर बंदी आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर्स आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारणसभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो, यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोई या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.5% वाढवून तो 5.5% केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा दर 7.1% असल्याचा सुधारित अंदाजही RBI जाहीर केला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. यात 1,317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत. सुरुवात करतोय पुढचं पाऊल या चित्रपटातल्या सुधीर मोघे यांच्या या गीताने.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना आपण ऐकली पुढचं पाऊल या चित्रपटातली. हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सहकलाकारांनी. गीतसंध्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर मोघे यांचं आणखी एक गीत. चित्रपट आहे नशीबवान. संगीत दिलंय आनंद मोडक यांनी.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांना आपण ऐकलत नशीबवान या चित्रपटासाठी. सुधीर मोघे यांची ही गीतरचना होती, संगीतबद्ध केली होती आनंद मोडक यांनी. श्रोतहो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं अरुण पौडवाल यांनी संगीत दिलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. गायलं होतं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी.

0: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत संध्या। आता ऐकूया सुधीर नांदोडे यांचे हे गीत। संगीत आहे अनिल मोहिले यांचं।

घोळात घोळ या चित्रपटातलं हे गीत गायलं अरुण इंगळे, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अॅनेट यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया. प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं गीत, शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे, संगीतबद्ध केलेत एन दत्ता यांनी.

चित्रपटासाठी. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात डिजिटल युगातील उद्योजकता तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टेट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवसायाच्या संकल्पना आणि स्वरूप झपाट्याने बदलत आहेत. आज युवकांना केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अगदी कमी भांडवलात आपल्या कौशल्यांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारणे आता शक्य झाले. मात्र योग्य व्यवसायाची निवड, नियोजन, डिजिटल कौशल्ये, आर्थिक व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेची माहिती असणेही तितकेच महत्वाचे. याच पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून्ड या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हेमंत भागवत सर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सरांना 40 वर्षांपेक्षा अधिक उद्योजकतेचा अनुभव असून सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक तसेच श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत. यासोबतच एंटरप्रिनरशिप म्हणजेच उद्योजकता या विषयावर करिअर गायडन्स ते करत असतात. सर, तुमचं युववाणी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: चला तर मग डिजिटल उद्योजकतेच्या विविध पैलूंविषयी जाणून घेऊया आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या नव्या संधींचा मागोवा घेऊया. सर, आजच्या मुलाखतीचा पहिलाच प्रश्न, आजच्या डिजिटल युगामध्ये डिजिटल उद्योजकता म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक उद्योजकतेपेक्षा तिचे वेगळेपण काय आहे याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: डिजिटल उद्योजकता म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवसाय सुरू करणे.
1: ओके.
2: उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या व्यवसायाचा विस्तार करणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वी व्यवसायासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असायची.
1: बरोबर.
2: आज मोबाईल, इंटरनेट, संगणक आणि योग्य डिजिटल कौशल्यांच्या मदतीनं अनेक व्यवसायांची सुरुवात घरातून सुद्धा करता येते. उदाहरणार्थ, एखाद्या युवकाला चांगले ग्राफिक डिझाईन करता येत असेल तर तो घरातूनच सोशल मीडियाच्या पोस्ट, लोगो किंवा जाहिराती तयार करून ग्राहकांना सेवा देऊ शकतो.
1: बरोबर.
2: पारंपरिक आणि डिजिटल उद्योजकतेमध्ये मूलभूत उद्देश मात्र समान आहे. ग्राहकांची गरज ओळखणे आणि त्यावर योग्य उत्पादन किंवा सेवा देणे आणि त्यातून मूल्य निर्माण करणे. फरक प्रामुख्याने व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये आहे.
1: बर.
2: पारंपरिक व्यवसायात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुकान, प्रत्यक्ष भेटी, स्थानिक जाहिरात किंवा वितरक ही यंत्रणा महत्वाची असते. डिजिटल व्यवसायात मात्र वेबसाईट, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स ऑनलाईन पेमेंट आणि डिजिटल ग्राहक सेवा यांचा वापर करतात.
1: बरोबर.
2: पारंपरिक व्यवसायाची सुरुवात स्थानिक बाजारपेठेतूनच होते. डिजिटल माध्यमामुळे चांगली कल्पना किंवा सेवा तुलनेनं कमी खर्चात

0: मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येतो. डिजिटल साधने ही माध्यमे आहेत. खरी उद्योजकता म्हणजे ग्राहकांची समस्या समजून घेऊन त्यावर उपयोगी आणि विश्वासार्ह उपाय देणे.
1: बरोबर.
0: लोकांची गरज कोणती आहे, मी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं ती पूर्ण करू शकतो का, हा विचार करण्याची पद्धत म्हणजे डिजिटल उद्योजकतेची खरी सुरुवात.
1: सध्या प्रत्येक जण डिजिटल मार्केटिंग कडे लक्ष देत आहे. एखाद्या युवकाला जर समजा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे, तर डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार त्या युवकाने करावा याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: माझ्या मते डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त आपल्याला काय आवडतं हे न पाहता ग्राहकाची नेमकी गरज काय आहे हे समजून घेणं. युवकांनी सर्वप्रथम स्वतःला 3 प्रश्न विचारले पाहिजेत. मला काय चांगले करता येते, लोकांना कशाची गरज आहे आणि या गरजेसाठी लोक पैसे देण्यास तयार होतील का. उदाहरणार्थ एखाद्याला मोबाईलवर व्हिडिओ तयार करणे आणि संपादन करणे चांगले जमत असेल तर त्याने फक्त मला व्हिडिओ बनवायला आवडतात एवढ्यावर थांबू नये. आपल्या परिसरातील दुकानदार, डॉक्टर, शिक्षक, छोटे उद्योग किंवा संस्थांना सोशल मीडिया व्हिडिओची गरज आहे का याचा अभ्यास करावा. गरज असेल तर त्यातून व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास. आपले संभाव्य ग्राहक कोण आहेत, त्यांची संख्या किती आहे, त्यांची समस्या काय आहे, सध्या ते कोणत्या पर्यायाचा वापर करतात आणि आपली सेवा त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त कशी ठरेल हे समजून घ्यायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे भांडवल आणि कौशल्य. सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावीच लागते असं नाही. युवकाने आपल्या उपलब्ध कौशल्यावर आधारित व्यवसाय निवडला तर सुरुवातीचा खर्च कमी ठेवता येतो. मात्र आवश्यक कौशल्य नसतील तर ती शिकायची तयारी असणे महत्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे व्यवसायाची वाढण्याची क्षमता. आज 10 ग्राहक आहेत, उद्या 100 किंवा 1000 ग्राहक मिळाल्यावर आपण त्यांना सेवा देऊ शकू का, हा विचार खूप महत्वाचा आहे. डिजिटल माध्यमांमुळे व्यवसायाचा विस्तार अतिगतीनं होणं शक्य आहे. त्यामुळे आपण हा विचार आधी करणं गरजेचं आहे की ग्राहक संख्या वाढल्यानंतर एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येला आपण सेवा देऊ शकणार आहोत का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ट्रेंड समजून व्यवसायाची कल्पना निवडता कामा नये. आज एखादी डिजिटल सेवा लोकप्रिय आहे म्हणून उद्या तीच आपल्यासाठी योग्य असेल असं म्हणता येणार नाही. मी युवकांना एक साधा मंत्र देईन, ट्रेंडच्या मागे धावू नका. गरज शोधा, समस्या शोधा आणि त्यावर डिजिटल माध्यमातून उपयोगी उपाय द्या. कारण चांगली डिजिटल व्यवसाय कल्पना म्हणजे केवळ नवीन कल्पना नव्हे, ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करणारी आणि आपल्या निर्मिती कौशल्याला योग्य असणारी आणि आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असणारी कल्पना होय.
1: सर, अगदी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो कानमंत्र तुम्ही आपल्या युवक मित्रांना दिलेला आहे. पुढे मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात जे सुरुवात करू इच्छितात अशा युवकांसाठी व्यवसाय नियोजनाची पहिली पायरी कोणती असावी याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल व्यवसाय सुरू करताना अनेक युवकांची पहिली चूक अशी होते की ते लगेच वेबसाईट तयार करतात, सोशल मीडिया अकाउंट सुरू करतात किंवा एखादे ऍप तयार करण्याचा विचार करतात. पण माझ्या मते डिजिटल उद्योजकतेची पहिली पायरी तंत्रज्ञान नाही तर नियोजन आहे. सर्वप्रथम युवकाने मी कोणती समस्या सोडवणार आहे आणि कोणासाठी सोडवणार आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. यानंतर आपण कोणाला लक्ष्य ग्राहक समजणार आहोत हे निश्चित करणं महत्वाचं आहे. विद्यार्थी, पालक, शेतकरी, दुकानदार, महिला, छोटे व्यावसायिक, कंपन्या आणि सेवा नेमकी कोणासाठी आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे बाजारपेठेचा छोटा का होईना पण अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: यामुळे केवळ आपल्या मनात चांगली वाटणारी कल्पना आणि प्रत्यक्षात ग्राहकांना उपयोगी असलेली कल्पना यातील फरक समजतो. त्यानंतर व्यवसायाचे साधे बिझनेस मॉडेल म्हणजेच व्यवसाय कसा चालणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे. आपला ग्राहक कोण आहे, उत्पादन किंवा सेवा काय आहेत, ग्राहक आपल्यापर्यंत कसे येणार किंवा आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार, त्यांच्याकडून उत्पन्न कसे मिळणार, सुरुवातीचा खर्च किती आणि भविष्यात व्यवसाय कसा वाढणार या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायला हवीत. सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करू नका. प्रथम छोट्या प्रमाणावर प्रयोग करून

0: पहा.
1: बरोबर.
0: यालाच आपण कल्पना, ग्राहक, छोटा प्रयोग, अभिप्राय, सुधारणा, विस्तार अशी उद्योजकीय प्रक्रिया म्हणू शकतो. आज डिजिटल युगामध्ये आणखी एक मोठी संधी आहे, तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेची माहिती, ग्राहकांचा प्रतिसाद, खर्च आणि विक्री यांचा मागोवा घेता येतो. त्यामुळे निर्णय अंदाजावर नव्हे तर उपलब्ध माहितीवर घेता येतो.
1: ओके.
0: तर मोबाईल हातात घेण्यापूर्वी समस्या हातात घ्या, वेबसाईट बनवण्यापूर्वी ग्राहक समजून घ्या आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या व्यवसायाची छोटी चाचणी घ्या. यातून युवकाची कल्पना व्यवहार्य व्यवसायात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू होते.
1: अगदी सर, डिजिटल व्यवसायामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या लक्षात घ्याव्या लागतात. डिजिटल व्यवसायासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी युवकांनी कोणत्या संस्थेशी संपर्क साधावा? डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी युवकांनी कोणत्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा? याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल उद्योजकता सुरू करताना युवकांनी सर्व काही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन, गरज असेल तर प्रशिक्षण आणि उपलब्ध शासकीय किंवा संस्थात्मक योजनांचा उपयोग अवश्य करून घ्यावा. महाराष्ट्रातील युवकांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच MCD, जिल्हा उद्योग केंद्र, MSME संबंधित संस्था, कौशल्य विकास संस्था, स्टार्टअप आणि इन्क्युबेशन केंद्र, तसेच महाविद्यालयातील उद्योजकता विकास केंद्र ही मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरू शकतात.
1: बरोबर.
0: आर्थिक सहाय्यासाठी बँका, विविध शासकीय स्वयंरोजगार व उद्योजकता योजनांची माहिती घेणेही महत्वाचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कर्ज किंवा आर्थिक सहाय्य मिळणे म्हणजे व्यवसाय यशस्वी होणे नाही.
1: बरोबर.
0: व्यवसायाची कल्पना, बाजारपेठ, कौशल्य आणि आर्थिक नियोजन मजबूत असणे हे अधिक महत्वाचे आहे. डिजिटल कौशल्याच्या बाबतीत युवकांनी सर्वप्रथम मूलभूत डिजिटल साक्षरता समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार कौशल्य निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मजबूत पासवर्ड कसा असतो, योग्य 2 स्तरीय सुरक्षा कशी असते, फिशिंग पासून सावध कसं राहायला पाहिजे, ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवणं किती गरजेचं आहे आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार याबाबत मूलभूत ज्ञान प्रत्येक डिजिटल उद्योजकानं घेतलंच पाहिजे. एकच कोर्स करून थांबण्यापेक्षा सतत शिकण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. प्रमाणपत्रापेक्षा कौशल्य आणि कौशल्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग महत्वाचा आहे.
1: बरोबर. सर, डिजिटल तंत्रज्ञानामुळे युवकांसाठी व्यवसायाच्या कोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत? सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आहे आणि ई कॉमर्स, यांचा व्यवसाय वाढीसाठी युवक कशा पद्धतीने उपयोग करू शकतात? याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज व्यवसायाच्या संधींचं स्वरूपच बदललं आहे. पूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी यंत्रसामग्री आणि मोठी बाजारपेठ आवश्यक असायची. आज मात्र मोबाईल, इंटरनेट, कौशल्य आणि योग्य कल्पना यांच्या मदतीनं कमी भांडवलामध्ये अनेक व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. यामध्ये सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता व्यवसायाचे प्रभावी साधन बनले आहे. पण फक्त पोस्ट टाकणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग नाही. योग्य ग्राहक कोण, त्याला काय हवे आहे आणि आपली उत्पादनं त्यांची गरज कशी पूर्ण करतील हे स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: ई कॉमर्समुळे तर बाजारपेठेची भौगोलिक मर्यादा खूप कमी झाली आहे. एखादे उत्पादन गावात तयार झाले आहे आणि तरी त्याचा ग्राहक पुणे, मुंबई किंवा भारतातील इतर शहरांमध्ये असू शकतो. मात्र त्यासाठी दर्जेदार उत्पादन, योग्य पॅकेजिंग, विश्वासार्ह वितरण व्यवस्था, ग्राहक सेवा आणि परतावा धोरण यांचे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: डिजिटल मार्केटिंगचा आणखी एक फायदा म्हणजे परिणाम मोजता येतात. किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी संपर्क केला, किती विक्री झाली आणि कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना आपले उत्पादन आवडले याचा डेटा आपल्याला मिळू शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे अंदाजाऐवजी माहितीच्या आधारे पुढील निर्णय आपल्याला घेता येतात. फॉलोअर्सची संख्या म्हणजे व्यवसायाचे यश नाही. खरे यश म्हणजे योग्य ग्राहक मिळणे, ग्राहकांचा विश्वास निर्माण होणे, विक्री होणे आणि ग्राहक पुन्हा आपल्याकडे येणे. म्हणून डिजिटल माध्यमांचा वापर दिसण्यासाठी नव्हे तर ग्राहकांपर्यंत

0: विश्वास निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे आणि मूल्य निर्माण करण्याकरता याचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. आता गरज आहे ती योग्य कल्पना आणि कौशल्य आणि कृतीची.
1: अगदीच सर. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI यामुळे देखील डिजिटल मार्केटिंग वरती बराचसा फरक पडत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ऑटोमेशन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा छोट्या व्यवसायांना कसा फायदा होऊ शकतो आणि युवकांनी आपल्या कौशल्यांचा आणि कल्पनांचा वापर करून डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आजच्या काळामध्ये AI आणि ऑटोमेशन फक्त मोठ्या कंपन्यांचे तंत्रज्ञान म्हणून पाहण्याची गरज उरलेली नाही. छोट्या व्यावसायिकांनाही योग्य पद्धतीने या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येऊ शकतो. वेळ खर्च आणि मेहनत या माध्यमातून कमी करता येते. त्याचप्रमाणे ऑटोमेशनच्या मदतीनं काही नियमित कामे जसे ग्राहकांना संदेश पाठवणे, अपॉइंटमेंटची आठवण करून देणे, नोंदी ठेवणे किंवा विक्रीचा प्राथमिक मागोवा घेणे अधिक कार्यक्षमपणे करता येतात. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. AI म्हणजे उद्योजकाला पर्याय नाही. AI हे उद्योजकाच्या हातातील एक साधन आहे. अंतिम निर्णय ग्राहकांची गरज समजून घेणे, सर्जनशीलता, नैतिकता आणि जबाबदारी ही माणसाचीच भूमिका आहे. युवकांनी AI शिकताना केवळ कोणते AI टूल वापरायचे यावर लक्ष केंद्रित करू नये. त्यापेक्षा या तंत्रज्ञानाचा वापर करून मी ग्राहकांची कोणती समस्या अधिक चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
1: बरोबर.
0: स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी युवकांनी प्रथम एक वैशिष्ट्य, कौशल्य किंवा क्षेत्र निवडावे. त्यात सातत्यानं प्रावीण्य मिळवावे. त्यानंतर प्रत्यक्ष छोटे प्रकल्प हातात घ्यावेत आणि त्यातून आपले काम दाखवणारे पोर्टफोलिओ तयार करावे. त्यानंतर स्वतःचा डिजिटल ठसा निर्माण करणे महत्वाचे आहे. आपल्या कामाची माहिती सोशल मीडिया, वेबसाईट किंवा इतर योग्य डिजिटल माध्यमांवर सातत्यानं मांडणे गरजेचं आहे. ग्राहकांचे अभिप्राय घ्यावेत आणि चांगल्या कामातून विश्वास निर्माण करावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे AI युगात केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नाही. संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, ग्राहक समजून घेण्याची क्षमता आणि बदल स्वीकारण्याची तयारी ही मानवी कौशल्य सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत.
1: सर, डिजिटल व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. तर डिजिटल व्यवसाय सुरू करताना युवकांना कोणत्या प्रमुख अडचणींचा सामना करावा लागू शकतो? ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास याबाबत नव उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी? तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल व्यवसाय सुरू करणे आज तुलनेनं सोपे झाले असले तरी डिजिटल व्यवसाय टिकवणे आणि विश्वासार्हता वाढवणे हे आजच्या युवकांपुढचे खरे आव्हान आहे. युवकांसमोर सुरुवातीला अनेक अडचणी येऊ शकतात. योग्य व्यवसाय कल्पना निवडणे, ग्राहक मिळवणे, तीव्र स्पर्धा, डिजिटल कौशल्यांचा अभाव, आर्थिक नियोजन आणि सातत्यानं बदलणारे तंत्रज्ञान या गोष्टींचा त्यात समावेश होतो.
1: बरोबर.
0: आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक हा अगदी आता सध्या आयरणीवर आलेला विषय आहे. डिजिटल उद्योजकांचा व्यवसाय ऑनलाईन असल्यामुळे त्यांची आर्थिक माहिती, ग्राहकांची माहिती, पासवर्ड, व्यवहार आणि डिजिटल खाती सुरक्षित ठेवणं हे अत्यंत आवश्यक ठरत आहे. युवकांनी सर्वप्रथम मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड वापरावेत आणि शक्य तिथे दोन स्तरीय सुरक्षा म्हणजे 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवावी. अनोळखी लिंक, संशयास्पद ईमेल, बनावट ग्राहक किंवा खोटी पेमेंटची माहिती याबाबत सतत सावध राहावे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्क्रीनवर पेमेंट झाल्याचा संदेश दिसला म्हणजे व्यवहार पूर्ण झाला असे समजू नये. प्रत्यक्ष बँक खात्यात किंवा अधिकृत पेमेंट प्रणालीमध्ये रक्कम जमा झाली आहे का हे तपासणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तसेच OTP, पिन, पासवर्ड किंवा संवेदनशील बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये. ग्राहकांची वैयक्तिक माहितीही अनावश्यक गोळा करू नये आणि आवश्यक माहिती सुरक्षितपणे हाताळली जावी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकांचा विश्वास. डिजिटल व्यवसायात ग्राहक अनेकदा आपल्याला प्रत्येक

0: लक्ष भेटलेलाच नसतो. त्यामुळे आपल्या व्यवसायाची माहिती स्पष्ट असावी. खोटे रिव्ह्यू, चुकीची जाहिरात किंवा अतिशयोक्तीपूर्ण आश्वासने देऊन एकदा विक्री होऊ शकते, पण दीर्घकाळ व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला योग्य माहिती देऊन चांगली सेवा दिली तर व्यवसाय निर्माण होतो. तंत्रज्ञानाचा वेग स्वीकारा, पण सुरक्षिततेच्या बाबतीत कसलीही घाई करू नका.
1: बरोबर.
0: कारण डिजिटल व्यवसायात ग्राहक मिळवणं महत्वाचं आहे, पण त्यांचा विश्वास जपणे त्याहून महत्वाचे आहे. सुरक्षा, पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा या तीन गोष्टींच्या आधारावरच डिजिटल व्यवसायाची दीर्घकालीन विश्वासार्हता निर्माण होते.
1: अगदी. सर, आपले जे युवक मित्र आहेत जे कमी भांडवलामध्ये डिजिटल व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना कोणत्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत आणि ग्रामीण भागातील युवक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने आणि सेवांना मोठ्या बाजारपेठेशी कसे जोडू शकतात याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आज डिजिटल उद्योजकतेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे मोठी गुंतवणूक न करता कौशल्यांच्या आधारावर व्यवसाय सुरू करण्याची शक्यता. त्यामुळे युवकांनी सुरुवातीला मोठे कार्यालय, दुकान किंवा यंत्रसामग्री घेण्यापेक्षा आपल्या कौशल्याचा वापर करून सेवा आधारित व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा. याशिवाय युवकांनी आपल्या परिसरातील स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधने याचा विचार करावा. ग्रामीण भागातील युवकांसाठी तर डिजिटल तंत्रज्ञान ही मोठी संधी आहे. एखाद्या गावात उत्तम हस्तकला, खाद्यपदार्थे, शेतीमाल, प्रक्रिया केलेली उत्पादने, पारंपरिक वस्तू किंवा स्थानिक सेवा उपलब्ध असतील तर त्यांची माहिती डिजिटल माध्यमातून मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. फक्त ऑनलाईन प्रसिद्धी पुरेशी नाही. उत्पादनांची गुणवत्ता, किंमत, पॅकेजिंग, साठवणूक, वितरण, वेळेवर सेवा आणि ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण याची संपूर्ण साखळी मजबूत करावी लागेल. ग्रामीण युवकांसाठी एक महत्वाची संधी म्हणजे स्थानिक ज्ञानाचे डिजिटल सेवेत रूपांतर. उदाहरणार्थ शेतीविषयक कौशल्य, स्थानिक पर्यटन, पारंपरिक कला, दुरुस्ती सेवा किंवा एखादे विशेष तांत्रिक कौशल्य याचे डिजिटल सादरीकरण करून नवीन ग्राहक मिळवता येऊ शकतात. म्हणूनच मी युवकांना सांगू इच्छितो, मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल लागत नाही, मोठी गरज ओळखण्यासाठी मोठी बाजारपेठही आवश्यक नाही, मात्र तुमचा दृष्टिकोन व्यावसायिक असायला हवा.
1: अगदीच. डिजिटल व्यवसायामध्ये स्पर्धा वाढत असताना स्वतःचा व्यवसाय वेगळा आणि टिकाऊ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: आज डिजिटल माध्यमांमुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालंय, पण त्याचबरोबर स्पर्धाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे फक्त ऑनलाईन उपस्थिती निर्माण करून व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला आपल्याकडे येण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येण्यासाठी काहीतरी वेगळे, उपयोगी आणि विश्वासार्ह देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ग्राहकाला नेमके काय हवंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्याकडे हे उत्पादन आहे म्हणून ते ग्राहकानं घ्यावे हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. ग्राहकाची कोणती गरज मी अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो हा विचार प्रत्येक उद्योजकानं करण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा आपण ज्याला USP म्हणतो. आपले उत्पादन किंवा सेवा इतरांपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे हे स्पष्ट असलं पाहिजे. ते वेगळेपण कमी किमतीत असण्याची गरज नाही, ते गुणवत्ता, डिझाईन, वेगवान सेवा, वैयक्तिक लक्ष, विशेष सुविधा, स्थानिक वैशिष्ट्य किंवा ग्राहकांचा चांगला अनुभव. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्ता आणि सातत्य. डिजिटल माध्यमातून ग्राहक पटकन मिळू शकतो, पण खराब अनुभवामुळे तो त्याच वेगानं दुसऱ्या व्यवसायाकडे ही जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादकांची गुणवत्ता, वेळेवर सेवा आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची कला यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक माहिती, स्पष्ट किंमत, सुरक्षित व्यवहार, वेळेवर सेवा आणि तक्रारींचे योग्य निराकरण यामुळे विश्वास निर्माण. आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये सतत सुधारणा करत राहणं ही काळाची गरज आहे. डिजिटल उद्योजकाने आपल्या ग्राहकांकडून अभिप्राय सतत घेतला पाहिजे, विक्रीची माहिती पाहावी, कोणती जाहिरात किंवा सेवा परिणामकारक आहे हे समजून घ्यावे आणि त्यानुसार त्यामध्ये सातत्यानं बदल करत जावेत. टेक्नॉलॉजीची नक्कल करता येते, पण ग्राहकांशी

0: निर्माण झालेला विश्वास आणि तुमची उद्योजकीय ओळख सहज नक्कल करता येत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून डिजिटल व्यवसाय टिकवण्यासाठी मी 5 शब्द सांगू शकतो. गरज ओळखा, वेगळेपणा निर्माण करा, गुणवत्ता जपा, विश्वास ठसवा आणि सतत सुधारणा करत राहा.
1: सर, मुलाखतीच्या शेवटी डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात आपली वाटचाल सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: माझा युवकांना सर्वप्रथम एकच संदेश आहे, डिजिटल युगाकडे फक्त नोकरी शोधण्याची संधी म्हणून पाहू नका, स्वतः काही निर्माण करण्याची संधी म्हणूनही पहा. आज तंत्रज्ञानामुळे आपल्या हातात अशी साधनं आली आहेत जी काही वर्षापूर्वी मोठ्या कंपन्यांकडेच उपलब्ध होती. पण केवळ मोबाईल आणि इंटरनेट हातात असणे पुरेसे नाही, उद्योजक होण्यासाठी विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपण नेहमी विचारतो मला नोकरी कुठे मिळेल, हा प्रश्न महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मी स्वतः काय निर्माण करू शकतो, माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, लोकांची कोणती समस्या मी सोडवू शकतो.
1: बरोबर.
0: यासाठी सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही, लहान सुरुवात करा. एखादी छोटीशी कल्पना निवडा, ग्राहकांशी बोला, छोटासा प्रयोग करून पहा, त्यांचा अभिप्राय घ्या, आपल्या झालेल्या चुका सुधारा आणि मग हळूहळू आपल्या कल्पनेचा विस्तार करा. तंत्रज्ञान सतत बदलत राहणार, शिकण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. बदल स्वीकारण्याची तयारी आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपण स्वतःमध्ये विकसित करायला हवी. त्याचबरोबर डिजिटल जगामध्ये प्रामाणिकपणा, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास कधीही विसरू नका. स्वप्न फक्त पाहू नका, ते लिहून काढा. कल्पना फक्त मनात ठेवू नका, तिची चाचणी घ्या. तंत्रज्ञान फक्त वापरू नका, त्यातून मूल्य निर्माण करा आणि संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा. तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्य निर्माण करणारे निर्माते आणि उद्योजक बनावे, हीच माझी सर्व युवकांना, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या युवकांना माझ्या मनापासून शुभेच्छा.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण डिजिटल उद्योजकतेचे बदलते स्वरूप, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, डिजिटल कौशल्यांचे महत्व, शासकीय योजनांमधून मिळणारे सहाय्य आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या व्यवसायाच्या नव्या संधी याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. या संवादातून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की डिजिटल युगात यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसून योग्य कल्पना, कौशल्य, सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांनी आपल्या स्थानिक कौशल्यांचा, उत्पादनांचा आणि कल्पकतेचा डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक बाजारपेठेशी संपर्क साधण्यासाठी उपयोग करून घ्यावा. संधी ओळखा, नवनवीन गोष्टी शिका, छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. आजच्या या मार्गदर्शक आणि प्रेरणादायी संवादासाठी मी हेमंत भागवत सरांचे मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजचा युवा आणीचा हा विशेष कार्यक्रम इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करण्यात येतील.

0: Kwan and Japanese chemist Kensho Suai for their pioneering discoveries of non-linear effects and autocatalysis in asymmetric organic synthesis. The Royal Swedish Academy of Sciences today said Kwan and Suai solved a century-old mystery of how molecular asymmetry or homochirality can emerge spontaneously in nature. And with that, we end this news bulletin.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. गीत बहार या कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. ऐकवतोय जय हो या चित्रपटातली ही समीर अंजान यांची गीतरचना. संगीत दिलंय साजिद वाजिद यांनी.

शान श्रेया घोषाल आणि शबाब साबरी यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अमिताभ भट्टाचार्य यांचं टू स्टेट्स या चित्रपटातलं.

अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपदा यांनी हे गीत गायलं होतं टू स्टेप्स या चित्रपटासाठी. अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. श्रोते हो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

या रूपरेषेनंतर 6:35 आपण ऐकाल लोकसंगीताचा कार्यक्रम. 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. रात्री 8 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:10 भारतीय हवाई दलाच्या पूर्वसंध्येला हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांचा संदेश दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:16 नाट्यसंगीत, 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. साडेदहा वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांनी गिटारवर सादर केलेला राग हेमंत आपण ऐकू शकाल. 11 हिंदीतून तर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. आता जाणून घेऊया उद्याचे कार्यक्रम. उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये ऐकाल पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन या विषयावरची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा 6:55, 7:00 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:50 प्रसारित होईल अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम. भावधारा 7:55. श्रोते हो, उद्या 8:40 वायुसेना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आसमंत रक्षक भारतीय वायुसेना, लेखिका निशा औतकर, सादर करते सूरज गोळे, हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल आमच्या लखलक चंदेरी या कार्यक्रमात. 9:30 मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन, हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर सत्विंदर सिंग यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. 11:15 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. उद्या 11:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अविष्कार या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कार्याविषयी नितीन कानविंदे यांची मंजिरी गोखले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीत बहार, 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, भावधारा 1:45, 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण होईल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या, यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6:10 गीतबहारमध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू आमच्या

कार्यक्रमांची रूपरेषा 6:35 आपण ऐकाल मावळतीचे रंग ही कौटुंबिक मालिका. लेखन केले कोमल कळंबटे यांनी. संध्याकाळी 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात पशुधन विमा योजना याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची मुलाखत आपण ऐकाल. हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये चेतना सोनार यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल. संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखडे. त्यानंतर सुगम संगीत. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग मारवा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया अरुण भोईर शहाडकर यांची ही गीतरचना.

0: शकुंतला जाधव यांच्या मुख्य स्वरातली गीतरचना आपण ऐकलीत. गीत आणि संगीत होतं अरुण भोईर शहाडकर यांचं.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता अनिरुद्ध काळे यांनी संगीत दिलेलं गीत गातायत अनिरुद्ध काळे आणि सुजाता.

0: अनिरुद्ध काळे, सुजाता आणि सहकलाकारांनी हे गीत गायलं होतं. रचना होती अरुण भोईर शहाडकर यांची.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा. बे

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे मधुकर आळकर.

शरद कुमार यांच्या मुख्य स्वरातलं मधुकर आरकडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली बबन सातपुते यांची गीतरचना.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं बबन सातपुते यांचं गीत आपण ऐकत होता, कृष्णा शिंदे यांच्या मुख्य स्वरात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्य करत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानेच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
2: नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा आयोजित करण्यात आली होती. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज सांगली इथं वृक्षारोपण करण्यात आलं.
0: भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या

0: माहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. हवाई दलाच्या 94व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या संदेशाचं थेट प्रसारण आज रात्री 8:10 प्रसारित होणार असल्यानं 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. MPSC परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यात निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. MPSC किंवा इतर कोणतीही परीक्षा निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त असल्याची हमी राज्य शासनानं दिली पाहिजे. त्यात काही घोटाळा असेल असं वाटलं तर त्याचा निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात FIR दाखल करणार नाही असं पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. आंदोलनाच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा आराखडा शासनानं येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेनं निदर्शनं थांबवण्याची तयारी दर्शवली तर इतर 2 संघटनांनी निदर्शनं महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक M. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसे, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकी टॉकी संच, मॅगझिन आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आलं. नापिकी आणि कर्जबाजारीमुळे लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. जीवन गव्हाणे असं त्यांचं नाव आहे. गव्हाणे यांच्यावर 1.5 लाखांचं कर्ज होतं. कर्ज परतफेडीच्या ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

0: येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
1: नेहमी विचारा WHY सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
2: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.
3: मग सुरू करूया इन्वेस्टिंग चा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, व्हाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
7: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासाला आकार देताना त्यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला दिशा देण्याचं काम केलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 2.5 दशकांच्या वाटचालीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम केलं. उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशानं त्यांनी महत्वाच्या विविध क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू केली. मेड इन इंडिया, व्यवसाय सुलभता आणि एक खिडकी धोरणाअंतर्गत नव्या उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी परवानग्या ते प्रत्यक्ष स्थापन

0: करण्याच्या संकल्पाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम केलं. उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशानं त्यांनी महत्त्वाच्या विविध क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू केली. मेड इन इंडिया, व्यवसाय सुलभता आणि एक खिडकी धोरणाअंतर्गत नव्या उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी परवानग्या ते प्रत्यक्ष स्थापनेपर्यंतच्या असंख्य जाचक नियम अटी रद्द करत या प्रक्रियेचं सुलभीकरण केलं. संसाधनांची सहज उपलब्धता सुनिश्चित केली. यामुळे देशात उत्पादन क्षेत्रातल्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. एका अर्थाने भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने त्यांनी अनुकूल धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून भक्कम पाया रचला. याचविषयी अधिक सांगताहेत उद्योजक आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद महासचिव भावेश मारू.
1: भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा नाही, तर भारताला जागतिक उत्पादन साखळीतील एक महत्त्वाचे केंद्र बनवणे, स्थानिक उद्योगांना बळ देणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा होय. यासाठी सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातच उत्पादन करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. परदेशातून तयार वस्तू आयात करण्याऐवजी त्या वस्तूंचे उत्पादन भारतात व्हावे, भारतीय उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धात्मक व्हावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाने या प्रयत्नांना आणखी व्यापक दिशा दिली. आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून वेगळे होणे असा नाही, तर भारताची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान कौशल्य आणि पुरवठा साखळी मजबूत करून जगाशी अधिक सक्षमपणे स्पर्धा करणे असा त्याचा अर्थ आहे. या दिशेने अत्यंत महत्वाची ठरलेली योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, म्हणजेच PLI योजना. PLI योजनेअंतर्गत उत्पादन वाढवणाऱ्या पात्र कंपन्यांना त्यांच्या अतिरिक्त उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन दिले जाते. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट, सोलर मॉड्यूल्स, टेक्सटाईल्स अशा विविध क्षेत्रामध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेकडे MSME क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशभरातील लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे उत्पादन, निर्यात आणि सेवा आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहेत. सरकारकडून MSME क्षेत्रासाठी कर्ज सुविधा, क्रेडिट गॅरंटी, तंत्रज्ञान सुधारणा, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या विविध उपाययोजना, जसं जेम पोर्टल असेल, करण्यात आलेल्या आहेत. सरकारी खरेदीमुळे MSME क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाला आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर त्याचा परिणाम थेट रोजगारावरती होतो. एखादा उद्योग वाढला की त्याच्याशी संबंधित अँसिलरी युनिट वाढतात, म्हणजे पूरक उद्योग निर्माण होतात. वाहतूक, पॅकेजिंग, देखभाल, सेवा, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. म्हणूनच आत्मनिर्भर भारत ही केवळ सरकारची योजना नाही, ती उद्योग, कामगार, उद्योजक, MSME आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातून पुढे जाणारी एक व्यापक प्रक्रिया आहे.
0: श्रोते हो, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली आत्मनिर्भरता देशाच्या आर्थिक सुरक्षेचा कणा असल्याचं ओळखून प्रधानमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संलग्न उत्पादनालाही प्राधान्य दिलं. त्यामुळेच कधी काळी सर्वाधिक मोबाईल आयात करणारा आपला देश आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आणि मोठा निर्यातदार देश बनला आहे. 76,000 कोटी रुपये तरतुदीच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या माध्यमातून देशातच चीप निर्मितीचे 5 पेक्षा जास्त प्रकल्प आकाराला येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मोटार वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी लागणाऱ्या घटकांच्या स्वदेशी उत्पादनानेही नवी दिशा घेतली आहे. प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू केलेल्या तंत्रज्ञान क्रांतीबद्दल अधिक सांगताहेत उद्योजिका आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्य माया वांगणकर.
2: आजच्या काळात कोणत्याही देशाची आर्थिक ताकद ही केवळ त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर किंवा पारंपरिक उद्योगांवर अवलंबून

0: नसते, तर त्या देशाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्षमता किती मजबूत आहे यावरही ती अवलंबून असते. त्यामुळे भारतासाठी तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता ही केवळ एक गरज नाही, तर विकसित भारताच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षात भारताने तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल हँडसेटचे देशात होणारे उत्पादन. काही वर्षापूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोन पैकी मोठा हिस्सा परदेशातून इम्पोर्ट केला जातो. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारतातच मोबाईल हँडसेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. एवढेच नव्हे तर भारतातून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा बदल केवळ मोबाईल असेंबल करण्यापुरता मर्यादित नाही. मोबाईल उत्पादनासाठी लागणारे विविध घटक जसे की चार्जर, डिस्प्ले, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, पॅकेजिंग, टेस्टिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योगाची क्षमता विकसित होतात. यामुळे मोठ्या कंपन्यांसोबतच एमएसएमई क्षेत्रालाही नवीन व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुभवातून भारताने आता तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे पुढचे महत्वाचे पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्र. आज मोबाईल फोन पासून कम्प्युटर, ऑटोमोबाईल पासून मेडिकल इक्विपमेंट आणि संरक्षण तंत्रज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत जवळपास प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानासाठी सेमीकंडक्टर आवश्यक आहेत. म्हणूनच भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केली. देशातच सेमीकंडक्टर उत्पादनाचे इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग सारख्या क्षेत्रांमध्ये प्रकल्प उभारले जात आहेत. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की भविष्यातील महत्वाच्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांच्या पुरवठ्यासाठी भारताला पूर्णपणे परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही. सेमीकंडक्टर उद्योगामुळे केवळ उत्पादन वाढणार नाही, तर उच्च कौशल्याच्या रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. डिझाईन, इंजिनिअरिंग, रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असेल. त्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. आता आपण भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हे त्यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग यांचा वापर शिक्षण, शेती, वाहतूक आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वाढणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले चिप्स, प्रोसेसर्स, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आणि इतर सगळे बाकीचे हार्डवेअर भारतातच विकसित आणि उत्पादित करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या तरुणांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. आज मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेची सुरुवात आहे. सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये भारताने पुढील दशकात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता तंत्रज्ञान विकसित करणारा, त्याचे उत्पादन करणारा आणि संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने निर्यात करणारा देश बनणे हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट असणे गरजेचे आहे. माझ्या मते भारताचा प्रवास आता मेक इन इंडिया पासून रिसर्च, डिझाईन, डेव्हलप अँड मेड इन इंडिया कडे झाला पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच आज देशात सागरी मालवाहतूक आणि व्यापारी जहाज बांधणीलाही मोठं बळ मिळालं आहे. दुसरीकडे वस्त्रोद्योगाला नवी दिशा देण्यासाठी अमरावतीत PM मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क साकारत आहे. या व्यतिरिक्त औषध निर्माण क्षेत्रासाठीच्या बल्क ड्रग्ज पार्कच्या माध्यमातून कच्च्या मालासाठीची आत्मनिर्भरता, खेळणी उद्योगातली आयातीमध्ये झालेली 70% घट आणि निर्यातीतली वाढ, तसंच अवजड अभियांत्रिकी आणि रसायने क्षेत्रातली स्वदेशी उत्पादनं या सर्व बाबी उत्पादन क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला पूरक ठरल्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या याच प्रगतीशील धोरणाबद्दल अधिक सांगताहेत उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य निखिल गुर्जर.
2: 2015 ते 2026 जहाज बांधणीसाठी आर्थिक सहाय्य धोरण म्हणून एक सुरू केलं होतं मोदी सरकारने. तर त्याच्यात कसं होतं की 4,000 कोटीचं एक बजेट त्यांनी दिलं होतं 2015 मध्ये, आणि

0: त्यात 20% मदत देत होतो, जे शिप बिल्डिंग जे करायचे त्यांच्यासाठी. मार्च 2026 पर्यंत 288 करार त्या स्कीमच्या अंतर्गत साईन केले गेले आणि ह्याच्यात जवळजवळ 456 जहाज होते आणि ह्याची ओव्हरऑल आउटले जी होती ती जवळजवळ 20,000 कोटीची होती. 2025 ते 2036 जहाज बांधणी आर्थिक सहाय्य योजना आली, म्हणजे धोरण आधी होतं आणि आता ती योजना आली. त्या योजनामध्ये कसं आहे की जवळजवळ 25,000 कोटीचा तो आउटले आहे, 70,000 कोटी टोटल आपलं पॅकेज आहे त्यात या योजनेचे जवळजवळ 25,000 कोटी आहेत. मग मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड, ह्याच्यात कसं आहे की ज्या कंपनींना अजून इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं म्हणजे त्यांना ते फंड रेझिंगसाठी इक्विटीमध्ये गव्हर्नमेंट पार्टिसिपेट करते, म्हणजे मॅरिटाईम इन्व्हेस्टमेंट फंड सुरू केलं त्यांनी, ज्याच्यात 49% पर्यंत गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करू शकते आणि त्या इक्विटी फंडिंगसाठी 25,000 कोटी आहेत. आणि शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे क्लस्टर्स जे आपण ऐकतो, तसं शिप बिल्डिंग क्लस्टर्ससाठी जवळजवळ 20,000 कोटी त्यांनी त्याच्यात अलोकेट केलं होतं. आता ह्याच्यात 2024 मध्ये आपण एकाच वर्षाचं आपण बोलू, 2024 ते 2025 आपण बोलू, 41,000 ग्रॉस टनेज जो होता तो 2025 मध्ये 58,000 ग्रॉस टनेज झाला. कापड आणि वस्त्र उद्योग या क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात आपलं 5F मॉडेल राबवलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी PM मित्र नावाची एक स्कीम आहे, प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. अमरावतीमध्ये एक चांगलं उदाहरण आहे, तिथे 1,020 एकर ऑलरेडी घेतले गेले, 700 कोटीपर्यंत ते प्रकल्प ऑलरेडी ते अंमलबजावणी अंतर्गत आहे ऑलरेडी तेवढं, आणि 120 टन दरवर्षी तिथे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कार्बन फायबर टेक्नॉलॉजीचा एक डेमॉन्स्ट्रेशन प्लांट पण येतोय अमरावती क्लस्टरमध्ये. आता आपण औषध निर्माण व आरोग्य क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात मेनली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे जे आपण बनवतो आणि विकतो, तर जे उदाहरण या वर्षी मी बनवलं 100 कोटीचं मी विकलं, पुढच्या वर्षी मी 150 कोटी मी विकलं, म्हणजे हा 50 कोटीचा जो वाढ आहे त्या वाढचा आपल्याला एक पर्सेंटेज मिळतं सरकारातर्फे, आणि ह्या वाढचा जो पर्सेंटेज जो आपल्याला भेटतो याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणतात. आणि औषध निर्माण क्षेत्रात हा तर खूपच मोठ्या प्रमाणाने वापरला जातोय.
1: श्रोते हो, एकूणात कधी काळी जगाचा ग्राहक असलेल्या भारताला जगाचं उत्पादन केंद्र ही ओळख मिळवून देत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन प्राजक्ता कासले.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन ऋचा गद्रे यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 15 अश्विन शके 1948, अर्थात 7 ऑक्टोबर 2026. मंडळी, शेतीच्या उत्पादन क्षमतेत

0: चा पाया म्हणजे जमीन. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं, तिच्यातील सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्यांचं संतुलन राखणं, तिची धूप थांबवणं, या सगळ्या गोष्टी शेतीच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. आज जमिनीचं बिघडलेलं आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. याला शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणतात. आज आपण याविषयी माहिती करून घेऊया आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर मनीष कस्तुरे. त्यांच्याशी संवाद साधला आहे विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्र हो. मित्र हो, असं म्हटलं जातं की आपण जर जमिनीचं आरोग्य सांभाळलं तरच आपलं पीक चांगलं उत्पादन देईल, तरच आपल्या पिकाचं आरोग्यही चांगलं राहील. तेव्हा आज आपण शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य हे कसं राखलं पाहिजे, यासाठी आपल्याला काय करता येईल, याविषयीचीच सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून, मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर मनीष कस्तुरे सर आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
2: खूप खूप धन्यवाद.
1: सर, सुरुवातीला शाश्वत मृदा व्यवस्थापन ही नेमकी काय संकल्पना आहे त्याविषयी सांगा.
2: आपला व्यवस्थापन म्हणल्यानंतर आपलं मातीचे व्यवस्थापन, पण शाश्वत हा शब्द जोडणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळात. कारण की आजच्या काळात थोडीफार शेतीला आपण कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शाश्वत म्हणजे कसं आहे की शाश्वत जमिनीचे व्यवस्थापन किंवा मृदा व्यवस्थापन म्हणजे त्या जमिनीची अशा प्रकारे व्यवस्थापन करावी की तिच्याकडून मिळणारं उत्पन्न, पाणी संरक्षण, पाणी महत्त्वाचं आहे, पाणी संरक्षण, पर्यावरणातील इतर घटक म्हणजेच एकूण संपूर्ण परिसंस्था, त्यामध्ये कीटक आले, त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे सूक्ष्म जीवजंतू आले, त्यामुळे जमिनीत असणारे विविध कीटक आहेत म्हणजे गांडूळ आहे, वेगवेगळे छोटे छोटे प्राणी असतात, मुंगी आहे, ही पूर्ण परिसंस्था दीर्घकाळ टिकून राहावी लागते.
1: बरोबर.
2: म्हणजे आपल्या मातीचं आरोग्य व्यवस्थित राहील, म्हणजे सुधारतील आणि आवश्यक जी मातीची कार्य आहे, जी मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: बरोबर.
2: सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण आपल्या जमिनीचा उपयोग अशा पद्धतीने करायचा आहे की ती उत्पादन तर दिलीच पाहिजे आपल्या ह्या पिढीला, पण उद्याच्या पिढीसाठी तिची सुपीकता, रचना म्हणजे जे स्ट्रक्चर म्हणतो आपण, रचना, पाणी धरण्याची क्षमता आणि त्यामध्ये असणारे जैवजीवन म्हणजे जैविक जीवन म्हणजे सॉइल मायक्रोब्स
1: हे
2: अबाधित ठेवले पाहिजे, मग यालाच आपण शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणू शकतो. आजकाल काय झालेलं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी टाळतो. म्हणजे पूर्वी आपण पाहायचो ना की आपल्या खेडेगावात प्रत्येक घरटी ही गुरं असायची,
1: हो,
2: म्हैस असायचं, गाय असायची, बैलं असायची, पण ते कुठेतरी वातावरण बिघडलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की पशूचा जो आपल्या अविभाज्य घटक होता शेतीचा,
1: हो,
2: तो कुठं तर नाहीसा झालेला आहे.
1: शेती आणि पशुपालन यांचं एक जवळचं नातं होतं,
2: हो,
1: ते आता मला वाटतं दुरावत चाललंय.
2: हो, त्यामुळे काय झालेलं आहे, आपल्या जमिनीत शेणखत हा जो नावाचा प्रकार आहे ना तो फार कमी प्रमाणात पडला जातो, त्यामुळे पूर्ण मातीची जी रचना आहे ती बिघडत चाललेली आहे. त्यामुळे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अशा बरेचशा तंत्रज्ञान दिलेले आहेत ज्यामध्ये शाश्वत मृदा व्यवस्थापनचा देखील अंतर्भाव आहेच. जेव्हा आम्ही एखाद्या शिफारसीत खतमात्रा देतो त्यावेळेस विद्यापीठाच्या डायरीचं जर तुम्ही वाचन केलात तर त्यामध्ये प्रत्येक रासायनिक खतांच्या मात्रेसोबत शेणखताची जोड दिलेलीच आहे. ह्या शेणखताच्या उपयोगाला कुठेतरी म्हणजे बगल दिली जाते, त्यामुळं सध्या आपल्या जमिनीचं आरोग्य थोडं बिघडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु शाश्वत मृदा व्यवस्थापन जर तुम्ही केलात, त्यामध्ये सेंद्रिय रासायनिक खतांचा आणि जैविक खतांचा जर योग्य वापर केलात ना, तर आपण असं म्हणू शकतो की त्याला शाश्वत मृदा व्यवस्थापन आपण करत आहोत.
1: खरंय. म्हणजे जी जमिनीची जी पोषण मूल्य आहेत ती टिकवणं आज गरजेचं झालेलं.
2: जमिनीचे पोषण मूल्य शाश्वत प्रकारे टिकवणं गरजेचं आहे.
1: मग आता या जमिनीचं आरोग्य नेमकं कसं राखायचं?
2: आता आरोग्य, आरोग्य म्हणजे जीवपणा आला त्यामध्ये. आता माणसाचं आरोग्य आपण कसं म्हणतो की निरोगी आरोग्य पाहिजे, पण कुठल्याही रोगाला बळी पडता कामा नये. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये हे बघा, बरेचसे जे काय कीटक आहेत किंवा रोग आहेत ह्यांचा मूळ स्रोत जमिनीचा आहे.
1: हो,
2: परंतु आपण आपल्या जमिनीचं पोषण अशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही एक टर्मिनॉलॉजी न्यूट्रिएंट डिफेन्स मेकॅनिझम. आता पूर्वीचे लोक भरपूर खायचे, दूध प्यायचे, म्हणून ते निरोगी होते. काही काही लोकांनी तर इंजेक्शन पाहिलं नाही
1: हो
2: कधी.
1: हो,
2: तर आताची पिढी ह्या नवीन जंक फूडमुळे ते बऱ्याचशा रोगाला बळी पडतात. तसंच ह्या मातीमध्ये देखील आहे. जर तुम्ही त्या मातीला

0: पोषक अन्न दिलात म्हणजे पिकानुसार पोषक अन्न दिलात आणि न्यूट्रिएंट डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो आपण, म्हणजे अशा प्रकारे आपण त्या पिकांसाठी अन्नद्रव्य द्यायचं की जेणेकरून त्यांच्यात म्हणजे रोगाला आणि कीटकाला ते बळी पडू नये, आपण जमिनीचे आरोग्य ह्याला म्हणतो. त्याचप्रमाणे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की एक जिवंत प्रणाली म्हणून सतत कार्य करण्याची क्षमता, म्हणजे नेहमी त्यामधून अन्नद्रव्य उपलब्ध व्हावेत, वनस्पती व प्राण्यांची उत्पादकता टिकवणे, हवा व पाण्याची गुणवत्ता राखणे, म्हणजे पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. आपण अशा पद्धतीने त्यांना खत, सेंद्रिय खत असू दे, रासायनिक खत असू दे, दिलं पाहिजे जेणेकरून हवा आणि पाणी प्रदूषित होता कामा नये आणि उत्पादन चांगलं पाहिजे, गुणवत्ता चांगली पाहिजे आणि सजीवांच्या आरोग्यास हातभार लावणे, हे सर्व गोष्टींचा ज्यामध्ये अंतर्भाव असतो त्याला म्हणतो आपण जमिनीचे आरोग्य.
1: बरोबर. मग हे जमिनीचं आरोग्य राखायचं कसं?
0: आता ऍक्च्युली जमिनीचे आरोग्य हे आपण जर समजून घ्यायचं तर त्याला तीन प्रमुख अंग आहेत. आता जमिनीचा जर विचार केला तर त्याला भौतिक आरोग्य जमिनीला आहे, त्यामध्ये कसं आहे, मातीची रचना कशी आहे, भुसभुशीतपणा त्या मातीचा कसा आहे, त्याची घनता कशी आहे, पाणी मुरण्याची क्षमता किती आहे, जलधारणता क्षमता किती आहे आणि मुलांसाठी त्याला उपलब्ध जागा किती आहे. मध्यम काळ्या जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता चांगली आहे, आपल्या लाल जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता थोडी कमी आहे. त्यांच्यातले अन्नद्रव्य थोडे वेगळे आहेत, आपल्यातले अन्नद्रव्य थोडे वेगळे आहेत, परंतु जमीन ती जमीन आहे, दोन्ही जमिनी सुपीक आहेत, परंतु थोडे भौतिक गुणधर्म वेगळे आहेत आणि त्याप्रमाणे ह्या भौतिक गुणधर्माचा विचार करून त्यामध्ये आपण काही उपाययोजना केल्या पाहिजेत. दुसरा अंग आहे ह्या जमिनीच्या आरोग्याचा, तो आहे रासायनिक. म्हणजे रासायनिक जे गुणधर्म आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे पीएच, म्हणजे ज्याला आपण सामू म्हणतो. त्यानंतर असते विद्युत वाहकता, म्हणजे त्या जमिनीमध्ये किती प्रकारचे धनप्रभार व ऋणप्रभाराचे आयन्स आहेत, त्यामध्ये म्हणजे अन्नद्रव्य आहेत. नंतर आहे सगळ्यात महत्वाचा भाग आहे सेंद्रिय कर्ब. सर्वसाधारणतः अशी एक ट्रेंड आहे की सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, म्हणजे आपण बघतो की वनांचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. बरोबर आहे, हिरवाई कमी होत चाललेली आहे, ऑब्व्हियसली त्याचा सेंद्रिय कर्बावरती परिणाम होतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा रासायनिक गुणधर्म असा आहे की देवाणघेवाणची प्रक्रिया. मातीमध्ये जेव्हा आपण खतं देतो, ते रासायनिक असू दे किंवा सेंद्रिय असू दे, तेव्हा त्यातून काही अन्नद्रव्य लिबरेट होतात, निघतात, बाहेर पडतात त्या सोल्युशनमध्ये आणि तो कुठंतरी चिकटला पाहिजे. ते कुठं चिकटतात, मातीचा एक बारीक अंश असतो त्यावरती जाऊन ते चिटकतात आणि त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. जेवढी देवाणघेवाणची प्रक्रिया चांगली तेवढं आपल्या मातीचं आरोग्य चांगलं, म्हणजे त्याला इंग्लिश म्हणतात कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. हा झाला एक रासायनिक भाग, हा झाला दुसरा अंग. तिसरा अंग जमिनीचा आरोग्याचा म्हणताना जैविक आरोग्य. तुमच्या जमिनीमध्ये किती सूक्ष्मजीव आहेत, तुमच्या मातीमध्ये किती सूक्ष्मजीव आहेत, गांडूळ किती आहेत, बुरशी किती आहे, वेगवेगळी जीवाणू किती आहेत, म्हणजे मृदजीवांची क्रियाशीलता म्हणजे इफिशियन्सी किती आहे. म्हणजे हे बघा, आपण जेव्हा कुठलीही खतं देतो त्या खताचं विघटनापासून मिनरलायझेशनपर्यंत ह्या प्रक्रियेमध्ये ह्या सूक्ष्मजीवांचा मोठा रोल आहे. कारण हे घटक सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, अन्नद्रव्यांचे चक्रीकरण म्हणजे अन्नद्रव्यांचा सायकल कम्प्लीट करतात. त्याचप्रमाणे मातीची रचना सुधारण्यासाठी महत्वाचे पडते, म्हणजे जमिनीचे आरोग्य राखताना भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म ह्या गोष्टींचा आपण सारासार विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: या सर्व गोष्टींचा विचार करून जमिनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची?
0: आरोग्याची काळजी, आता माणसाने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, साधारणतः आपण एक थंबरूल आहे की सकाळी उठावं, व्यायाम करावं, सकस अन्न खावं, म्हणजे बाहेरच्या अन्नापेक्षा घरात तयार केलेलं अन्न खावं, म्हणजे जेणेकरून आपले सगळे प्रॉब्लेम्स कमी होतात. त्याचप्रमाणे मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे की आपल्या भारत देशातल्या, महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या असा अभ्यासाअंती निदर्शनास आलेला आहे की आपल्या अनेक भागात जमिनीतील सेंद्रिय कर्म कमी होत आहे, त्यामुळे अन्नद्रव्याचा समतोल. दुसरी गोष्ट आहे, आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो कोकण पट्ट्यामध्ये. दुर्दैवाने ह्या वर्षी पावसाचा थोडा ते उणीवच आहे, परंतु इन जनरल आपल्याकडे बऱ्यापैकी पाऊस पडतो. हल्ली पावसाची इंटेन्सिटी बदललेली आहे, एका दिवशी 100 मिलीमीटर 200 मिलीमीटर पाऊस पडतो, ह्यामुळे जमिनीची धूप होते. विचार करा, माती तयार होण्याकरता साधारणतः 100 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो आणि एका पावसामध्ये आपल्या वरच्या भागातील मातीची धूप होणे म्हणजे आपलं नुकसान आहे मोठं, हे लक्षात येत नाही कोणाच्या. म्हणजे त्यावेळेस आपला समुद्र लाल होतो, खरं तर लाल होता कामा नाही, त्याला आपण बांध बंदिस्त घालून माती टिकवली पाहिजे. म्हणजे जी जमिनीची धूप होते ती एक आपण कमी केली पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यातला घट्टपणा म्हणजे हार्डनेस

0: आणि काय काय वेळेस आता आपल्याकडे ॲसिडिक सॉइल्स आहेत आणि आपल्या उत्तर कोकणात जर गेलात तर तिकडे थोडे न्यूट्रल टू अल्कधर्मी सॉइल्स आहेत. हां, आणि ह्याच्यामुळे देखील आपल्या जमिनीच्या आरोग्यावरती परिणाम होतो. त्याचप्रमाणे पाण्याचा अयोग्य वापर, त्या पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच दिलं पाहिजे ना. विद्यापीठाने प्रत्येक पिकांच्या पाण्याची गरज हे आपल्या त्या डायरीमध्ये दिलेली आहे, त्यानुसारच पाणी दिलं पाहिजे. पण आपली एक टेंडन्सी आहे की पाणी सोडलं की ते साचेपर्यंत आपण ते देतो, त्याच्यामुळे देखील जमिनीचं आरोग्य धोक्यात येतं. आजकाल काय झालेलं आहे की आपण आजकाल थोडं असं लिथार्जिक झालेलो आहोत, आळशी झालेलो आहोत. जो काही पालापाचोळा कचरा काढतो तो आपण जाळून टाकतो. जाळणं ही चुकीचं आहे, म्हणजे आपण सेंद्रिय पदार्थाचं विघटन करावं, त्याचं आपण डिकम्पोजिशन करावं. त्याऐवजी काय करतो, आपण डायरेक्टली जातो, त्याचा ॲश होतो. म्हणजे एकतर प्रदूषणास आपण कारणीभूत ठरतो, दुसरं आपल्या जमिनीतील जो सेंद्रिय पदार्थ जमिनीत पडला पाहिजे तो आपण काय टाकत नाही. म्हणजे इन जनरल ह्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि विद्यापीठ यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही वेगवेगळे मातीचे नमुने चेक करत असतो. त्या मातीच्या नमुन्यात चेक केल्यानंतर असं लक्षात येतं की जमिनीतील नत्रांची आणि सेंद्रिय कर्बांची कमतरता असल्याचे म्हणजे दिसून आलेलं आहे आम्हाला. म्हणजे आपल्याकडे नत्र पण कमी आहे आणि सेंद्रिय कर्ब पण कमी आहे. म्हणजे या पूर्ण अभ्यासावर आपल्या लक्षात येते की मृदा आरोग्य तपासणीत भौतिक व जैविक निर्देशांकांचा समावेश वाढवण्याची गरज आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, पीएच एसी एनपीके, त्यानंतर बोरॉन आलं, हां, त्यानंतर सल्फर आला, आता काही दिवसानंतर कार्बनची पण मात्रा आपण त्यामध्ये किती असली हे गरजेचं आहे. यामुळे जमिनीचं आरोग्य आपण स्थित आपण राखलं जाऊ शकतो.
1: शाश्वत मृदा व्यवस्थापनाची प्रमुख पावलं कोणती म्हणता येतील, यासाठी सुरुवातीला काय करायला पाहिजे?
0: आता आपण केव्हाही जेव्हा पीक घेत असतो, म्हणजे खरीप हंगाम असू दे, रबी हंगाम असू दे, किंवा पाण्याची व्यवस्था असून म्हणजे उन्हाळी हंगाम असू दे, प्रत्येक हंगामात शाश्वत व्यवस्था म्हणजे पहिली पायरी म्हणजे अंदाजावर नाही. म्हणजे माझी जमीन चांगली आहे, माझी सुपीक चांगली आहे, माझी आजी आजोबा एवढं उत्पादन घ्यायचे, हे अंदाज झाला. अंदाजावर नव्हे तर तपासणी आधारित शेती केली पाहिजे. म्हणजे तुमच्या मातीचा नमुना तुम्ही तपासला पाहिजे. म्हणजे माती परीक्षणातून तुमच्यातला जमिनीचा पीएच काय आहे, त्यात विद्युत वाहकता किती आहे, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे, उपलब्ध अन्न द्रव्याची स्थिती समजू शकते. म्हणजे इन जनरल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आपली स्कीम आहे सॉइल हेल्थ कार्ड. म्हणजे आपण कसं आपलं हेल्थ कार्ड आपला फॅमिली डॉक्टर तयार असतो, तसंच आपल्या जमिनीची सॉइल हेल्थ कार्ड आपण तयार करून घेतलं पाहिजे. आणि त्या माती परीक्षणाच्या आधारे शिफारसींचा वापर करून खतांची मात्रा ठरवावी. यामध्ये कसं होतं, समजा आपण उपलब्ध नत्र चेक केलं आणि उपलब्ध नत्राची मात्रा 300 किंवा 350 किलो प्रति हेक्टर आहे, त्यावेळेस शिफारसी खत मात्रा जर 50 किलो असेल तर 50 किलो द्यायची गरज नाही, त्यामध्ये आपण 25% कपात करू शकतो. म्हणजे माझ्या जमिनीमध्ये पूर्वीच उपलब्ध नत्र भरपूर आहे, परंतु मी चेक केल्यानंतर लक्षात आला की माझ्या पिकाची गरज कमी आहे, तर 50% रासायनिक खतांचा आपण बचत करू शकतो. म्हणजे ह्या शाश्वत मृदा व्यवस्थापनामध्ये पहिलं महत्वाचं पाऊल आहे की तुम्ही माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हणजे पूर्ण भारतभर सॉइल टेस्ट बेस्ड बॅलन्स आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे माती परीक्षण आधारित समतोल आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ह्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे.
1: बरोबर, त्यानंतर आपल्याला काय करता येईल?
0: आता ऍक्च्युली जेव्हा आपण माती परीक्षणासाठी माती गोळा करतो त्यावेळेस शास्त्रोक्त पद्धतीनेच माती गोळा करावी. म्हणजे साधारणतः तुमचे जर शेती पिके असतील, त्यामध्ये भात असेल, विविध कडधान्य असतील, साधारणतः त्यावेळेस 15 सेंटीमीटरचा मातीचा नमुना घ्यावा. त्या व्यवस्थित प्रमाणाने तुम्ही जर मातीचं नमुना गोळा केला तर तुमचं इन जनरल सॉइल हेल्थ कार्ड व्यवस्थित होऊ शकतं. आणि त्यामध्ये आपण मग वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करून आपण आपली खतांची मात्रा कुठल्या पद्धतीने द्यावे, त्यासाठी आपल्या विद्यापीठाने 3 स्तर दिले आहेत, काही 6 स्तर आहेत. म्हणजे त्या स्तरानुसार जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर तुमचे जमिनीचं आरोग्य देखील अबाधित राहतं, पिकांच्या उत्पादनात भर होतं, उत्पादनाच्या गुणवत्तेत भर होतं, आणि आपल्याला मगाशी बोललो ना आपण की पुढच्या पिढीसाठी पुढच्या हंगामासाठी आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांची मात्रा राखली पाहिजे, ही राखली पण जाते.
1: मग अशी तुम्ही म्हणालात की आपल्या जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे ते कमी होत चाललंय, मग यासाठी काय उपाय करता येतील?
0: आता सेंद्रिय कर्ब हा मृदा आरोग्याचा अत्यंत महत्वाचा आधार आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय की कार्बनचं प्रमाण, आणि त्या कार्बनला वेगवेगळे इतर घटक जोडलेले असतात. म्हणजे ह्यामध्ये मी एक उदाहरण सांगेल तुम्हाला की आजकाल बाजारात ह्युमिक ऍसिड, फल्विक ऍसिड अत्यंत प्रमाणात मुबलक प्रमाणे मिळतं, परंतु ह्युमिक ऍसिड आणि फल्विक ऍसिड हे दोन जे

0: ॲसिड आहेत हे आपल्या जेव्हा आपण सेंद्रिय कर्बाचं विघटन करतो म्हणजे डिकम्पोजिशन करतो, खत तयार करतो, त्यावेळेस जे मोठे मोठे आपले मॉलिक्युलर वेट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, जे तसले घटक असतात त्याच्यापासून ह्युमिक ऍसिड आणि फल्विक ऍसिड तयार होतो. आता सेंद्रिय कर्बामुळे मातीची रचना, जलधारणा क्षमता, सूक्ष्मजीवांची कार्यशीलता म्हणजे सूक्ष्मजीव असतो त्यांची कार्यशीलता, आणि जे काय आपण रासायनिक खतामार्फत अन्नद्रव्य देतो त्यांचं व्यवस्थित चक्रीकरण म्हणजे ते झाडांच्या मुळापर्यंत जाणं, ह्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे कोण करतं तर सेंद्रिय कर्ब. आता इन जनरल काय करतो आपण म्हणजे सेंद्रिय कर्बासाठी, आता आपल्याकडे बरेचसे उपाय आहेत. शेणखत आहे, चांगले कुजलेले कंपोस्ट आहे, कंपोस्ट म्हणजे सिटीमध्ये तयार करतात ते कंपोस्ट आहे, त्यामध्ये घेताना काळजी घ्यावी प्लास्टिक नसावं, चांगलं कुजलेलं कंपोस्ट असावं. गांडूळ खत, आयसिनिया फोयोटिडा आणि युड्रिलस युजिनी ह्या दोन स्पेसीज आहेत गांडुळाच्या, त्या गांडुळाच्या मदतीने तुम्ही काय विशिष्ट पद्धतीने जर गांडूळ खत तयार केलात तर गांडूळ खत, हिरवळीची खते म्हणजे त्यामध्ये दह्यांच्या आला, बर्शीम आलं, आपल्याकडे गवार आलं, वेगवेगळ्या चवळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पल्सेस आहेत, ते म्हणजे आपण हिरवळीची खतं म्हणून वापरला जातो. आपण जेव्हा कुठलंही पीक घेतो ते पीक कशासाठी घेतो, आपल्याला खाण्यासाठी, म्हणजे भाताचा पेंडा राहतो तसाच, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा आपण कडधान्य हार्वेस्ट करतो, फक्त आपण कडधान्य घेतो, उरलेला हार्वेस्ट म्हणजे ह्या सगळ्या पिकांचा अवशेष, कधी कधी पानगळ होते आपल्या जी पानं असतात ती पानं, त्यानंतर आपण आता हल्ली विद्यापीठाने आंब्यामध्ये रिज्युव्हनेशन टेक्नॉलॉजी दिलेली आहे, म्हणजे मोठी झाडं असतील तुमची 50-50, 40-40 वर्षाची, आता ती मोठे हार्वेस्टिंगला अडचण असतात, त्यामुळे विद्यापीठाने रिज्युव्हनेशन टेक्निक दिलेली आहे, त्याचा आपण छाटणी करतो. छाटणी केल्यानंतर त्या पिकांचे जे अवशेष आहेत ते सगळे अवशेष, आणि इन जनरल आपल्या शेतावरती किंवा बांधावरती जे काय सेंद्रिय पदार्थ आहेत ते आपण ह्या जे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वापरू शकतो. हे झालं सगळ्यात प्राथमिक, म्हणजे पिकांचे अवशेष वगैरे सगळे प्राथमिक. आता ह्या प्राथमिकवरती आपण त्या कुजवण्यासाठी त्याला शेण लागणार, बरोबर आहे, शेण लागणार म्हणजे अर्धवट कुजलेले अवशेष प्रमाण शेण, सूक्ष्मद्रव्य लागणार. ह्या सगळ्यांचा वापर करून एक चांगलं कुजवलेलं म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स त्यामध्ये ते कुजवून त्यामध्ये तुम्ही सेंद्रिय पदार्थ अशा प्रकारे तुम्ही कुजवलेले खतं तयार करायचे, आणि ते सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी एक उत्तम स्त्रोत होऊ शकतं.
1: खरं आहे. याशिवाय आणखी काय आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात?
0: आता उपाययोजना म्हणजे मी तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की कुठलाही काडी कचरा शेतामध्ये तयार असणारा जाळू नका. जे काही पिकाचे अवशेष आहेत त्याचं आच्छादन म्हणून वापर करू शकता, म्हणजे मल्चिंग, आपल्या भाताचा पेंडा असेल किंवा जे काही पिकांचे अवशेष असतील, पालापाचोळा असेल, ते तुम्ही त्या आच्छादन म्हणून वापर करा. त्यावर आच्छादन म्हणून वापर केल्यामुळे सूर्यकिरणाचा जो डायरेक्ट इफेक्ट आहे म्हणजे सॉइल मॉइश्चर डिप्लीट करण्यासाठी, कमी करण्यासाठी, तो कमी होईल, आणि त्या पूर्ण पिकांच्या अवशेषाचा विघटन होऊन त्या ठिकाणी एक चांगला सेंद्रिय कर्बाचा पॅच तयार होईल. आणि जेव्हा सेंद्रिय कर्बाचा पॅच तयार होतो त्यामुळे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अबाधित राखलंच पाहिजे. कुठलेही म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये तयार होतात त्यांना काय जाळू नका, त्या अवशेषांचे म्हणजे जे काही रेसिड्यू मिळतात त्यांचे पुनर्चक्रण करा, म्हणजे ते वापरले पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही संतुलित वापर केला तर तुम्हाला निश्चितच शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणजे तुमच्या जमिनीची सुपीकता तुम्ही पुढच्या पिढीकरता शाश्वत अबाधित ठेवाल अशी अपेक्षा आहे.
1: खरंय. मातीमधले जे जैविक घटक आहेत त्यांना आपण अबाधित राखलं पाहिजे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता एकात्मिक अन्नद्रव्याबद्दल मी थोडं बोलतो. त्यामध्ये जेव्हा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेस आपण जेव्हा खतं देतो म्हणजे सेंद्रिय पदार्थाचे असू दे किंवा रासायनिक माध्यमातून खतं देतो, तेव्हा ना इन जनरल 4 R लक्षात घेतले पाहिजे. 4 R म्हणजे राईट सोर्स, म्हणजे योग्य स्त्रोत पाहिजे तुम्हाला, म्हणजे जे काय खतांची तुम्ही कुठून घेता, कुठल्या विभागातून घेता, त्याचं योग्य स्त्रोत तुम्हाला माहीत पाहिजे. दुसरा आर आहे तो राईट रेट, म्हणजे योग्य मात्रा. विद्यापीठाने जे काय मात्रा सांगितलेल्या आहे विविध पिकांचे त्याची योग्य मात्रा दिली पाहिजे. राईट टाईम म्हणजे खतं योग्य त्या वेळीच दिली पाहिजे, खते कधी पण देऊन चालणार नाही. राईट टाईम योग्य वेळेत खतं दिली पाहिजे, आणि राईट प्लेस योग्य ठिकाणी खतं दिली पाहिजे. आता योग्य ठिकाणी म्हणजे कसं, आंब्यामध्ये कसं सांगितलं विद्यापीठाने की आंब्यामध्ये आपला भाताचा कॅनोपी प्रमाणे तुम्ही रिंग काढा, रिंग पद्धतीने खतं द्या, किंवा जर तुमच्याकडे ड्रीप इरिगेशन असेल तर फ्लड इरिगेशनच्या माध्यमातून खतं द्या. अशा प्रकारे म्हणजे राईट सोर्स, योग्य स्त्रोत, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी खतं जर दिलात तर तुम्हाला रासायनिक, भौतिक आणि जैविक, जे आपण आता प्रश्न विचारलात की मातीतील जैविक जीवन जपण्यासाठी काय केलं पाहिजे, आता जैविक

0: जीवन जपणं ही अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून तर हल्ली बघा ना, कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर, नैसर्गिक शेती, आजकाल आपण नैसर्गिक शेतीवरती भरपूर बोलतोय. कारण की नैसर्गिक शेतीमध्ये काय करतात आपण, की आपल्या पर्यावरणानुसार, आपल्या भागानुसार, आपल्या जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहेत, असंख्य सूक्ष्मजीव आहेत, आणि त्या सूक्ष्मजीवांचं कार्य काय आहे, ते सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतात. विघटन करत असताना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवतात. आणि त्यामध्ये काही सूक्ष्मजीव असे आहेत जे नत्राचं स्थिरीकरण करतात, म्हणजे जे लेग्युमिनस क्रॉप म्हणतो ना आपण, की नत्राचं स्थिरीकरण करतात. काही पालास विरघळणारे जीवाणू आहेत, पालास उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, हे ते मदत करतात. म्हणून ह्या जैविक जीवन जपलं पाहिजे. आता आधुनिक जे संशोधन झालेलं आहे त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की ह्या सूक्ष्मजीवांचे अन्नद्रव्य चक्रीकरण, कार्बन साठवण, म्हणजे आपण हल्ली कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो, की कार्बन साठवलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जमिनीचे भौतिक गुणधर्म म्हणजेच आरोग्य हे टिकवलं पाहिजे, यासाठी ह्या सूक्ष्मजीवांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण चांगले कुजलेले शेणखत असू दे, त्यामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, एकाच क्रॉपच्या मागं न लागता वेगवेगळ्या पद्धतीने क्रॉप्स घेतले पाहिजेत, वेगवेगळी पिकं घेतली पाहिजेत. आणि जे काही जैविक खतं आहेत त्यात बायोफर्टिलायझर असू दे, ट्रायकोडर्मा असू दे, त्यानंतर रायझोबियम असू दे, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, KSB आहेत म्हणजे पोटॅशियम सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, ह्यांचा आपण वापर केला पाहिजे. जैविक खतांचा वापर हा म्हणजे काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. इन जनरल तर माती परीक्षण, सेंद्रिय स्रोत व संतुलित खत व्यवस्थापन ह्या एकात्मिक जर चौकटीत जर तुम्ही बसवलात तर तुमच्या मातीतील जी जैव आहेत ह्याचं आरामात आपण जतन करू शकतो.
1: बरोबर. आता पिकांची फेरपलट आणि विविधीकरण याविषयी जरा सांगा.
0: आता पिकांची फेरपलट, जर समजा आपण सतत एका ठिकाणी एकच पीक घेत बसलो तर दोन चार गोष्टी त्यात होतात. म्हणजे त्या अन्नद्रव्यावरती ताण दिला जातो. दुसरी गोष्ट आहे, तीच ती गोष्ट तिथे असल्यामुळे वेगवेगळे तण येतात, किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, आणि मातीच्या जैविक घटकातील विविधता म्हणजे राखू शकते. तसं इन जनरल आपण दररोज एकच भाजी खाण्यास आपलं मन पण करत नाही, म्हणजे नको वाटतं, काल तीच भाजी होती, सकाळी तीच भाजी होती.
1: बरोबर.
0: म्हणून थोडं चेंजेस पाहिजे. म्हणजे पीक जर बदललं तर मुलांची संरचना बदलते, मुलांची संरचना बदल तर तिथले जैविक जे म्हणजे आपण म्हणतो मायक्रोक्लायमेट, सॉइलमधलं मायक्रोक्लायमेट ते चेंज होतं. त्यामुळं पिकांचा फेरपलट करणं गरजेचं आहे. आता कडधान्य घ्या, तेलबिया घ्या किंवा दुसरे धान्य घ्या. आमच्याकडे पल्सेस आहेत, आपल्याकडे डॉलिसिस बीन आहे, कडवा वाल आपण घेतो, हे घ्या. त्यानंतर उन्हाळी मका घ्या, म्हणजे तुमच्याकडे पाणी उपलब्धतेनुसार. असं केल्यानंतर काय होतं की कडधान्य घेतल्यानंत्र कडधान्याच्या मुळावरती जैविक नत्र जो आहे ते स्थिरीकरण करतो. आणि भात पिकाने आपण शिफारसित खतमात्रा टाकलेली आहे, म्हणजे शिफारसित खतमात्रा जे त्यांनी अपटेक केलेलं आहे, घेतलेलं आहे, ह्या कडधान्याच्या पिकामुळे पुन्हा त्याची जी सुपीकता आहे ती टिकून ठेवतो. आणि कडधान्य पिकामध्ये काय होते माहिती का, कडधान्य पिकामध्ये बरेचसे पानं त्याचे जे प्लांट पार्ट्स आहेत ते जमिनीत पडतात नैसर्गिकता, त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढतं आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. जेव्हा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं, जेव्हा तुमचं नत्राचं स्थिरीकरण होतं, म्हणजे आपण इनडायरेक्टली शाश्वत मृदा व्यवस्थापनाकडे जातोय. म्हणजे त्यासाठी पिकांचा फेरपालट आणि क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, विविधपणा असणं गरजेचं आहे.
1: आता जमिनीची क्षारता आणि आम्लता ओळखून काय सुधारणा करता येतील?
0: खरं तर आपण कोकणामध्ये आपण फार नशिबवान आहोत की आपल्याकडे हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आपल्या ॲसिडिक जमिनी आहेत, आता म्हणून तर आपल्या म्हणजे आपण म्हणतो की जांबा खडक, लाल खडक आहे. बघा ना, म्हणजे जगातील उच्चस्तरीय म्हणजे गुणवत्तेचं आपण हापूसांबा तयार करतो, आपण काजू तयार करतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या जमिनीचा गुणधर्म आहे. आणि आपल्याकडे ॲसिडिक सॉइल्स असे फार कमी आहेत. आपल्याकडे क्षार जमिनी ज्या आहेत त्या कोस्टल सॅलाइन सॉइल्स आहेत, म्हणजे समुद्रापासून तयार झालेली क्षारवट जमीन, खारपट जमीन म्हणतो आपण. ह्याचा भाग आपल्या पर्टिक्युलरली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अत्यल्प आहे, परंतु रायगडमध्ये बऱ्यापैकी जमीन आहे. म्हणजे साधारणतः 55,000 हेक्टर असेल एवढा आकडा आपला आहे. परंतु विद्यापीठाने त्या जमिनीकरता देखील वेगवेगळ्या वाणांची शिफारस केलेली आहे. म्हणजे भाताच्या वाणामध्ये जर बघितलात तर पनवेल 1 आहे, पनवेल 2 आहे, हल्ली हल्ली एक आम्ही पनवेल 3 पण मी त्याला दिलेली आहे. ह्या भातांचा वापर केल्यास त्या क्षारपट जमिनीमध्ये, समुद्रापासून तयार झालेल्या क्षारपट जमिनीमध्ये भाताचं उत्पन्न करू शकता. मग ह्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी पण दिलेल्या आहेत आपण. म्हणजे आमच्याकडे खारलँड संशोधन केंद्र आहे पनवेलला, त्या संशोधन केंद्रावरती वेगवेगळे प्रयोग होऊन

0: वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आम्ही तयार केलेत, त्यामध्ये उलकटणे असेल, वेगवेगळ्या मशागतीचे प्रॅक्टिसेस आहेत. ह्यामुळे काय करतो आपण माहिती आहे का, की तिथे क्षारता कमी करतो. आणि अशा क्षारता कमी केल्यामुळे तिथे क्षार जमीन आपण का पटकन बदलू शकत नाही, समुद्र आहे, समुद्र असल्यामुळे क्षार जमीन येणारच, पण त्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देणाऱ्या विविध वान जाती आणि विविध तंत्रज्ञान विद्यापीठाने दिलेले आहेत. आणि ह्या असल्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये काही वेगळी खतं वापरली किंवा भूसुधारकांचा वापर जर केला तर निश्चितच आपल्या जे जमिनीचा पीएच असेल किंवा विद्युत वाहकता असेल हे आपल्या पिकास पोषक असे आणू शकतो आणि उत्पन्न आपण घेऊ शकतो.
1: बरोबर. शेवटी आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: एकच म्हणजे शेतकरी मित्रांना विनंती आहे माझी, संदेश नाही माझी विनंतीच आहे. कारण कसं आहे की आजकालच्या या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीनुसार मी त्यांना रिक्वेस्टच करू शकतो की शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणजे ह्यामध्ये अजिबात खर्च वाढत नाही, उलट योग्य नियोजनामुळे अनावश्यक निविष्ठा कमी करणे, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर, पाण्याची बचत, मातीची उत्पादकता टिकवणे व दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. प्रत्येकाने आपल्या शेताची माती, पाऊस, पीक पद्धती आणि बाजारपेठ ह्या सगळ्यांचा विचार करून एकच उपाय सर्वांसाठी दृष्टिकोन टाळावा. म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे की माती परीक्षण करा, सेंद्रिय पदार्थ परत द्या, म्हणजे ऑर्गॅनिक रिसायकलिंग करून सेंद्रिय पदार्थ आपण जे काढतो जमिनीतून ती त्याला परत देणं गरजेचं आहे. माती उघडी ठेवू नका म्हणजे शेती करा. अन्नद्रव्य संतुलित द्या, पाणी जपून वापरा, मातीची धूप रोका, मातीतील जैव जीवन जपा, या सर्व गोष्टीचा जर अवलंब केला तर निश्चितच मातीचे आरोग्य व शेतीची शाश्वतता ह्या दोन्ही मजबूत करता येतील. आज एवढीच माझी विनंती शेतकऱ्यांना आहे.
1: तेव्हा शेतकरी मित्र, तुमच्या लक्षात आलंच असेल मातीचं आरोग्य जेव्हा आपण सांभाळू तेव्हाच आपलं उत्पादन वाढणार आहे आणि माती हीच आपला शाश्वत जो उत्पादन देणारा पर्याय आहे तो आहे. सर, आज आपण इथे आलात आणि शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य हे कसं राखलं पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या शेतकरी मित्रांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं ऋचा गद्रे यांचं. श्रोते हो, यानंतर 8 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर 8:10 भारतीय वायुसेना दिनाच्या पूर्वसंध्येला हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांचा संदेश दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. आणि आता बातम्या विस्तारानं. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

0: मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळामध्ये आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत अशी वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं ते म्हणाले. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दामध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची समर्पणाची मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवायचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: नवी मुंबईत नेरूळ इथे सेवा ज्योती यात्रा नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली. नाशिक धुळे अहिल्यानगर बीड सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा सेवा ज्योत यात्रा वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यामध्ये हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI वर्तवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयंउत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आधुनिक रसायनशास्त्रासाठी विशेषतः औषध निर्माण

0: विकासासाठी हा एक महत्वाचा शोध आहे. 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचा हा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना विभागून दिला जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनीलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी, तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यामध्ये समावेश होता. या सोहळ्यामध्ये या 6 जणींनी आपापले अनुभव देखील कथन केले. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन बनलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या निमित्तानं ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या संचालक मंडळ सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. समाजाचा कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण आवश्यक आहे असं ते म्हणाले. ग्लोबल साऊथ देशांसाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय वायुदल योग्य दिशेने वाटचाल करत आहे, मात्र सध्याच्या तुलनेत वाटचालीचा वेग आणखी वाढवला जाऊ शकतो असं मत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी व्यक्त केलं. भारतीय वायुदलाच्या 94व्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वेगानं विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वायुदलानं आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. MPSC परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यामध्ये निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. बॅडमिंटनमध्ये भारताची पुरुष दुहेरीतली जोडी कृष्णप्रसाद गर्गा आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत आर्टिक ओपन सुपर 500 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आज प्रवेश केला. फिनलंडमध्ये वांता इथे ही स्पर्धा सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दिस इज दिल्ली. प्लीज स्टँड बाय फॉर आवर नेक्स्ट प्रोग्राम. दिस इज आकाशवाणी. On the eve of the 94th anniversary of Indian Air Force, we now bring you a message by the Chief of Air Staff, Air Chief Marshal Amarpreet Singh, Param Vishisht Seva Medal, Ati Vishisht Seva Medal.
2: भारतीय वायुसेना की 94वीं वर्षगांठ की पूर्व संध्या पर प्रस्तुत है भारतीय वायुसेना के अध्यक्ष एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह परम विशिष्ट सेवा मेडल और अति विशिष्ट सेवा मेडल का संदेश.
3: नमस्कार. भारतीय वायुसेना की 94वीं वर्षगांठ के शुभ अवसर पर सारे वायु योद्धाओं की ओर से मैं सभी देशवासियों को नमन करता हूं. वायुसेना दिवस हमारी उस गौरवमयी यात्रा का उत्सव है जो अटूट निष्ठा, अदम्य साहस और सर्वोच्च बलिदान की नींव पर रची गई है. सन 1932 में मात्र 4 वापिती विमानों से उड़ान भरने वाली

श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया संशय कल्लोळ या नाटकातली गोविंद बल्लाळ देवल यांची ही पदरचना.

संशय कल्लोळ या नाटकातली गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना आपण ऐकलीत पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं पद. हे पद आहे कृष्णार्जुन युद्ध या नाटकातलं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली कृष्णार्जुन युद्ध या नाटकातली पदरचना आपण ऐकलीत. ही पदरचना होती शंकर बाळाजी शास्त्री यांची. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांचं पद. संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी. नाटक आहे देव दिनाघरी धावला.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए, रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.
4: श्रोते हो, नाट्य संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:45 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार। रजनीगंधा या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय हसरत जयपुरी यांची ही गीतरचना आरजू या चित्रपटातली।

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलीही होती हसरत जयपुरी यांची गीतरचना आरजू या चित्रपटातली. संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, प्रेमातली ओढ, भेटीची आतुरता आणि भेटल्यावर होणारी हळवी अशी घालमेल, ह्या सगळ्या भावना अतिशय सुंदरपणे व्यक्त करणारं गीत आता आम्ही आपल्याला ऐकवतोय. हे गीत म्हणजे जणू काही प्रेमभावनेचा एक सुरेल आविष्कार आहे.

हे होतं हीर रांझा या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं, ज्याला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी. श्रोते हो, 1956 साली प्रदर्शित झालेला चोरी चोरी हा राज कपूर आणि नरगिस यांच्या मुख्य भूमिका असलेला एक अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक चित्रपट. शंकर जयकिशन यांचं संगीत आणि शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांचं गीतलेखन यामुळे या चित्रपटातली सगळीच गाणी आजसुद्धा अगदी रसिकांच्या मनात घर करून आहेत. आता हे जे गाणं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत ते म्हणजे धुंद रात्र आणि मनातली हळुवार ओढ यांचं जणू सुरेल चित्र आहे. मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजातलं हे गीत. हे गीत आपल्याला प्रेमाच्या भावविश्वात अलगद घेऊन जातं. चला तर मग या रोमॅन्टिक गाण्याचा आस्वाद घेऊया.

शैलेंद्र यांची चोरी चोरी या चित्रपटातली गीतरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजात. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. स्वप्नांच्या वाटेवर प्रेमाची चाहूल अलगद यावी, मनातल्या भावनांनी सुंदर अशी प्रेम कहाणी फुलावी. या गीतात हीच प्रेमाची अनोखी धुंदी अनुभवायला हवी.

0: एप्रिल फुल या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं हे गीत होतं. शंकर जयकिशन यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं मोहम्मद रफी यांनी.
1: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
0: श्रोते हो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना ऐकवतोय. शब्द आहेत मजरूह सुलतानपुरी यांचे.

हे होतं दोस्ती या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. मोहम्मद रफी यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकवतोय साहब बीबी और गुलाम या चित्रपटातलं गीत. संगीतबद्ध केलं हेमंत कुमार यांनी.

साहिब बीबी और गुलाम या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. श्रोतेहो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित विश्वमोहन भट यांचं गिटारवादन. ऐकूया त्यांनी सादर केलेला राग हेमंत.

श्रोतेहो, नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात पंडित विश्वमोहन भट यांनी गिटारवर सादर केलेला राग हेमंत. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ही बातमीपत्र आता सहक्षेपित करणार आहोत.